श्रोतेहो, या गीतासोबतच भावधारा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. काही क्षणातच अस्मिता वाहिनीवरील पहिली प्रसारण सभा आपण ऐकू शकता.

सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 23 वैशाख 1948 दिनांक 13 मे 2026 पहाटेचे 5:56 झालेली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

वैशंपायन गुरुजी यांच्या आवाजात श्री नारायण सूक्त आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उमा अमोणकर यांनी गायलेली बाब बोरकर यांची गीतरचना.

दशरथ पुजारी यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची अभंग रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास कामत यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची ही रचना.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं मोहन सामंत यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते कानू घोष. या गीतासोबतच मंगल प्रभात कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.

नमस्कार श्रोते हो, जगुया आनंदी या कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा बापये। श्रोते हो, उन्हाळ्याच्या वाढत्या तडाख्याने आपल्या जीवाची तगमग वाढलेली असते। घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळांनी आपण अगदी हैराण झालेलो असतो। अशा ऐन उन्हाळ्यातल्या कलत्या दुपारी अचानक ढग दाटून येतात, वारा सुटतो आणि टपोरे थेंब बरसू लागतात। अचानक तो येतो तसा निघूनही जातो, पण काही काळापुरता का होईना आनंद देऊन जातो, कारण येणाऱ्या पर्जन्य ऋतूची झलक तो दाखवतो, पावसाची चाहूल घेऊन येतो। तो म्हणजे वळवाचा पाऊस। पूर्वेकडून येणारे वारे ढगांना परत माघारी वळवतात आणि पश्चिमेकडे घेऊन जातात, म्हणून वळवाचा पाऊस असं याचं नाव पडलं असावं। किंवा आंब्याच्या ऋतूत हा पाऊस येतो म्हणून आम्रसरी असं एक छान नावही आलं आहे। एखाद्या महाराजांच्या आगमनाची वर्दी देणारा द्वारपाल किंवा त्यांच्या स्वागताची तजवीज करणारा सैनिक अशी या पावसाला उपमा देता येईल, कारण पर्जन्य राजा येण्याचा सांगावा तो घेऊन येतो। आगामी काळातील ऋतूबदलाचे, पर्जन्य ऋतूचे संकेत तो देतो। थोडा वेळ का होईना गारवा निर्माण करतो। उन्हाने

गारपीट वादळी पाऊस हा वैरी भासतो, तर वळवाचा पाऊस न कळवता अचानक आलेल्या पण अगदी हव्या हव्याशा वाटणाऱ्या पाहुण्यासारखा वाटतो.

0: नंतर त्यांची वाढही होते. त्यानंतर मात्र या नैसर्गिक खाद्याला कृत्रिम खाद्याची जोड द्यावी लागते. नैसर्गिक खाद्य अपुरे पडू नये म्हणून नंतर कृत्रिम खाद्य द्यावे लागते. आवश्यकतेनुसार या पूरक खाद्याचे प्रमाण ठरवावे लागते. हे तलावातील एकूण कोळंबीच्या वजनाच्या 10 पासून 2% बदलत जाते. कोळंबीच्या जलद वाढीसाठी नैसर्गिक खाद्यासोबत पूरक खाद्याची आवश्यकता असते. जम्बो कोळंबी ही तळ्याच्या तळाला असते. तळाशी असलेले किडे, कृमी, कुजलेल्या वनस्पती तसेच प्राणी प्लवंग हे सर्व कोळंबींचे खाद्य आहे. पण याबरोबरच कोळंबीला पूरक खाद्य दिल्यास तिची वाढ जलद होते. पूरक खाद्यामध्ये शेंगदाण्याची पेंड, भाताचा कोंडा, माशांची भुकटी यापासून बनवलेल्या शेवया खाद्य म्हणून देता येईल. पूरक अन्न हे प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त असावे. या व्यतिरिक्त खाटीक खाण्यातील शिल्लक पदार्थ तसेच टाकाऊ मांस इत्यादींचा पूरक अन्न म्हणून उपयोग करता येईल. हे अन्न किती प्रमाणात द्यावे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण अन्नाचा पुरवठा कमी प्रमाणात झाला तर कोळंबी उपाशी राहून तिची वाढ होणार नाही. याउलट जास्त प्रमाणात अन्न दिल्यास न खाल्लेले अन्न पाण्यात कुजून पाणी खराब होईल आणि खर्चिकही होईल. यासाठी पूरक खाद्याचे रोजचे प्रमाण हे कोळंबीच्या एकूण वजनाच्या 10% सुरुवातीला आणि शेवटी 2 ते 3% इतके असावे. यासाठी महिन्यातून 2 वेळा फेक जाळ्याने कोळंबी पकडून एकंदर किती वजनाची कोळंबी तळ्यात आहे याचा अंदाज घेऊन त्यांना खाद्य द्यावे. याकरिता तळ्यातील एकूण बीजाच्या 60 ते 70% नग जिवंत असल्याचे गृहीत धरून एक ताळेबंद मांडावा. खाद्याची मात्रा 2 ते 3 वेळा विभागणी करून ठराविक कालावधीच्या अंतराने द्यावी. शक्यतो हे खाद्य प्लॅस्टिकच्या पसरट भांड्यामध्ये तळ्याच्या चोहो बाजूने बांधाकडील पाण्यात ठेवावे. यामुळे पाणीही खराब होणार नाही, तसेच खाद्याचा वापर योग्य प्रकारे होतो की नाही हे पाहता येईल. यानंतर पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. यामध्ये तळ्यातील पाणी दर आठवड्याला 20 ते 25% बदलता आले तर अतिउत्तम. कारण तळ्यामध्ये प्राणी आणि वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास पाणी बदलणे गरजेचे असते. पाणी बदलल्यामुळे कोळंबीची वाढ जलद होते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण 5 ते 6 mg/L, 7.5 ते 8.5, पाण्याची पारदर्शकता 30 ते 45 cm इतकी असावी. कोळंबीला योग्य आणि पुरेसे सकस प्रथिनेयुक्त खाद्य, तळ्याच्या पाण्याची चांगली गुणवत्ता आणि कोळंबीसाठी भरपूर निवारा या गोष्टीचे योग्य पालन केल्यास शेतकऱ्याला कोळंबीचे चांगले पीक मिळेल. 8 ते 9 महिन्याच्या संवर्धन कालावधीत सुरुवातीला 1/2 ग्रॅम वजनाची कोळंबीची पिल्ले सरासरी 80 ते 100 ग्रॅम होतात. फक्त कोळंबी संवर्धनातून प्रति हेक्टर 1200 ते 1500 किलोपर्यंत कोळंबीचे उत्पन्न मिळू शकते. कोळंबी आणि मासे यांच्या मिश्र संवर्धनातून 2000 ते 2500 किलो मासे आणि 500 ते 600 किलो कोळंबी एवढे उत्पन्न मिळू शकते.
1: कोळंबी संवर्धनासाठी कृत्रिम खाद्य याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत. वाचक स्वरूपा स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णामध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे, ही फ्रोझन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टालावून बंद केल्या जातात, त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधीकधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचेही लक्षणे असू शकतात, ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतेहो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोतेहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो, ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात. आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात, जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
2: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात

0: लघुनाटिका। छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय। उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार। काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर।
1: अग पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी।
0: बापरे, रामबाण उपाय?
1: होय अग, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही, ना वीज बिल नाही।
0: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
1: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी।
0: काय सांगते काय?
1: अगदीच।
0: हो का? पण अशी कोणती उपकरणं आहेत ग घरगुती?
1: अग पूजा, इकडे ये ना।
0: काय ग?
1: अग खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय। आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का।
0: काय सांगते काय? बर, वा वा, छानच। प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला तर।
1: प्लीज बघ।
0: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग।
1: अरे
0: तुला सांगू का? मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे, इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहिती आहे बस।
1: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा। आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
0: असे आहेत।
1: बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही हे।
0: बापरे, काय काय सांगितलंस तू?
1: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात।
0: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई।
1: हो,
0: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो नुसता।
1: खरंच,
0: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरणं चार्ज करून वापरू शकतो की बाप, खूपच दिलासादायक आहे नाही का?
1: नक्कीच।
0: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई।
1: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो, पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का?
0: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा हे।
1: खरंच,
0: ए निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे। पण नेहा, माझ्यासारखे अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये।
1: अग कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का। ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते, असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ।
0: अगो बाई हो का? म्हणजे इतके सारे त्यांचे वापर आहेत तर?
1: अगदीच अगदीच, आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाईट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात।
0: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे, अगदी बरोबर ना?
1: अगदी अगदी बरोबर। चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
0: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया।
1: नक्कीच।
0: श्रोते हो, आताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरण याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत। लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा, सादर करते सदानंद कांबडी। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती।
2: परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सह
3: आकाशवाणी। संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका रिचा झा। अथ वार्ताः। केन्द्रीयान्वेषणाभिकरणेन अस्य वर्षस्य राष्ट्रिय पात्रता सह प्रवेश परीक्षा नीट यूजी इत्यस्याः आयोजने प्रश्नपत्रम् अनधिकृतरीत्या बहिरागमन विषयमालक्ष्य प्रकरणं पञ्जीकृतम्। शिक्षा मंत्रालयस्य उच्च शिक्षा विभागात् प्राप्तस्य लिखित परिवादस्य आधारे संस्थया एतत् प्रकरणं पञ्जीकृतम्। संस्थया संसूचितं यत् विशेषाणां केन्द्रीयावेषणाभिकरणदलानां निर्माणं जातं तथा प्रकरणम् अन्वेषणार्थं विभिन्नेषु स्थानेषु एतानि दलानि प्रेषितानि सन्ति। एषा नीट परीक्षा अस्य मासस्य तृतीयदिनाङ्के राष्ट्रिय परीक्षण संस्थया आयोजिता आसीत्। नवदिल्ल्यां नीट परीक्षायाः निरस्तीकरण विषये वार्ताहर सम्मेलनं सम्बोधयन् राष्ट्रिय परीक्षण संस्थायाः महानिदेशकः अभिषेक सिंहः अवदत् यत् राष्ट्रिय परीक्षण संस्था छात्रेभ्यः पुनः परीक्षाम् आयोजयिष्यति, सा च परीक्षा निष्पक्षरूपेण भविष्यति, पुनः परीक्षायै अतिरिक्त शुल्कं न भविष्यति इति। भारतं श्वः आरभ्य ब्रिक्स विदेशमन्त्रिणाम् उपवेशनस्य आतिथ्यं करिष्यति। अद्य उपवेशनस्य अध्यक्षतां विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः करिष्यति। नवदिल्ल्यां वार्ताहरान् संसूचयन् विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीर जायसवालः उक्तवान् यत् उपवेशनावधौ ब्रिक्स सदस्य देशानां विदेशमन्त्रिणः पारस्परिकहितस्य वैश्विक क्षेत्रीय विषयेषु विचार विनिमयं करिष्यन्तीति। लोकसभाध्यक्षस्य ओम बिरला वर्यस्य नेतृत्वे एकं उच्चस्तरीयं भारतीय संसदीय प्रतिनिधिमण्डलं भारत भूटान संबंधान सुदृढीकरणोद्देश्येन सह अद्य भूटानस्य यात्रां करिष्यति। एकपञ्चाशत् सदस्याः भूटान भारत संबंधानां विभिन्नेषु विषयेषु उभययोः प्रतिवेशिदेशयोः मध्ये सहयोगं संवर्धयितुं च चर्चां करिष्यन्ति इति अपेक्षा अस्ति। यात्रावधौ प्रतिनिधयः भूटान देशस्य राज्ञा तत्रत्य प्रधानमन्त्रिणा च सह मेलनं करिष्यन्ति। उत्तरप्रदेशस्य मुख्यमन्त्री योगी आदित्यनाथः राज्यस्य जनान् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः आह्वानं व्यावहारिकरूपेण प्रवर्तयितुं प्रार्थयत्। अनेन नागरिकेभ्यः इन्धनस्य उपभोगं न्यूनीकर्तुम् अनावश्यकं स्वर्णक्रयणं परिहर्तुं च आग्रहः कृतः। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथः निर्देशं प्रदत्तवान् यत् मुख्यमंत्रिणः मन्त्रिणाम् अन्ये च जनानां संख्या तत्क्षणमेव 50% यावत् न्यूनीकर्तव्यमिति। असौ प्रार्थयत् यत् राज्ये गृहात् कार्यं कुर्वन्तु इति। महिलानां सुरक्षायै संस्थागत समन्वयं सुदृढीकर्तुं राष्ट्रिय महिला योगेन दिल्ली आरक्षकैः सह एकं उच्चस्तरीयं समीक्षोपवेशनम् आयोजितम्। उपवेशनावधौ राष्ट्रिय महिला योगस्य अध्यक्षा विजया राहतकर इत्येषा समन्वितस्य पीडित केन्द्रितस्य च दृष्टेः आवश्यकतायै बलं प्रदत्तवती। एषा अवदत् यत् महिलाभ्यः समयोचित समर्थनं न्यायञ्च सुनिश्चेतुं गृहहिंसा अधिनियमस्य अन्तर्गतम् आरक्षकयन्त्रस्य सुरक्षाधिकारिणाञ्च मध्ये प्रभावी सम्पर्कः आवश्यकः अस्ति। अमेरिकादेशस्य राष्ट्रपतिः डोनाल्ड ट्रम्प अद्य चीनदेशस्य त्रिदिवसीया यात्रायै बीजिंग नगरं सम्प्राप्स्यति। डोनाल्ड ट्रम्प इत्यस्य चीनदेशस्य राष्ट्रपतेः शी जिनपिंग इत्यस्य च मध्ये बहुप्रतीक्षिते उपवेशने द्विपाक्षिक सम्बन्धानाम् अनेकेषु विषयेषु चर्चा भविष्यति इति आशास्यते। आईपीएल इति क्रिकेट प्रतिस्पर्धायां ह्यः रात्रौ अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे गुजरात टाइटन्स दलेन सनराइजर्स हैदराबाद दलं 82 अंकैः पराजितम् इति वार्ताः।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात। सकाळचे 7 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आयसी अक्षरे रसिके।

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया लंच बॉक्स या चित्र

0: चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: ही गोष्ट फक्त मुंबईतच घडू शकते, जिथं तुम्ही आयुष्यभर लोकलमधून उभ्यानं प्रवास करता. मग एक दिवस कुणीतरी अंकल आप बैठिये ना म्हणत तुम्हाला बसायला जागा देतं आणि तुम्हाला जाणीव होते आपलं वय झाल्याची. जिथे डबेवाले लगबगीनं अगदी अचूक पत्त्यावर डबे पोचवत असतात, तिथे पण अगदी क्वचितच डबा चुकीच्या पत्त्यावर पोचतो आणि सुरू होते एक प्रेमकहाणी. इला रोज एखादा चमचमीत पदार्थ नवऱ्याच्या डब्यात पाठवते, या आशेनं की त्याच्या हृदयापर्यंतचा रस्ता पोटामार्गे जाईल. एक दिवस पहिल्यांदा चाटून पुसून लख केलेला डबा परत येतो. इला खुश, पण रात्री नवरा घरी येतो तो नेहमीच्या निरसपणेच. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार. इलाच्या लक्षात येतं डबा भलत्याच पत्त्यावर पोचतोय. जिथं पोचतोय तो आहे एका सरकारी ऑफिसमधला एकलकोंडा तुसडा महिन्याभरानं निवृत्त होणारा फर्नांडिस. तोही इतकं चविष्ट जेवण खानावळीतून आल्याचं आश्चर्य करतोय. संध्याकाळी खानावळीत जाऊन असंच पुढेही पाठवत जा म्हणून सांगतो. खानावळवाला चकित होतो की या माणसाची कळी खुल्ली कशी काय. तो ठरवतो की आता रोज तीच आलूगोभीची भाजी पाठवायची. इला अखेर डब्यात एक चिठ्ठी पाठवते. माझ्या नवऱ्याला पाठवलेला डबा चुकून तुमच्याकडे येतोय. फर्नांडिसला डबा बदलल्याचं लक्षात येतं, पण तो चिठ्ठीचं उत्तर जेवणाची तारीफ करून देतो आणि मग एक सिलसिलाच सुरू होतो डब्यातल्या पत्रांचा. इला नवऱ्याची मंधाणी करत राहते, तो लक्ष देत नाही. डब्यातल्या पत्रांच्या रूपानं इलाला हळूहळू आपल्या मनातली व्यथा व्यक्त करण्याचा मार्ग लाभतो. अकाली गेलेल्या पत्नीच्या मागे एकाकी झालेल्या फर्नांडिसच्या आयुष्यालाही कोवळी पालवी फुटते. कुणाशी तरी संवाद करता करता, कुणाच्या तरी व्यथेवर फुंकर घालता घालता त्याच्या मनाचा झालेला बर्फ वितळू लागतो. तो इलाला वडीलधारा सल्लाही देतो. दागिने उतरवून ठेवून मुलीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या कुणा गृहिणीच्या बातमीनं व्यथित होतो. त्याच्या जागी येऊ घातलेल्या हसतमुख अस्लम शेखशी कोरडेपणाच्या वागणुकीची जागा मार्दव घेऊ लागते. एव्हाना इलाच्या लक्षात येतं नवऱ्याचं प्रेमप्रकरण सुरू आहे. पत्रसंवादातूनच इलाचं मन मोकळं होत राहतं आणि एक दिवस तीच त्याला लिहिते, आपण भेटलं पाहिजे. वेळ जागा ठरते. रेस्टॉरंटमध्ये इला त्याची वाट पाहत राहते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये डबा रिकामा येतो. फर्नांडिस रिकाम्या डब्यात पत्र पाठवतो, तू आली होतीस, मीही आलो होतो, पण त्याच दिवशी मला जाणीव झाली होती माझं वय झाल्याची, मी तुला भेटू शकलो नाही. इला डबेवाल्याकडून ऑफिसचा पत्ता मिळवून ऑफिसमध्ये येऊन धडकते. तिथे फर्नांडिसच्या खुर्चीवर अस्लम बसलाय. तो सांगतो, ते तर नोकरी सोडून नाशिकला गेले. नाशिकच्या गाडीत बसलेले फर्नांडिस. इलानं रात्रीच सगळे दागिने उतरवून ठेवलेत. मुंबईचे डबेवाले हा यातला महत्वाचा दुवा. दुपारी रिकामे डबे घरोघरी परत पोचवण्यासाठी लोकलच्या डब्यात बसलेले डबेवाले नेहमीप्रमाणेच भजनात दंग आहेत आणि त्यांच्यामध्ये बसले आहेत फर्नांडिस. दिग्दर्शक रितेश बात्रा इथंच थांबतो. दोघं भेटणार का? उत्तर प्रेक्षकांनी शोधायचंय. या हटके प्रेमकहाणीचं सौंदर्य खुललंय ते त्यातल्या मुग्धतेमुळे. दिग्दर्शकीय सूचकतेनं आणि संयमानं चित्रपटाला त्याचं हे वेगळं व्यक्तिमत्व बहाल केलंय जणू.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी,
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
7: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
6: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
7: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
6: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
7: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत. यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वतःच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे, असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत अशा काळात बांदा गावातले मानसोपचारतज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सहअस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व

0: हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम
1: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून अगदी तशा निघालो.
2: वा,
1: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
6: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे.
7: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा आज जन्मदिन आहे. जन्मगाव अकोला इथून पुण्यामध्ये आल्यावर त्यांना प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन अर्थात PDA प्रवेश मिळाला. थिएटर अकॅडमीच्या महानिर्वाण या नाटकाने त्यांना संगीतकार म्हणून ख्याती मिळवून दिली. आनंद मोडक हे एक प्रयोगशील असे संगीतकार होते. 3 पैशाच्या तमाशा, बेगम बर्वे, वाडा चिरेबंदी, महापूर, उत्तररात्र यासारख्या सुमारे 50+ नाटकांना त्यांनी संगीत दिलं. तर एक होता विदूषक, कळत नकळत, मुक्ता, चौकट राजा, दोघी, रावसाहेब, सरकारनामा, तू तिथं मी, दिशा, तत्व, आभास यासारख्या सुमारे 50+ मराठी आणि हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलं. साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीचं बन, प्रीतिरंग, आख्यान तुकुबाचे यासारखे त्यांनी सादर केलेले सांगीतिक कार्यक्रमही लोकप्रिय झाले. कलाकृतीचा आशय अधिक वाढवणारं दर्जेदार संगीत देणाऱ्या संगीतकार आनंद मोडक यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल, की कुठे जावं आणि कुठे जी ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
1: नाही, आता आपण पाहतो आयटीआयतनं मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत, पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झाला आहे, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचा जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या 8 शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
0: नक्कीच. खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा टियर 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
1: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबईसारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहिती आहे की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी आहे ती पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
0: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. फंडिंग विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
1: मी आत्ता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र

0: मला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
1: नक्कीच सर, स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
0: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आत्ता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती आहे. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, जे लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप्स ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ॲक्च्युली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ॲक्च्युली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आत्ता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय की गावातल्या, शहरातल्या, निमशहरातल्या सगळ्या महिलांचा

0: वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्योरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ॲडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे, आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुल फॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाईम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्योरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबलमध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे, ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात, त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल, तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: आहे. नक्कीच सर, आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि USA पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो, घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे, आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं, किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी, आणि जेव्हा जेव्हा संकटं येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे, आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:40 होत आहे. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
3: नमस्कार.
2: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
3: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.
2: बर.
3: इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यानपिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
2: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत

0: प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
1: एकदा एक कुटुंब आले होते, त्यांनी सांगितले आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
0: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.

0: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपट

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत। नमस्कार अजित सर।
3: नमस्कार।
2: बेडेकर मसाले म्हटलं की आम्ही आता बाजारातही कुठेही गेलो तरी रॅक मध्ये हे मसाले असतातच असतात। मला तुम्हाला असं विचारायचं आहे, 110 वर्षांची परंपरा आहे आता बेडेकर मसाले वाल्यांची। बेडेकरांनी लोणचे मसाला बनवायला जी सुरुवात केली आहे त्यामागं काहीतरी गोष्ट नक्की असणार
3: आहे। छोट्या प्रमाणात कैरीचं लोणचं बनवायचं असो किंवा कमर्शियल प्रमाणात मोठ्या प्रमाणात बनवायचं असो, सर्वप्रथम आधी बनवावा लागतो तो लोणच्याचा तयार मसाला। एक वर्ष आमच्या आजोबांनी असं ठरवलं की जो लोणचं मसाला वापरून आपण बेडेकर लोणचं बनवतो तोच मसाला आपण पाकिटात घालून मसाला म्हणून विकूया। त्यांच्या मित्रांनी त्यांच्या हितचिंतकांनी असं सांगितलं की अरे तू हे असं करू नकोस, तू विकलेला मसाला वापरून लोकांनी बेडेकर लोणचं आपापल्या घरातच बनवलं तर तुझ्या दुकानात लोणचं विकत घ्यायला कोण येणार। मग त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की ते तसं झालं तरी मला चालेल, कारण एवढ्या सगळ्या लोकांच्या साठीचं लोणचं आपण बनवून ठेवायचं, ते वर्षभर टिकवायचं, वर्षभर मुरवून ठेवायचं, यापेक्षा एकदा तो वसंत ऋतूत सगळा लोणच्याचा मसालाच विकून टाकलो म्हणजे माझी सगळी उठाठेव वाचेल, हा विचार करून त्यांनी लोणच्याचा मसाला विकायला सुरुवात केली। परंतु झालं त्याच्याहून वेगळंच की लोणच्याची विक्री तशीच राहिली आणि लोणचं मसाला विक्री मात्र वाढली।
2: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्येही उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99 877 98 747 99 877 98 747 9987798747 आमची वेबसाईट www.vpbedekar.com। सर, आपण बोलत होतो आणि तुम्ही खूप इंटरेस्टिंग ती गोष्ट सांगितलीत, म्हणजे USP आपला झाकून न ठेवता तो सगळ्यांसाठी ओपन केला बेडेकरांनी आणि त्याच्यामुळे झालं उलटच की त्यांचाही बिझनेस तेवढाच वाढला।
3: बरोबर आहे, असं वाटत होतं की लोणचं मसाला विकल्यामुळे लोणच्याचा व्यवसायावर कमी होईल किंवा धंदा कमी होईल, त्याचा तो काहीही परिणाम झाला नाही, आणखीन उलट लोणचं मसाल्याचा विक्री जास्त वाढत गेली। लाल भडक लोणचं बनण्यासाठी बॅडगी मिरचीचं प्रमाण किती असायला हवं, लोणचं चांगलं टिकण्यासाठी मोहरी किती घालायला हवी किंवा लोणच्याचा खार घट्ट किंवा पातळ करणारी मेथी किती घालायला हवी, ह्या सगळ्या घटक पदार्थांचं मिळून हे लोणचं मसाला बनतं।
2: नक्कीच, म्हणजे तुम्ही आता ते इतक्या छान तन्मयतेने ते सगळे इन्ग्रेडियंट सांगितलेत त्यावर आमच्या लक्षात येते की ते बनवताना त्याच्यात किती ते ओतप्रोतपणा भरले। लोणचे मसाल्याबद्दल आपण अजून बोलायचं पण आज वेळ संपत आली म्हणून इथंच थांबूयात। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर सर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7:50 आणि 27 सेकंद झाली आहेत। ऐकूया कार्यक्रम भावधारा। भावधारा कार्यक्रमात आकांक्षा नगरकर यांनी गायलेलं मुकुंद पल्लीवार यांचं गीत ऐकूया।

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलेलं हे भावगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव. या गीतासोबतच भावधारा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदीतलं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेने तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात 2 गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षात

पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम

राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापारवृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल, असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यादरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे, असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021च्या विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या

0: निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 आणि 43 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. रक्षा रिंदानी यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत ऐकूया.

रक्षा रिंदानी यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं वसंत माधव यांचं हे गीत.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: रसिका हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
4: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
5: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं विनायक राहतेकर यांचं गीत, संगीतकार दत्ता डावसेकर.

0: श्रोत्या हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 3.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईला आपली राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब, राजा प्रताप बिंब याविषयी माहितीचा दुसरा भाग.
1: इ.स. 1147 मध्ये राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीमला आपली राजधानी स्थापून तिला आपल्या जुन्या राजधानीचंच नाव दिलं. तेव्हापासून या बेटाला माहीम हे नाव पडलं असा तर्क बखरीतल्या वर्णनावरून आपल्याला करता येतो. इतिहासाचार्य राजवाडेंच्या महिकावतीच्या बखरीत भेटणारा हाच तो राजा प्रताप बिंब ज्यानं मुंबईतल्या माहीमला राजधानी स्थापन केली. हा मुंबईचा पहिला राजा म्हणून बखरीत येतो. मुंबई माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यावर प्रताप बिंबानं आपली कुळदेवता प्रभावती हिचीही या ठिकाणी स्थापना केली असावी असं मानायला जागा आहे. कारण हीच प्रभावती पुढे प्रभादेवी म्हणून प्रसिद्ध पावली. प्रभादेवीचं मंदिर असलेला परिसर प्रभादेवी या नावानंच ओळखला जातो. तरी भौगोलिकदृष्ट्या प्रभादेवी भाग माहीम बेटाचाच हिस्सा होता आणि आहेही. प्रताप बिंबाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम महिकावतीच्या बखरीत स्पष्टपणे काही आलेला नाही, पण बखरीचं अनेकदा वाचन केल्यानंतर अनुमान लावता येतं ते असं.
2: प्रताप बिंब सन 1138 मध्ये दक्षिण कोकणावर स्वारी करण्यासाठी निघाला. तो 2 वर्षांनी म्हणजेच सन 1140 मध्ये पैठण मार्गे कोकणातल्या दमण इथे आला. सन 1142 मध्ये तो केळवे माहीम इथे राजधानी स्थापन करतो असा उल्लेख आहे. पुढे त्याने मुंबई माहीम इथे राजधानी स्थापन केल्याचं सन पुन्हा 1138 दिलंय आणि त्यानंतर त्याने 9 वर्ष इथून राज्य सांभाळल्याचा उल्लेख आहे. मुळात तो मुंबई माहीम या प्रांतात आलाच सन 1147 ला, तर मग तो 9 वर्ष इथे राज्य करेलच कसा हा प्रश्न पडतो. आणि ती दुरुस्ती तर्काने ही 5 वर्ष असावीत अशी करता येते. त्यावरून मुंबई माहीमला राजधानी स्थापन करणारा पहिला राजा

0: प्रतापबिंब ह्याने वाळकेश्वर ते दमणपर्यंतच्या प्रदेशावर इसवी सन 1140 ते 1147 अशी 7 वर्ष आणि मुंबई माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यावर वसईपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून सन 1147 ते 1152 अशी 5 वर्ष अशी सर्व मिळून एकूण 12 वर्ष राज्य केलं असावं.
1: प्रतापबिंब याचा मृत्यू सन 1152 मध्ये झाला असावा आणि त्याच्यानंतर त्याच्या वारसांनी राज्य केलं. राजा प्रतापबिंब याच्या पश्चात सन 1152 मध्ये माहीमच्या गादीवर आलेला त्याचा मुलगा महीबिंब यानं माहीमवर सन 1212 पर्यंत म्हणजे एकूण 60 वर्षांपर्यंत राज्य केलं. आता या दीर्घ कालावधीत बिंबाचं राज्य काबीज करण्याचे लहान मोठे प्रयत्न होतच राहिले, पण सगळ्यात मोठा प्रयत्न झाला तो चौलच्या भोजराजा याच्याकडून. महीबिंब आणि भोजराजाच्या सैन्यामध्ये ठाण्याजवळच्या कळव्यात झालेल्या युद्धात भोजराजाला मारून महीबिंबानं विजय मिळवला. भोजराजासोबत झालेल्या युद्धाचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केलेला आहे, कारण त्याचा संबंध पुढे आलेल्या दुसऱ्या बिंबाशी आहे म्हणून.
0: महीबिंबानंतर सन 1212 मध्ये त्याचा पुत्र केशवदेव बिंब माहीमच्या गादीवर आला. केशवदेव यावेळेस फक्त 5 वर्षांचा होता, त्यामुळे त्याची आई कामाई ही त्याच्या वतीने राज्य कारभार पाहत होती. केशवदेव 17 वर्षांचा होताच त्यानं राजपितामह अशी पदवी धारण केली. स्वतःची स्तुती ऐकायला त्याला फार आवडे, म्हणून त्याचे भाट त्याच्या महतीचे पोवाडे रचून आजूबाजूच्या राज्यात जाऊन गात असत. केवळ 17 वर्षांच्या राजाची स्तुती ऐकून तिथल्या राजांची असूया जागृत होऊ लागली. आणि अशा राजांमध्ये एक होता चौलचा राजा भोज दुसरा. याचे वडील राजा भोज ह्याचा पराभव केशवदेवाचा बाप राजा महीबिंबानं केला होता. केशवदेवाला धडा शिकवून त्याच्या बापानं केलेल्या आपल्या बापाच्या पराभवाचा बदला घ्यायचं ठरवून तो इसवी सन 1224-25 मध्ये केशवदेवाच्या माहीम महिकावतीवर चालून जाण्यासाठी निघाला. कळव्यात पुन्हा एकदा भोजराजाचं सैन्य आणि केशवदेव बिंबाचं सैन्य एकमेकांना भिडलं. अंतिम लढाईत दुसऱ्या भोजराजाचा पराभव झाला आणि केशवदेव बिंबानं आपलं राज्य अबाधित ठेवलं.
1: केशवदेव निपुत्रिक होता, त्यामुळे त्याच्या सर्व सरदार अधिकाऱ्यांनी आपापसात विचारविनिमय करून जनार्दन प्रधानाचं दत्तक विधान केलं आणि त्याला मुंबई माहीमच्या गादीवर बसवलं. सन 1241 मध्ये घणदिवेचा राजा नागरशा माहीमवर चालून आला. घणदिवे हे गुजरात मधल्या चिखली गावाजवळ आहे. ठाण्यामध्ये या दोन राजांच्या सैन्यांची लढत झाली. या लढतीत जनार्दन प्रधानाचा पराभव झाला आणि पहिल्या प्रताप बिंबानं मुंबई माहीम इथे स्थापलेलं राज्य गुजरात येथील घणदिव्याच्या नागरशाच्या कब्जात गेलं. इथून पुढे चांपानेरच्या प्रताप बिंब राजघराण्याची माहीमवर असलेली सत्ता संपुष्टात आली आणि या घराण्याची मुंबई माहीमवर असलेली हुकूमतही संपली. सन 1147 ते सन 1241 पर्यंत म्हणजे एकूण 94 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर हे घडलं. या कालावधीत केळवे माहीमच्या 7 वर्षांच्या राज्य कारभाराचा कालावधी जमेस धरला तर प्रताप बिंबांची सत्ता 101 वर्षाची होते असं म्हणता येतं. महिकावतीच्या बखरीत दिलेल्या माहितीवरून प्रताप बिंब आणि त्याच्या वारसांनी मुंबई माहीमच्या गादीवर एकूण 94 वर्ष राज्य केलं असं गणित आपल्याला मांडता येतं. प्रताप बिंब हा मूळचा गुजरात येथील अनहिल पाटण किंवा अनहिलवाडचा आणि येताना तो मुंबईत तिकडून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी कुळ घेऊन आला असं सुरुवातीला म्हटलंय. शेषवंशी समाज म्हणजे आत्ताचा भंडारी समाज, तर सोमवंशी आणि सूर्यवंशी म्हणजे साधारणतः पाटील, म्हात्रे, चौधरी, चुरी, वर्तक, सावे वगैरे वगैरे अण्णावांचा समाज. या तिन्ही समाजांचा बखरीतला एकत्रित उल्लेख मराठा असा आहे. या काळात क्षत्रियचा समानार्थ शब्द मराठा असा होत असावा असं वाटतं. हा समाज आजही केळवे माहीम आणि मुंबईत मोठ्या संख्येनं असलेला दिसून येतो आणि त्यांच्या बोलीत

0: गुजराती शब्द सापडतात असं त्या समाजातले काही जाणकार सांगतात.
1: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध आहेत. सकाळचे 9:10 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतपहार. तू तिथं मी या चित्रपटातलं गीत ऐकूया. जयश्री शिवराम यांनी गायलेलं, गीतकार विजय कुवळेकर आणि संगीतकार आनंद मोडक.

0: जय श्री शिवराम आणि हसीना यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मोडक आणि चित्रपट होता तू तिथे मी.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे.

0: त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
3: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही. सूरगौरव संध्या.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: गीतबहार कार्यक्रमात आता ऐकूया रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता या चित्रपटातलं गीत. गीतकार नाधो महानोर आणि संगीतकार आहेत आनंद मोडक.

आशा भोसले आणि सहगायकांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मोडक आणि चित्रपट होता सरकारनामा. श्रोते हो या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तू तिथं मी या चित्रपटातलं गीत ऐकूया. रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं. गीतकार विजय कोवळेकर, संगीतकार आनंद मोडक.

रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं तू तिथे मी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया. कळत नकळत या चित्रपटातलं गीत गायलं आहे अशोक सराफ यांनी. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार आनंद मोडक.

ती मुलगी एकदा की नाही ती जाम रुसली, जाम रुसली, जाम रुसली कोपऱ्यात जाऊन

आला ससा, मग आला ससा पांढऱ्या शुभ्र लोकरीचा गुंडा जसा म्हणतो कसा, बघा बघा मी तिला हसवतो कसा, पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: रसिक अहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
3: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
2: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
4: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.

0: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाही आहे, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
2: झाली सोय.
3: कशाची?
2: टेंकीच्या फीची.
3: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: RBI म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: गीतबहार कार्यक्रमात आता ऐकूया कळत नकळत या चित्रपटातलं गीत. गायला आहे अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे यांनी. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार आनंद मोडक.

अनुराधा पौडवाल रवींद्र साठे यांनी गायलेलं कळत नकळत या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया. मुक्ता या चित्रपटातलं गीत गायलं आहे रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी. गीतकार आहेत नाधो महानोर आणि संगीतकार आहेत आनंद मोडक.

चौकट राजा या चित्रपटातला आशा भोसले यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार होते आनंद मोडक. आजच्या गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकलीत. या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन राग बहादुरी तोडी. मध्यलय गत रूपक तालात निबद्ध आहे आणि गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ निलेश जाधव आणि तानपुरा साथ रक्षा रिंदानी यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन राग बहादुरी तोडी.

0: श्रोतेहो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही
2: सूरगौरव संध्या.

0: प्रचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: आपली आवड कार्यक्रमात आता यानंतर श्रोते हो मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथले हे श्रोते आहेत दत्ता घायाळ सुनीताबाई घायाळ सानिका घायाळ गजानन घायाळ. ह्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे बन्या बापू या सिनेमातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं.

0: आशा भोसले यांनी गायलेलं आत्ताचं हे गाणं होतं आरती प्रभू यांचं. संगीत दिलं होतं पंडित रघुनाथ मंगेशकर यांनी. या गाण्याची पसंती कळवली होती अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे. मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत सगळे. तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे हे सगळे श्रोते होते. आणि श्रोते हो, आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा आपण भेटणारच आहोत, तेव्हा जरूर आपली आवड आम्हाला कळवत राहा, पत्र लिहित राहा. आणि तुमची पत्र आले की आम्हाला खूप बरं वाटतं, खूप आनंद होतो. तेव्हा असेच जोडले गेलेले राहूया. आत्ता मात्र निरोप घेऊया. मी सुलभा सौमित्र निरोप घेते, पण पुन्हा आपण भेटूयाच. नमस्कार.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: भावधारा कार्यक्रम.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: बँकेच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: कवी सौमित्र यांचं हे गाणं होतं, मिलिंद नेंगळे यांनी गायलेलं, संगीतकार मिलिंद नेंगळे. आणि याबरोबर श्रोते हो, भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, दुपारचे 12:08 आता ऐकूया आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ ज्याला म्हणतो
1: मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात
0: बर.
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा
0: बर. म्हणजे ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्समध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत
0: बर.
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझ घेऊन काम नाही करते, म्हणजे शोल्डर पेन का होत आहे बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असा, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे ते श्राव त्यांच्या त्या शोल्डरमध्ये जमा झाले आणि ती

0: हो, त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली आणि
1: अरे बाप
0: म्हणून
1: रे.
0: त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलेन्स झालेला आहात, म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाही आहे, इश्यू हा आहे की तुम्ही कशी विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लडमध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डरमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्ट्रक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही, तर मायग्रेनसाठी गोळीची गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा, हो छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर,
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे, है ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचा ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता,
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय,
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही, पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशनमध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले,
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले
0: हो,
1: की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो हो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं,
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं, मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय,
1: गुड.
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर,
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर,
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो, तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस, एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे आणि मग पुढच्या स्टेप्स

0: येतात हिलिंग. ऍक्सेप्ट जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून ना तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा. 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा. की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी, पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो,
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे.
0: हो,
1: पण यातनं शिकायचं. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा तर हे सोपंच आहे.
0: हो,
1: आणि हे विना खर्च आहे.
0: हो,
1: आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलिस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय. मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला ह्या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय, मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा, क्या बात है.
0: yes.
1: रुपाली दे, खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतरच स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतंय. तर ह्या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत, म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच, दिस इज दी राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी, 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं है ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो इकडचं तिकडे ठेवलं, सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते. तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोड मध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात, दाबण्याची गरजच नाहीये, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर हे सगळ्यांनाच होतं, तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं ह्या गोष्टी होतात, तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव, सेल्फ केअर, तुम्हाला दुखत खूप आहे तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: हा, मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर? हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर? सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत? मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर? म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील, आणि निगेटिव्ह मन निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल? बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर? मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर? पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर? मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात, आणि पॉझिटिव्ह मन पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो, आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं.
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गो रुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल?
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे, आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता, आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट ग्रेट, छान. मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाड झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे. म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना, तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही. रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता, किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते

0: पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे. त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर. ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं. लगेचच नाही होत, कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या दोन चार शब्द बदलतात आपले मनामध्ये ह्या गोष्टी. म्हणून लिहिणं गरजेचं आहे आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे. यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव्ह करू शकता. त्यासाठी तुम्ही एक 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके. तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर.
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे. मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हँडल करणारच आहे. हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला उद्याच ते गोल अचीव्ह करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव्ह होणार म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडंट रुपाली कशी आहे आणि झोपताना ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा, कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्या त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ताई आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात. म्हणजे 7 ते 17 वयोगट मी एका सेक्शनमध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7-17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर, त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:30 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशन मध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळं एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
0: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतायत ते सुद्धा करू शकतात. ओके. काय करायचंय सगळ्यांना, सी आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते, हे दोन्ही तळहात लाईनवर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा मिडल फिंगर एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर ग्रो लॉंगर ग्रो लॉंगर, अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा. आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली आहे. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
1: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही ह्याचं सार सगळं?
0: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
1: छान,
0: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
1: खूप छान रुपाली, ताई इथेहून इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
0: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघडदार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झालेत तुझे?
2: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
3: आता हे काय नवीन?
2: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
3: हे काय, बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
2: आधी हे 2-2 क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
3: बर.
2: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
3: बर.
2: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
3: वा, काय मस्त आहे ग, पण तू काय करशील ना याचा नेम नाही बघ, म्हणजे

0: हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
1: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
0: हे काय मस्त लागतंय ग.
1: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
0: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
1: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
0: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
1: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
0: अगं त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
1: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो

0: ला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: बर, आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
0: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले, डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
1: वा वा वा वा वा.
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
1: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
1: हो ना,
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होतं, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच. शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
1: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
0: खरंच खरंच.
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
0: हो,
1: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
0: काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
1: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
0: हो ग,
1: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
0: अगदी.
1: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
0: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
1: वा,
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी मिस्ड यू टू.

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना,
1: हा
0: त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहिती आहे का?
1: आता काय आहे?
0: अगं, आज जागतिक बेडूक उडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूक उडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात. थोडी गंमतही वाटली बरं का. बेडूक उडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना,
1: हो
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला
1: हो
0: हे?
1: तर किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बरं का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा,
1: हां
0: म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या,
1: हो.
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं, पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहितीये. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: हा, आणि तुला हे आठवतंय का गं, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी,
1: हो ग.
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागर गोटे आठवत आहेत का ग?
0: हो तर, आठवतंय ना. अगं, सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं
1: हो का,
0: त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही पण?
0: हो. खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे, म्हणजे जे मुलगे असायचे ना, त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे. आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा ऐस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना ग खेळांची, त्या
1: हो ग,
0: फार धम्माल यायची पण.
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर
0: हो.
1: कुठून काढलं असेल हे नाव.
0: डब्बा ऐस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: ही पूर्वीची बालगीतं किती मस्त होती ना गं, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहिती आहे या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीतं लिहिली.
1: हो, संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला? काय मस्त बालगीतं लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग, आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती, काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी, मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी,
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं.
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा, क्या
1: तुला आठवतच असेल.
0: हो.
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो.
0: सोपे शब्द, सुट्टे सुट्टे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना, अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं, नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना,
1: हो,
0: ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं. आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी, माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण?
1: चल ना, जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो.
1: बर.
0: म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण समारंभ, हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय, खरंय.
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, याआधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल ऐकूया.

0: प्राची, बराच वेळ झाला गं आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण?
1: जरूर. चला, फार मज्जा आली गं तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं, आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि 90 पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
2: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला? अरे
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत?

0: कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
0: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
2: आकाशवाणी मुंबईची, ही आहे अस्मिता वाहिनी.
3: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूरगौरव संध्या.
4: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
3: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
4: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
3: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूरगौरव.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार सुरुवातीला ऐकूया चांदणे शिंपीत जा या सिनेमातला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

चांदणे शिंपीत जा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोगी यांनी. आणि आता अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे सतीची पुण्याई या सिनेमातलं शांता शेळके यांचं, संगीतकार प्रभाकर जोगी.

सतीचं वाण या चित्रपट सतीची पुण्याई या चित्रपटातलं शांता शेळके यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. आणि आता नणंद भाऊजाई या सिनेमासाठी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांना.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं कवी सौमित्र यांचं समांतर या सिनेमातलं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 वाजतोय. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 वाजून नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे.

आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे.

इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्रीपदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली.

परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या

मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करवती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो स्टेशनजवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील

20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भीवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथं आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य, हस्तकला, खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती.

अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला आणि आता पुन्हा प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: ही गोष्ट फक्त मुंबईतच घडू शकते, जिथं तुम्ही आयुष्यभर लोकलमधून उभ्यानं प्रवास करता. मग एक दिवस कुणीतरी अंकल आप बैठे ना म्हणत तुम्हाला बसायला जागा देतं आणि तुम्हाला जाणीव होते आपलं वय झाल्याची. जिथे डबेवाले लगबगीनं अगदी अचूक पत्त्यावर डबे पोचवत असतात तिथे पण अगदी क्वचितच डबा चुकीच्या पत्त्यावर पोचतो आणि सुरू होते एक प्रेमकहाणी. इला रोज एखादा चमचमीत पदार्थ नवऱ्याच्या डब्यात पाठवते या आशेनं की त्याच्या हृदयापर्यंतचा रस्ता पोटामार्गे जाईल. एक दिवस पहिल्यांदा चाटून पुसून लख केलेला डबा परत येतो. इला खुश, पण रात्री नवरा घरी येतो तो नेहमीच्या निरसपणेच. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार. इलाच्या लक्षात येतं डबा भलत्याच पत्त्यावर पोचतोय. जिथं पोचतोय तो आहे एका सरकारी ऑफिसमधला एकलकोंडा तुसडा महिन्याभरानं निवृत्त होणारा फर्नांडिस. तोही इतकं चविष्ट जेवण खानावळीतून आल्याचं आश्चर्य करतोय. संध्याकाळी खानावळीत जाऊन असंच पुढेही पाठवत जा म्हणून सांगतो. खानावळवाला चकित होतो की या माणसाची कळी खुल्ली कशी काय. तो ठरवतो की आता रोज तीच आलूगोभीची भाजी पाठवायची. इला अखेर डब्यात एक चिठ्ठी पाठवते. माझ्या नवऱ्याला पाठवलेला डबा चुकून तुमच्याकडे येतोय. फर्नांडिसला डबा बदलल्याचं लक्षात येतं, पण तो चिठ्ठीचं उत्तर जेवणाची तारीफ करून देतो आणि मग एक सिलसिलाच सुरू होतो डब्यातल्या पत्रांचा. इला नवऱ्याची मंधाणी करत राहते, तो लक्ष देत नाही. डब्यातल्या पत्रांच्या रूपानं इलाला हळूहळू आपल्या मनातली व्यथा व्यक्त करण्याचा मार्ग लाभतो. अकाली गेलेल्या पत्नीच्या मागे एकाकी झालेल्या फर्नांडिसच्या आयुष्यालाही कोवळी पालवी फुटते. कुणाशी तरी संवाद करता करता, कुणाच्या तरी व्यथेवर फुंकर घालता घालता त्याच्या मनाचा झालेला बर्फ वितळू लागतो. तो इलाला वडीलधारा सल्लाही देतो. दागिने उतरवून ठेवून मुलीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या कुणा गृहिणीच्या बातमीनं व्यथित होतो. त्याच्या जागी येऊ घातलेल्या हसतमुख अस्लम शेखशी कोरडेपणाच्या वागणुकीची जागा मार्दव घेऊ लागते. एव्हाना इलाच्या लक्षात येतं नवऱ्याचं प्रेमप्रकरण सुरू आहे. पत्रसंवादातूनच इलाचं मन मोकळं होत राहतं आणि एक दिवस तीच त्याला लिहिते आपण भेटलं पाहिजे. वेळ जागा ठरते. रेस्टॉरंटमध्ये इला त्याची वाट पाहत राहते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये डबा रिकामा येतो. फर्नांडिस रिकाम्या डब्यात पत्र पाठवतो. तू आली होतीस, मीही आलो होतो, पण त्याच दिवशी मला जाणीव झाली होती माझं वय झाल्याची. मी तुला भेटू शकलो नाही. इला डबेवाल्याकडून ऑफिसचा पत्ता मिळवून ऑफिसमध्ये येऊन धडकते. तिथे फर्नांडिसच्या खुर्चीवर अस्लम बसलाय. तो सांगतो ते तर नोकरी सोडून नाशिकला गेले. नाशिकच्या गाडीत बसलेले फर्नांडिस. इलानं रात्रीच सगळे दागिने उतरवून ठेवलेत. मुंबईचे डबेवाले हा यातला महत्वाचा दुवा. दुपारी रिकामे डबे घरोघरी परत पोचवण्यासाठी लोकलच्या डब्यात बसलेले डबेवाले नेहमीप्रमाणेच भजनात दंग आहेत आणि त्यांच्यामध्ये बसले आहेत फर्नांडिस. दिग्दर्शक रितेश बात्रा इथंच थांबतो. दोघं भेटणार का? उत्तर प्रेक्षकांनी शोधायचंय. या हटके प्रेमकहाणीचं सौंदर्य खुललंय ते त्यातल्या मुग्धतेमुळे. दिग्दर्शकीय सूचकतेनं आणि संयमानं चित्रपटाला त्याचं हे वेगळं व्यक्तिमत्व बहाल केलंय जणू.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोळंबी संवर्धनासाठी तळ्यात दिलेल्या खतमात्रेमुळे तयार झालेले नैसर्गिक खाद्य खाऊन कोळंबी बीज पहिले 2 ते 3 आठवडे राहू शकते आणि त्यानंतर त्यांची वाढही होते. त्यानंतर मात्र या नैसर्गिक खाद्याला कृत्रिम खाद्याची जोड द्यावी लागते. नैसर्गिक खाद्य अपुरे पडू नये म्हणून नंतर कृत्रिम खाद्य द्यावे लागते. आवश्यकतेनुसार या पूरक खाद्याचे प्रमाण ठरवावे लागते. हे तलावातील एकूण कोळंबीच्या वजनाच्या 10 पासून 2% बदलत जाते. कोळंबीच्या जलद वाढीसाठी नैसर्गिक खाद्यासोबत पूरक खाद्याची आवश्यकता असते. जम्बो कोळंबी ही तळ्याच्या तळाला असते. तळाशी असलेले किडे, कृमी, कुजलेल्या वनस्पती तसेच प्राणी प्लवंग हे सर्व कोळंबींचे खाद्य आहे. पण याबरोबरच कोळंबीला पूरक खाद्य दिल्यास तिची वाढ जलद होते. पूरक खाद्यामध्ये शेंगदाण्याची पेंड, भाताचा कोंडा, माशांची भुकटी यापासून बनवलेल्या शेवया खाद्य म्हणून देता येईल. पूरक अन्न हे प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त असावे. या व्यतिरिक्त खाटीक खाण्यातील शिल्लक पदार्थ तसेच टाकाऊ मांस इत्यादींचा पूरक अन्न म्हणून उपयोग करता येईल. हे अन्न किती प्रमाणात द्यावे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, कारण अन्नाचा पुरवठा कमी

0: प्रमाणात झाला तर कोळंबी उपाशी राहून तिची वाढ होणार नाही. या उलट जास्त प्रमाणात अन्न दिल्यास न खाल्लेले अन्न पाण्यात कुजून पाणी खराब होईल आणि खर्चिकही होईल. यासाठी पूरक खाद्याचे रोजचे प्रमाण हे कोळंबीच्या एकूण वजनाच्या 10% सुरुवातीला आणि शेवटी 2 ते 3% इतके असावे. यासाठी महिन्यातून 2 वेळा फेक जाळ्याने कोळंबी पकडून एकंदर किती वजनाची कोळंबी तळ्यात आहे याचा अंदाज घेऊन त्यांना खाद्य द्यावे. याकरिता तळ्यातील एकूण बीजाच्या 60 ते 70% नग जिवंत असल्याचे गृहीत धरून एक ताळेबंद मांडावा. खाद्याची मात्रा 2 ते 3 वेळा विभागणी करून ठराविक कालावधीच्या अंतराने द्यावी. शक्यतो हे खाद्य प्लॅस्टिकच्या पसरट भांड्यामध्ये तळ्याच्या चोहो बाजूने बांधाकडील पाण्यात ठेवावे. यामुळे पाणीही खराब होणार नाही, तसेच खाद्याचा वापर योग्य प्रकारे होतो की नाही हे पाहता येईल. यानंतर पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. यामध्ये तळ्यातील पाणी दर आठवड्याला 20 ते 25% बदलता आले तर अतिउत्तम, कारण तळ्यामध्ये प्राणी आणि वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास पाणी बदलणे गरजेचे असते. पाणी बदलल्यामुळे कोळंबीची वाढ जलद होते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण 5 ते 6 मिलीग्रॅम प्रति लिटर, सामू 7.5 ते 8.5, पाण्याची पारदर्शकता 30 ते 45 सेंटीमीटर इतकी असावी. कोळंबीला योग्य आणि पुरेसे सकस प्रथिनेयुक्त खाद्य, तळ्याच्या पाण्याची चांगली गुणवत्ता आणि कोळंबीसाठी भरपूर निवारा या गोष्टीचे योग्य पालन केल्यास शेतकऱ्याला कोळंबीचे चांगले पीक मिळेल. 8 ते 9 महिन्याच्या संवर्धन कालावधीत सुरुवातीला 0.5 ग्रॅम वजनाची कोळंबीची पिल्ले सरासरी 80 ते 100 ग्रॅम होतात. फक्त कोळंबी संवर्धनातून प्रति हेक्टर 1200 ते 1500 किलोपर्यंत कोळंबीचे उत्पन्न मिळू शकते. कोळंबी आणि मासे यांच्या मिश्र संवर्धनातून 2000 ते 2500 किलो मासे आणि 500 ते 600 किलो कोळंबी एवढे उत्पन्न मिळू शकते.
1: कोळंबी संवर्धनासाठी कृत्रिम खाद्य याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला.
2: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
3: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोजन शोल्डर. फ्रोजन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोजन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे, ही फ्रोजन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोजन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोजन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात, त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोजन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोजन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोजन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्यरुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधीकधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात, ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोते हो, फ्रोजन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोजन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोते हो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिसबद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रब्बर बँडसारखा पडदा असतो, ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात. आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणेबद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात, जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत फ्रोजन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: विजय कुमार संत यांनी सतारीवर वाजवलेला सुरुवातीला राग गौड सारंग आणि आत्ता शेवटी आपण पिलू धून ऐकत होतात. त्यांना तबल्याची साथ विकास पुरंदरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ऐकत आहात दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं.

कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 विरोधात मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBIचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे.
राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी

0: केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:05 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत 5:05. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत छोते हो. सुरुवातीला हवामान वृत्त, प्रादेशिक हवामान वृत्त यांच्याकडून प्राप्त झालेलं हे हवामान वृत्त आहे. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आणि स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त होतं. काही भागांमध्ये

तापमानात वाढ झालेली होती. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वाऱ्यांसह पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं 45.6 दशांश सेल्सिअस इतकी झाली आहे. येत्या 48 तासात राज्यात सर्वत्र हवामान स्वच्छ, सूर्यप्रकाशयुक्त आणि कोरडं राहील. काही भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि मुख्यत्वे करून कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मच्छीमार बांधवांसाठीही कोणताही खास असा इशारा नाही. ठाणे, रायगड, पालघर इथेही हवामान स्वच्छ, सूर्यप्रकाशयुक्त राहील आणि कोरडं राहील. हे होता हवामान वृत्त. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो. माझा वार माझा शिवार कार्यक्रम आता

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला, आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देणार आहेत रुपाली देशमुख मॅडम. रुपाली मॅडम पालघर डहाणू येथील कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, आपला विषय असा आहे की आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला, तर सगळ्यात आधी आम्हाला सांगा की आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमकं काय आहे.
1: बघा, जिथे स्त्री सक्षम होते तिथे समाज उभा राहतो, आणि जिथे समाज उभा राहतो तिथे राष्ट्र आत्मनिर्भर बनते. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय कुठल्या धोरणांचा किंवा योजनांचा नाही आहे, तर तो विषय आहे संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाची खरी कहाणी, जी आत्मनिर्भर भारत आणि त्यामागे उभे असलेल्या आपल्या ग्रामीण महिलांच्या आहे. त्यांचा आत्मनिर्भर भारत ही अशी एक संकल्पना आहे जी फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करत नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवते. आणि या प्रवासात ग्रामीण महिलांचा, विशेषतः पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, तर स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःच्या कर्तृत्वावर आपण विश्वास ठेवणं आणि बाह्य अवलंबित्व जे आहे ते कमी करणं. 12 मे 2020 रोजी जेव्हा कोविड चालू होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेस महामारीच्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरू झाली.
0: बर,
1: आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबी भारत. या उपक्रमाचा उद्देशच हा होता की आपण स्वतंत्र व्हावं, स्वयंपूर्ण व्हावं आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावं. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी योजना आहे ती करण्यात आली, आणि भारतीयांनी स्थानिक उत्पादनं वापरावीत आणि स्थानिक उद्योगांना पाठिंबा द्यावा यासाठी आत्मनिर्भर भारत जे आहे त्याची सुरुवात झाली. तर ही जी आत्मनिर्भर भारतची सुरुवात झाली आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू, जशा कोविडमध्ये आपण बघितलं की जागतिक पुरवठा साखळी जी आहे आपली ती विस्कळीत झाली होती. आपण वैद्यकीय साहित्य असो किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य असो किंवा कच्चा माल असो, यासारख्या वस्तूंसाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. या परिस्थितीत भारताचं स्वतःचं उत्पादन वाढवून भविष्यात असे काही संकट येऊ नये यासाठी आपण सक्षम व्हावं, त्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू करण्यात आला. त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार वाढतील आणि अर्थव्यवस्था जी आहे ती मजबूत होईल. तर हाच ह्या संकल्पनेचा उद्देश आहे.
0: बरं, याची वैशिष्ट्य काय आहेत?
1: आता आत्मनिर्भर भारत जे आहे 5 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. पहिला म्हणजे की अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक जे आहे, तर आपण जर आपल्या गावातल्या महिलांना जर रोजगार दिला किंवा जे गावात महिला ज्या काही वस्तू बनवतात त्याची जर आपण खरेदी केल्या तर आपल्या गावातली इकॉनॉमिक जी अर्थव्यवस्था आहे ती स्थिर अर्थव्यवस्था निर्माण होईल. त्यानंतर नवीन उद्योग तयार होतील, स्टार्टअप सुद्धा चालू होतील आणि आपल्या बायकांना जे आहे ते काम मिळेल. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था हा एक त्याचा महत्वाचा स्तंभ आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा जे आहेत, जे रेल्वे असेल किंवा रस्ते असतील, विमानतळ असतील, तर यासारख्या आधुनिक सुविधांचा विकास व्हावा आणि स्मार्ट सिटी, ग्रामीण भागामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांची सुधारणा व्हावी. तर हा सुद्धा आत्मनिर्भर भारताचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतील. कारण पैसा आला तर आपल्याला त्याचा उपभोग जो आहे किंवा त्या आपल्याला बाकीच्या गोष्टी, कारण ग्रामीण भागात जर उद्योग चालू झाले तर त्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला रस्ते पण करायला

0: लागेल, कारण वाहतूक पण वाढेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा सुद्धा तयार होतील. टेक्नॉलॉजी आहे तर ती सुद्धा अवगत होईल, कारण व्यवसाय करायचा म्हणलं तर टेक्नॉलॉजी सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. आपल्याला गुगल वापरता आलं पाहिजे किंवा आपल्याला स्मार्ट मोबाईल वापरता आला पाहिजे. तर ग्रामीण महिलांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामुळे वापरता येईल, तर हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर सुद्धा भर दिला जाईल यामुळे, कारण व्यवसाय चालू करायचा म्हणलं तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि त्याच्यामधलं कौशल्य पाहिजे, तर त्याच्यासाठी सुद्धा इथे वाव दिला जाईल. आणि मागणी आणि पुरवठा साखळी सुद्धा, जे मेड इन इंडिया उत्पादनाची निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन मिळेल, जे आपण बाहेरच्या देशातनं किंवा चायनामधनं आपण ज्या गोष्टी आणतो त्या जर आपल्या भारत देशामध्येच किंवा ग्रामीण महिलांनी जर त्या तयार केला तर त्याला जास्त प्रोत्साहन मिळेल. तर ही सगळी आत्मनिर्भर भारताची वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे आपल्या ज्या महिला आहेत किंवा जो आपला भारत देश आहे तो जास्त प्रगत होऊ शकेल,
1: आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत होईल. बरोबर. ग्रामीण महिलांची यामध्ये भूमिका कशी असते आणि आता त्यांच्यापुढे वेगवेगळी आव्हानं कोणती निर्माण होऊ शकतात?
0: भारत जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा आपला देश आहे आणि यातला हा देश जो आहे तो शहरांपेक्षाच गावांनी बनलेला आहे.
1: तर
0: 60-65% लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागातच राहते. या ग्रामीण भागाचे जर खरं हृदय म्हटलं तर तिथल्या महिला आहेत. आणि आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण ग्रामीण महिला या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि प्रगतीचा भक्कम पाया आहे. ग्रामीण महिलांनी त्या केवळ घर नाही सांभाळत, त्या शेती करतात, पशुपालन करतात, दुग्ध व्यवसाय करतात आणि सोबत कुटुंब सुद्धा सांभाळतात, त्यांची आर्थिक व्यवस्था सांभाळतात. आपण जर बघितलं तर शेतीमध्ये 60% महिलांचा जास्त सहभाग आहे, त्याच्यामुळे ग्रामीण महिलांची भूमिका आत्मनिर्भर भारतमध्ये खूप मोठी आहे. आणि जसं तुम्ही विचारलं की यांना येणारे ज्या काही आव्हाने आहेत, तर सगळ्यात पहिले प्रारंभिक गुंतवणूक, कारण कुठलाही व्यवसाय चालू करायचा म्हटलं की त्याला गुंतवणूक लागणार आहे, पैसा लागणार आहे, तर ते पैसे उभे कुठून करायचे हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. कौशल्य विकास, कारण उद्योग करायचा म्हटलं की कौशल्य आपल्याला लागणार आणि मग ते कौशल्य मिळवण्यासाठी आपल्याला कुशल कामगार लागतील किंवा कौशल्य विकास करण्याची त्याची गरज आहे, त्याच्यामुळे त्याच्याशिवाय उद्योग नीट चालू शकणार नाही. तर हा सुद्धा एक मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर की कुठे जाऊन शिकायचं. त्यानंतर जागतिक स्पर्धा, आपण बघतो की गावामधल्या महिलाच्या बचत गटाच्या महिला जे प्रोडक्ट तयार करतात आणि कुठल्या कंपनीवाल्यांनी प्रोडक्ट तयार केले, तर आपण जागतिक तर जाऊ देत पण आपल्या भारतामध्ये जर आपण गावातले आणि शहरातले जरी प्रोडक्टचा विचार केला तरी त्याच्यामध्ये भरपूर स्पर्धा आहे. सो त्या कंपनीसोबत जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर त्या लेवलचं माल आपल्याला तयार करावा लागणार आहे. त्याच्यामुळे हा एक मोठा त्यांच्यासमोर आव्हान आहे की जे काही मोठ्या शहरातले उद्योग आहे तेथील बाजारपेठ आहे त्याला आपण कसं सामोरं जाणार आहोत. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास नाही आहे, जसं उत्तम वाहतूक व्यवस्था नाही आहे, त्यानंतर डिजिटल व्यवस्था नाही आहे. आपण बघतो की गावांमध्ये लाईटच खूपदा जाते, मोबाईलचे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ती सुद्धा एक त्यांच्याकडे मोठी आव्हान आहे त्यांना की या सगळ्या सुविधांचा कसं करणार. त्याच्यानंतर दृष्टिकोन ग्रामीण महिलांकडे बघण्याचा वेगळा आहे समाजाचा. मानसिक गुलामगिरीमुळे बाहेर पडण्याची त्यांना मुभा नाही आहे, तर अशाही काही गोष्टी आहेत. आणि डिजिटल साक्षरता नाही आहे, त्याच्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा बाकीच्या देशामध्ये काय चालू आहे ते महिलांना माहिती नाही आहे. सो ही सगळी आव्हानं ग्रामीण महिलांना जेव्हा त्यांना कुठला बिझनेस करायचा किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा आहे त्यावेळेस त्यांना येत असतात.
1: बरं, आता तुम्ही म्हणालात की ही सगळी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत की जसे रस्ते सुविधा किंवा मोबाईलचे नेटवर्क नसतात, लाईट जात असते वारंवार, पुन्हा त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायचं असतं, तर ह्या अडथळ्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाययोजना केली जाते?
0: हां, याच्यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत की ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण वगैरे दिले जातात. जसं आता सगळ्यात महिला तर त्यांचा स्वयंसहायता गट SHGचा जो गट आहे तर त्या गटांना खूप साऱ्या स्कीम्स ज्या आहेत त्या दिल्या जातात. 90 लाखाहून अधिक स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून 10 कोटीहून अधिक ग्रामीण महिलांचं सशक्त करण्यात यंत्रणा आलेला आहे. तर स्वयंसहायता गट आहेत, SHG जे गट आहेत, तर त्या SHG गटांना जसं इंडिव्हिज्युअल पर्सनला फार कमी स्कीम्स मिळतात गव्हर्नमेंटच्या, पण जर तुम्ही SHGच्या माध्यमातून एखादी स्कीम घेत असाल तर तुम्हाला भरपूर साऱ्या स्कीम्स मिळतात.
1: SHG म्हणजे गटांना,
0: महिला बचत गटांना. आर्थिक साक्षरता व उद्योग जे आहेत, जसं लखपती दीदी एक योजना आहे, या योजनेअंतर्गत 1.48 कोटीहून अधिक ग्रामीण महिला दरवर्षी 1 लाख किंवा त्याहून अधिक कमाई करत आहेत. तर याच्यामध्ये ही योजना उमेदमार्फत किंवा महाराष्ट्र शासनामार्फत दिली जाते. त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण योजना आहे, प्रधानमंत्री मृदा योजना आहे, स्टार्टअप इंडिया ही योजना आहे. तर अशा विविध साऱ्या योजना आहेत ज्या महिलांना दिल्या जातात. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान आहे, त्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं जातं, रोजगार आणि आर्थिक मदत देणारी ही योजना आहे. महिला ई हाट म्हणून एक योजना आहे, महिलांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही डिजिटल योजना आहे. तर ह्या सगळ्या योजना आहेत. अजूनही काही योजना आहेत जसं उमेदतर्फे त्यांना मिळतात, काही एनजीओज आहेत सेतुद्धा महिलांना याच्यासाठी मार्गदर्शन करतात किंवा त्यांना आर्थिक मदत करतात. आणि आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे ज्या महिलांना या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण, शेतीशी निगडीत ज्याही काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.
1: बरं, या आत्मनिर्भर भारतमुळे ग्रामीण महिलांना फायदे कशा प्रकारे होतात?
0: याच्यामध्ये सकारात्मक बदल त्यांच्यामध्ये आपण बघतो. एक तर म्हणजे कौशल्य विकास त्यांचा होतोय की ग्रामीण महिलांना शिलाई असेल किंवा खाद्यपदार्थ बनवायचे असतील किंवा इतर तांत्रिक काही गोष्टी असतील तर त्या शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनता येतं. दुसरा मानसिक बदल होतो आहे, महिला केवळ घर सांभाळणाऱ्या नाही राहिल्या तर त्या एक एंटरप्रेनर झाल्या आहेत, उद्योजक बनलेल्या आहेत आणि त्या पुढे येत आहेत. त्याच्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळालं आहे की त्यांना पैशासाठी कोणासमोर हात पसरवायची गरज पडत नाही, आपल्या त्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आणि त्याचमुळे कुटुंबाचं राहणीमान पण सुधारलेलं आहे कारण त्या स्वतः साक्षर झालेल्या आहेत. तर हे सगळे त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. आता याच्यामध्ये काही महिलांनी दुग्ध व्यवसाय चालू केला, काही महिला हस्तकला, जसं आता आम्ही पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये वारली पेंटिंग खूप छान पद्धतीने केली जाते. तर तुम्हाला कपड्यांवर वारली पेंटिंग केलेली दिसेल, त्याच्यानंतर तुमच्या काही बेडशीट असतील त्याच्यावर वारली पेंटिंग, ड्रेसवर वारली पेंटिंग. सो वारली पेंटिंग करून सुद्धा म्हणजे शिलाई आणि वारली पेंटिंग या दोघींचा हे करून लोकांनी उद्योग चालू केलेले आहेत. खाद्यपदार्थ जसे कोणाला लोणची बनवता येत असेल, कोणाला पापड बनवता येत असेल तर त्याचेही उद्योग महिलांनी चालू केलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना चांगला त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे.
1: एकंदरीतच कौशल्य वाढीला लागल्यामुळे आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
0: आणि सर याचे काही उदाहरणं सांगायचे झाले तर आपण बघतोय की ग्रामीण महिला सुरुवातीला फक्त असं होतं की त्या शेतातली कामं करण्यापुरतच मर्यादित होत्या. पण आता मी आदिवासी भागामध्ये जेव्हा बघते तर पालघर जिल्ह्यामधल्या म्हणजे खूप आतमधल्या इंटिरियर भागामधल्या महिला या मशरूमची शेती करतायत. त्या इतक्या चांगल्या पद्धतीने करतायत मशरूमची शेती की त्या मशरूम पिकवून त्याची लागवड करून त्या बाजारामध्ये विकतायत आणि त्याच्यामधून पैसे कमावतायत. मागच्या एका वर्षाचं उदाहरण सांगायचं गेलं तर आमचा एक बचत गट आहे बांधघरचा, तर एका वर्षामध्ये त्या बचत गटाने 3 लाख रुपये कमावले मशरूमचं उत्पादन घेऊन. म्हणजे ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही त्याही महिला आता वर्षभरामध्ये 3 लाख रुपये कमावतायत. तर हे खूप सुंदर असं उदाहरण आहे आत्मनिर्भर आणि ग्रामीण महिलांचा जी काही त्यांच्यामध्ये होणारी प्रगती आहे त्याचं.
1: यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा समावेश असतो का?
0: हो, आता तरुण महिला ज्या आहेत त्यांचा जास्त, किंवा आता जे काही
1: तारुण्यात
0: पदार्पण केलेल्या मुली सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या व्यवसायांमध्ये येत आहेत, मदत करत आहेत कारण त्या थोड्या शिकलेल्या असल्यामुळे त्यांना डिजिटल नॉलेज आहे त्याच्यामुळे त्याचं हे करतायत. शेती क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला सहभाग आहे. म्हणजे त्या फक्त कुठला उद्योग न करता शेतीमध्ये सुद्धा तांत्रिक नॉलेज, म्हणजे आता आपण बघतो की परंपरागत शेती सोडून त्या आता टेक्नॉलॉजी, जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा उपयोग करून शेती करायला लागलेले आहेत. पशुपालन आणि दुग्धपालन व्यवसाय त्या चांगल्या पद्धतीने करत आहेत. लघु उद्योग जे आहे जसं हस्तकला असेल, शिवणकाम असेल किंवा घरगुती एखादं खाद्यपदार्थ तयार करणं असतील, नंतर शेळीपालन असेल, त्यानंतर आपलं गांडूळ खत तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने त्या करत आहेत. आणि फक्त पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण महिलांचा जर विचार केला तर माझ्याकडे 50 ते 60 गट आहेत की जे वेगवेगळ्या ह्याच मी जेवढे तुम्हाला विषय सांगितले त्या प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने त्या चांगल्या पद्धतीने उद्योग करून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि मी त्यांच्यातला बदल हा बघितलेला आहे की त्या महिला कधी समोर येऊन बोलणार नव्हत्या, आज त्या महिला स्वतःहून समोर येऊन जर तुम्ही त्यांना स्टेजवर जरी बोलवलं आणि 2 मिनिटं बोलायला सांगितलं त्या आत्मविश्वासाने त्या. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पैसा तर येतोच पण सगळ्यात महत्वाचा जो आहे त्यांचा कॉन्फिडन्स, तो याच्यामधनं त्यांचा वाढतो आहे.
1: म्हणजे या क्षेत्रामध्ये साठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी असं कोणत्याही वयाचं बंधन नाहीये?
0: नाही, अगदीच नाही.
1: मध्यमवयीन स्त्री असेल किंवा काही होतकरू स्त्री असेल की तिच्याकडे अनुभव आहे आणि तो कसा वापरायचा आहे, तर ती या क्षेत्रामध्ये येऊन आपलं आर्थिक स्तर वाढवू शकते आपलं आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच ती पाठबळ देऊ शकते.
0: हो हो नक्कीच नक्कीच.
1: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भरतेला कशी मदत झाली आहे?
0: डिजिटल तंत्रज्ञानामुळे जसं आता आपण बघतोय की विक्री, कारण काय होतं की ग्रामीण महिलांना त्या बनवतात, त्यांचे प्रोडक्ट तयार करतात, जसं लोणची आहेत ते बनवतात, पापड बनवतात, पण प्रॉब्लेम येतो की त्यांना विक्री कशी करायची. आणि मग ही विक्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान त्यांना खूप उपयोगाचं आहे. जसं तुम्ही सोशल मीडियावर तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते टाकून

0: तुम्ही त्याच्यामधनं मार्केटिंग करू शकता. त्यानंतर ऑनलाईन तुम्ही ते मार्केटिंग करू शकता, तर ते सुद्धा ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा माल जो आहे तो चांगल्या पद्धतीने
1: विकू शकता.
0: कृषी मेळावे जे असतात त्या मेळाव्यांमध्ये सुद्धा त्या ज्या आहेत विक्रेत्यांची करू शकतात. पण डिजिटल माध्यमातून त्या चांगल्या पद्धतीने अजून जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. सो ते त्याचं नॉलेज त्यांना असणं किंवा ते घेणं त्यांना खूप गरजेचं आहे.
1: बर, आत्मनिर्भर भारत यामुळे स्वतःची एक वेगळी ओळख बनवलेल्या अशा काही महिलांचा उदाहरण तुम्हाला सांगता येतील?
0: हो नक्कीच, खूप सारी उदाहरणं आहेत अशी जी आपण सांगू शकतो. आमच्याच कोसबाडलाच आम्ही काही गट आहेत, तर त्या गटामधल्या महिला सुरुवातीला त्या घरीच म्हणजे त्यांच्या शेतातली कामं एवढंच त्यांचं हे होतं. त्या काही महिला होत्या ज्या कंपनीमध्ये वगैरे कामाला जायच्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे घोलवल वगैरे त्या भागामध्ये चिकू मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सो त्यांनी चिकू जे आहे तर चिकूवर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यातल्या 4-5 महिलांनी ते बनवायला सुरुवात केली, परंतु मार्केटिंग त्यांना बरोबर जमत नसल्यामुळे त्यांनी ते सोडलं. परंतु जेव्हा नंतर हळूहळू त्यांना हे कळायला लागलं की आपण हा व्यवसाय जर केला तर याच्यामधनं आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात, त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने मग पॅकेजिंग असेल, लेबलिंग असेल, तर या सगळ्यांचं प्रशिक्षण घेतलं, या सगळ्यांचं त्यांनी कौशल्य प्राप्त केलं. आणि आता त्या महिला ज्या आहेत तर त्या एका वर्षामध्ये 10 लाख रुपये कमवत आहेत. त्यांना वेगवेगळे पारितोषिकं मिळालेले आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत, आणि त्यांनी स्वतःचं एक मोठं युनिट तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं मोठे ड्रायर्स आहेत त्यांच्याकडे, नंतर आधुनिक पद्धतीने त्यांनी पॅकेजिंगचे आणि लेबलिंगचे त्यांच्याकडे मशिनरी आहेत. आणि भारत सरकारची एक PMFME प्रधानमंत्री अन्न सुरक्षा प्रक्रिया योजना आहे, तर त्या PMFME योजनेचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे. आणि त्याच्यामधनं आता त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांची जी फळ प्रक्रियेचं उत्पादन आहे ते खूप छान पद्धतीने घेत आहेत. तर हे खूप चांगलं असं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडल्या काही महिला ज्या आहेत त्या शिलाई काम त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कौशल्य स्थापन केलेलं आहे. आणि त्या जसं मी मगाशी पण सांगितलं की त्या शिलाई कामासोबत त्यांनी वारली पेंटिंगला एक जोड दिली आहे. मग त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट त्यांच्या तयार केलेले आहेत. जसं एक त्यांनी की आपलं डायरी विकत घेतो, आपण डायरी घेताना नॉर्मल डायरी कुठे दुकानामधनं जाऊन घेतो, त्यांनी डायरीला छानपैकी वरनं कापडाचं कव्हर लावलं, त्याच्यावर वारली पेंटिंग केलं आणि त्या डायऱ्या त्या विकतात. तर हे खूप असं कौशल्य आणि वेगळं काम आहे. आणि त्यांना सुद्धा वेगवेगळे पुरस्कार जे आहे शासनातर्फे मिळालेले आहे. आणि त्या स्वतःची जी कला आहे ते खूप वेगवेगळ्या माध्यमातून अशा पद्धतीने दाखवत आहेत. सो आदिवासी भागामधल्या सुद्धा ग्रामीण महिला खूप मोठ्या पद्धतीने आत्मनिर्भर झालेल्या आहेत.
1: मार्केटिंग करणाऱ्या काही महिलांची उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला?
0: हो, आता जसं मी बानघरचं एक उदाहरण दिलं की ज्या महिला मशरूम करतायत. आता मशरूम आपल्याकडे आपण बघतो की मशरूम जे आहे ते लोकांना खायला एवढं अजून माहिती नाही आहे, परंतु एवढ्या ग्रामीण भागामध्ये राहून त्या महिला मशरूमची विक्री करतात. त्यांनी विक्री करण्यासाठी जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स यूज केले आहेत, काही सोशल मीडियाचा त्यांनी वापर केलेला आहे. स्वतः त्या मार्केटमध्ये जातात किंवा जे जवळपासचे जे त्यांचे गावांमध्ये
1: आठवडी बाजार
0: तर वेगवेगळ्या गावांमधला आठवडी बाजार आहे तिथे जाऊन त्या विकतात. त्याच्यानंतर एक्झिबिशन्सला त्या विकतात. सो आता असं झालेलं आहे की त्यांच्याकडे लोक येतात की आम्हाला तुमच्याकडे जो माल आहे तो पाहिजे आहे. तर सुरुवातीला थोडंसं आपल्याला त्याच्यासाठी स्ट्रगल करायला लागतो, पण त्याच्यानंतर लोकांना जेव्हा कळतं तर लोक आपल्यापर्यंत येतात.
1: बरं, यामध्ये येऊ पाहणाऱ्या स्त्रियांना मुलींना काय तुम्ही सांगाल?
0: हेच सांगेल मी की आपल्या प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं एक कौशल्य असतं, ते कौशल्य आपण ओळखलं पाहिजे आणि ते ओळखून तुम्ही त्या कौशल्याला अजून चांगल्या पद्धतीने एखादं प्रशिक्षण घेऊन त्या कौशल्याला आपण प्रशिक्षणाची जर जोड दिली तर तुमचं कौशल्य अजून चांगल्या पद्धतीने वाढेल आणि तुम्ही चांगला उद्योग सुरू कराल. उद्योगात येण्यासाठी कुठल्याही वयाची अट नाही आहे की आत्ता माझ्या 40 आहे किंवा 50 आहे तर मी कसा उद्योग चालू करू. तुम्ही कुठल्याही वयामध्ये उद्योग चालू करू शकता. पहिले फक्त एकच आहे की व्यवस्थित प्रशिक्षण घ्या, व्यवस्थित शिका आणि त्याच्यानंतर पहिला छोटा चालू करा आणि त्याच्यानंतर आपल्याला उद्योग जो आहे तो हळूहळू आपल्याला वाढवता येतो. आणि शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत ज्याच्यामधनं त्याचा आपल्याला आर्थिकदृष्ट्यासुद्धा फायदा आपल्याला घेता येतो.
1: बरं, लोकल फॉर व्होकल या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे?
0: खूप छान संकल्पना आहे ती, कारण जर आपण आपल्याच गावातल्या लोकांनी बनवलेले प्रोडक्ट जर घेतले आणि त्याला जर आपण प्राधान्य दिलं तर आपल्याला म्हणजे दुसऱ्या देशातल्या किंवा दुसऱ्या बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. गावातल्या लोकांनी जर गावामध्येच जर वेगवेगळे उद्योग चालू करून त्यांनी त्याच गावामधल्या लोकांनी त्यांच्या उद्योगाला जर पाठिंबा दिला आणि त्या वस्तू घेतल्या तर तिथल्याच गावातल्या लोकांना रोजगार निर्मिती होईल, नाहीतर का

0: होते, गावामध्ये गाव उसाड पडतायत, गावातली सगळी मंडळीकडे येते
1: बरोबर,
0: आणि मग त्याच्यामुळे गावं उसाड पडत आहेत, गावामध्ये कुणी राहत नाही आहे. पण तिथल्या मुलांनी जर तिथेच उद्योग चालू केले तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला पैसा पण मिळणार आहे आणि जी आर्थिक व्यवस्था आहे आपली तीसुद्धा उंचावणार आहे आणि जी गावं जी उसाड पडत आहेत तीसुद्धा उसाड पडणार नाही, शहरावर पण सुद्धा त्याचा जास्त भर जो आहे तो पडणार नाही. त्याच्यामुळे लोकल फॉर व्होकल ही खूप छान योजना आहे. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला काही नोकऱ्या मिळणार नाहीयेत, सो त्याच्यामध्ये आपण उद्योगधंदा चालू करणं ही खूप ही जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आपल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आपण कुणावरही आपण आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांचं शिक्षण जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. सो आपण स्वतः प्रत्येकीने आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे.
1: भविष्यामध्ये भारत पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकेल का?
0: अगदी अगदी, जर प्रत्येकाने मनावर घेतलं, जर प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक पुरुषाने जर मनावर घेतलं की आपल्याला आपला भारत आत्मनिर्भर करायचा, आपण बाहेरच्या देशामध्ये वस्तू निर्यात करू ना की आपण तिथनं बाहेरनं आयात करू. सो आपल्याला जर आपण बाहेरच्या देशामध्ये वस्तू निर्यात करायला लागलो तर आपली अर्थव्यवस्था आहे ती खूप उंचावेल, आणि ती अर्थव्यवस्था जर उंचावली तर प्रत्येकाचं राहणीमान सुद्धा याच्यामध्ये चांगलं होईल, आपल्याला ज्याही काही सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीच्या मिळतील. त्याच्यामुळे हा जो भारत देश आहे हा नक्कीच आत्मनिर्भर भारत हा होऊ शकेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला याविषयी ऐकत होतो आणि नक्कीच ग्रामीण भागातल्या महिला यामध्ये उतरल्या तर शहराकडे येणारा लोंढा जो आहे तो थांबेल, ग्रामीण भागांचा विकास होईल, आर्थिक स्तर उंचावतील आणि अर्थातच आपल्या भारत देशाची सर्वांगीण प्रगती होईल. तर रुपाली मॅडम, आज तुम्ही आलात आणि खूप छान आम्हाला या संकल्पनेविषयी माहिती दिलीत, आमच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळेल यामुळे नक्कीच. तर कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार श्रोतहो, नळियाच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रोतहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर शंतनू गोखले यांना. डॉक्टर गोखले हे ज्युनियर अँड युथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानंच आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रेड क्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगताय?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेडक्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 3 लाख लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते. आणि युद्ध बरंच भीषण झालं. यात किमान 40,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन ऑनरी दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिल युनी, तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो, हो.
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी केलं,
0: त्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे खरं हे रेडक्रॉसचं बीज पेरलं गेलं. आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली रेडक्रॉसची सुरुवात केली.
0: अच्छा.
1: 1862 साली आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जी पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
0: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत, तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
1: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
0: बरोबर.
1: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो, हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले,
0: मानवासाठी
1: केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचं आमचा हे आहे इम्पार्शियालिटी. इम्पार्शियालिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे, कोणाच्या बाजूने जास्ती झुकतं माप द्यायचं, याच्या बाजूने द्यायचं, आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईन आहे म्हणजे इंडिपेंडन्स, म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
0: हस्तक्षेप
1: नसावा, तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा, म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात, पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटियर्स वरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटियर्स म्हणून. ते व्हॉलंटियर्स कोणी असतात? कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात, किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटियर काम करायला सर्व तऱ्हेचे लोक आहेत.
0: याला जोडून सर तुम्हाला मी विचारेल की बऱ्याचदा संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी असेल, त्या संदर्भातलं प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल, किंवा

0: चिंतावर्धन असेल, तर हे या स्वयंसेवकाचं कसं केलं जातं यावर सांगायला थोडस.
1: हा, तर त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिरं घेतो. तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथमोपचार, फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे सीपीआर वरती, म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिरं ह्या प्रशिक्षणासाठी चालू असतात आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो. आम्ही आमची पण कंडक्ट करतो आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे, कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल,
0: सांगून
1: आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला
0: तुम्ही प्रशिक्षित जर असाल
1: तर तुम्ही लोकांना मदत करू शकता. आणि
0: नक्की म्हणजे मदत करण्यापेक्षा एखाद मोलाच्या क्षणी तुम्ही ती मदत केली तर एखादा
1: जीव वाचू शकतो,
0: आहे तो वाचू शकतो.
1: आणि मदतीत बरेचदा कसं असतं, वेळ हा खूप महत्वाचा असतो, त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर, कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा खूप काही काही लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला तशा कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो.
0: सर मला एक असं विचारायचं होतं की रेडक्रॉसच्या मुख्य कार्यपद्धतीतला एक महत्वाचा घटक रक्तपेढ्या किंवा साठवण केंद्र, याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात.
1: आमच्यासाठी एक मोठं उद्दिष्ट आहे, कारण संस्थेची मूळ सुरुवातच युद्धापासून झालेली आहे, त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच. आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी होतच असतं, त्यासाठी रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी रक्ताची आवश्यकता लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसने घेतलेला आहे तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान लोकांना शिबिरं भरवणे
0: आयोजित करणे.
1: आणि ह्या शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण जी पद्धत आहे त्याला जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावरती रक्तदान शिबिर घेतलं असं होत नाही, त्यासाठी प्रॉपर जागा असते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच, आम्ही पण रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलंय ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्समध्ये, आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच लोक रक्तदान
0: करतील.
1: चिंचवडला आहे, सकाळी 11 वाजता.
0: बरं सर, रेडक्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
1: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे, तर आम्ही या संदर्भात बरीच आरोग्य सेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्र चिकित्सा आहे जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहे आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात ज्याला आपण केशरी रेशन शिधापत्रिकेहूनच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण आहेत तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्तापेठमध्ये केंद्र आहे आणि कॅम्पमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये लष्कर भागात महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
0: अच्छा.
1: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे, एक्सरेची सेवा आहे, दंतचिकित्सा करतो, आणि त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंतरोपण, डेंटल इम्प्लांट्स, ते सुद्धा आमच्या इथे होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन, आणि रेग्युलर ज्याला आरोग्य भाषेत सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी, ती सुद्धा आमच्या इथे चालते. त्यामुळे लोकांनी कुठल्याही प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानद तत्वावरती काम करतात, पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स, आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे, आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं, कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा आहे, आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात. आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
0: सर, मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी सेवा आहेत, पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आहे, तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का, किंवा त्यांच्या व्याधींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये, किंवा त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काही वेगळं किंवा काही विशेष तुम्ही काही केलेले आहे का, तर याबाबत सांगा ना.
1: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
0: बरोबर.
1: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत, आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती, त्याबद्दलचे समुपदेशन, त्याबद्दल नंतर जे त्याची औषधं असतात, हे सर्व उपलब्ध आहेत, तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी, कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या, तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्ता पेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या सेवा, दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे, ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात, कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली, किंवा कवळी बसवून घ्यायची असली, किंवा काही दात काढायचे असतात, ह्या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे, मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच कायमचा प्रश्न असतो, त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते, तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या सगळ्या सोयींचा फायदा घ्यावा, कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचंही साधन नसतं, तर त्यामुळे आमच्या इथे जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्पदरात आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
0: तर इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये, किंवा कधी कधी वय झाल्यामुळे फ्रॅक्चर होणं, किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे का?
1: किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही,
0: आपल्याला काय सांगता येईल?
1: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ञ तर आहेतच, तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय ती म्हणजे फिजिओथेरपीची, आणि त्या फिजिओथेरपी आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत, आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपीची आवश्यकता असते, कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे, आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अँब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
0: क्रमांक आपल्याला सांगता येईल अँब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
1: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो, 83 80 03 1 4 1 3.
0: अच्छा. सर, इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेडक्रॉस कसोशीनं पार पाडत असतं, याबाबत सांगा ना.
1: आम्ही रुग्णांना जितकी मदत करता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत, त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे आणि ते तितक्याच संवेदनेने त्यांची मदत करतात.
0: सर, आपण आपल्या चर्चेच्या

0: प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती. पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
1: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आमची ऍक्टिव्ह संघटना आहे, उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. एक म्हणजे पुण्यात आम्ही स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे ज्यांना लहान मुलांना ऐकू येत नाही त्याच्यासाठी आम्ही शाळा उघडली आणि त्या शाळेत मुलांना कुठलंही शुल्क भरावं नाही लागत. इतकं आम्ही ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतोय की त्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास असतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे, ज्याचे पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलांत एक व्यंग असलं तरी सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते. आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगरमध्ये सुरू स्थलांतरित झाली आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं असली ज्यांना ऐकायचा त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधिर असल्यामुळे मुकेपणा येतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा आणि त्याचं कुठलीही फी नाही आहे शाळेला आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो.
0: सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय आणि याच दिवशी योगायोगाने जागतिक थॅलेसेमिया दिवस तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल? आणि जागतिक थॅलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
1: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी डुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसेमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर त्यांचा मुलाला थॅलेसेमिया होता आणि त्या मुलाला थॅलेसेमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला थॅलेसेमिया सोसायटीला मध्ये आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता. म्हणून थॅलेसेमिया हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर, म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे, रक्ताचा आजार आहे. याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसेमिया मायनर असू शकतो. कधी कधी काय होतं, दोन थॅलेसेमिया मायनर्स यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांचं, तर ते थॅलेसेमिया मेजर व्हायची शक्यता असते. थॅलेसेमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं, हिम म्हणजे लोह, आयन, आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण साध्या भाषेत सांगायचं तर प्रोटीनवर प्रथिनाचा भाग आहे आणि तो प्रथिनाचा भाग आहे, तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो आणि लोहाचा तर आपल्याला शरीराला गरजच असते. तर होतं काय की रक्तात लोह साठत जातं.
0: अच्छा, बर.
1: आणि ह्या प्राणवायू कमी होईल, तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
0: लोहाचं प्रमाण
1: जास्ती व्हायला लागतं आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसेमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही. म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते, बुटके राहतात, त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच आहे, म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं. आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात, थॅलेसेमिया मेजरचं निदान करू शकतात.
0: ओके ओके.
1: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेलं आहे आणि ते म्हणजे थॅलेसेमिया टेस्टिंग. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना आणि सर्व युनिव्हर्सिटीजला विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या. आम्ही तुमच्या इथे येतो, थॅलेसेमियाचं प्रबोधन करतो, अवेअरनेस सेशन करतो आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो. तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, प्रबोधन करणं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे, इग्नरन्स इज ब्लिस. ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही, नॉलेज इज पॉवर. तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं की अरे थॅलेसेमिया आपण आहोत मायनर, तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि तुम्हाला सांगतो पीट सॅम्प्रस,
0: अच्छा
1: आता हे सगळे थॅलेसेमिया मायनर आहेत.
0: पण आता ते एकदम छान
1: काय थट्टेकट्टे. पीट सॅम्प्रस तर कितीतरी त्यांनी टेनिसच्या स्पर्धा जिंकलेला माणूस आहे. अमिताभ बच्चन तर आज वयाच्या 80-82 वर्षी अगदी पूर्ण सक्रियपणे काम करतात. त्यामुळे तुम्हा माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि ती जर माहिती असली तर तुम्ही पुढची काळजी आपोआपच घ्यायला
0: लागतो.
1: म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्या इथे येऊ दे, आम्ही एक थोडस प्रबोधन करू आणि मग टेस्टिंग करू. म्हणजे तुमच्याच विद्यार्थ्यांना आपोआपच कळेल.
0: यंदाचं हे रेडक्रॉस दिनाचं ब्रीदवाक्य आहे की माणसातली माणुसकी ही जिवंत ठेवण्यासाठी कशा पद्धतीने आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे, तर याबाबत आपण काय सांगू.
1: म्हणजे आता किपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह हे आमचं ब्रीदवाक्य आहे, माणसाची माणुसकी जिवंत ठेवणे. कित्येकदा तुम्ही बघाल कोणीतरी रस्त्यात अपघात होतो, लोक बघतात म्हणतात नको कशाला, जाऊ दे मी पळून जातो. आणि तिथे आमचं म्हणणं आहे अरे माणुसकी ठेवा, जा मदत करा आणि विचारा, जर शक्य असलं तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवा, काय जी और प्रथमोपचार करा. कधी कधी खूप साधा प्रथमोपचारात सुद्धा काही त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. तर ती माणुसकी आपण विसरलो नाही पाहिजे. आणि कुठेतरी आपण बघतो हल्ली की आपण ते विसरलोय.
0: तर यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा संस्था तर प्रयत्न करतायत, पण आपण सर्वजण म्हणून हा प्रयत्न करूयात. आणि आज आमच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंतनू गोखले आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. आभारी आहोत. धन्यवाद.
1: धन्यवाद. मला पण खूप आनंद वाटला.
0: मंडळी, आजच्या आपल्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आताच आपण ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक मोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबरच आजच्या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: लई भारी या सिनेमात लई गीत होता अजय गोगावले यांनी गायलेलं. याबरोबरच गीत बहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग चौथा.

0: सई, ए सई,
1: आले आले, अय्या तू एकटीच, बाकीचे कुठे आहेत?
0: अगं मला आत ये असं तरी म्हणशील का?
1: ये ग ये, तुला आत घेणार नाही असं होईल का?
0: प्रश्न पहिला, तू एकटीच?
1: उत्तर काय बरं?
0: हो मी एकटीच या जगात, थांब या जगात मी एकटीच आले आणि शेवटी पण एकटीच जाणार आहे.
1: माहिती आहे हा,
0: माणूस रडत जन्माला येतो आणि जातानाही तो दुःखीच असतो.
1: झालं तत्वज्ञान सांगून तुझं?
0: जगातलं हे एकमेव सत्य आहे.
1: अगं बाई ठाऊक आहे मला,
0: तरीही तू विचारलंस.

0: उसे आता फाजीलपणा पुरे हा, बाकीचे कुठे गेलाय?
1: येतात हळूहळू, रवी त्यामागे शशी आणि त्यामागे क्षमा।
0: गाडी गाडी खेळत येतात की काय सगळे?
1: नाही नाही,
0: ए गप्प बस ग,
1: तुझाही दादा आणि आई दिसत नाही आहेत।
0: आहेत की, आई स्वयंपाक घरात आहे आणि दादा माडीवर आहे।
1: ओके,
0: पण हे सगळे येणार कधी?
1: कोणत्याही क्षणी हजर होतील।
0: मग तू त्यांच्या बरोबरच का नाही आलीस ग?
1: त्यांचं आवरेल तेव्हा ना।
0: म्हणजे तुझं लवकर आवरलं वाटत?
1: हो, माझं लवकरच आवरत।
0: बर ठीक आहे,
1: धन्यवाद।
0: तू इथे बस, मी आलेच 5 मिनिटात। हवं तर तू गाणी लाव।
1: गाणंच ऐकावं हे चांगलं, पण कोणतं गाणं लावावं? सिनेसंगीत नको बाई, ऐकून ऐकून कंटाळा आलाय। त्यापेक्षा एखादं भक्तिगीत लावलं तर?

0: वा, धुपाचा सुगंध, म्हणजे काकू शिबिराच्या मार्गदर्शनासाठी तयार. पण मुलं कुठे आहेत?
1: उषा, तू कधी आलीस?
0: मग अशीच.
1: आणि बाकीची तुझी भावंड कुठे आहेत?
0: येत आहेत ती हळूहळू.
2: आम्ही आलो काकू.
1: या या, 100 वर्ष आयुष्य आहे बरं तुम्हाला.
3: म्हणजे काठी टेकत टेकत नातवंडांचा हात धरून देवळात जाणार म्हणा की.
1: हो हो, अगदी तसाच जाशील बरं.
0: अगं आई, दादा कुठे गेला?
4: आलो की मी. हा बघ,
1: चला, सगळा कोरम पूर्ण झाला.
5: आधी प्रार्थना ना.
1: हो,

0: पहा।
1: अरे वा, छान झाली प्रार्थना।
2: आई, मी एक गम्मत म्हणून दाखवू का?
1: गम्मत
0: गम्मत म्हणून दाखवणार?
3: म्हणजे
2: गम्मत म्हणजे एक नाट्यचेटा म्हणून दाखवू का?
1: हो चालेल ना।
4: साभी नाही हवे? हा
5: दाखव म्हणून दाखव।
2: ऐका, मोठा आलाय शहाणा, वाचव कस याची अक्कल मला शिकवतोय, तोंड बघ म्हणावा आरशात। अरे वाचन ही एक कला आहे, छान पोशाख करून माईक समोर उभं राहिलं की आदर्श वाचन होत नाही। तुम्ही म्हणाल कुणाबद्दल मी बोलतोय? अहो, आमच्या वर्गात तो बंडे आहे ना, त्याचं सांगतोय मी। मला म्हणाला तुला वाचता येत नाही? हो हो, मला म्हणाला सकाळ वाचन स्पर्धेत पहिला नंबर मिळवलेला मी, मला शिकवतोय। असा राग आला ना की बस, तो कसं वाचतो माहीत आहे? ऐका तर, भारत माझा देश आहे, मला सांगा वाचताना करणं हा वाचन दोष नाही का? एवढंच कशाला, एकदा तर त्यानं कमालच केली, एक वाक्य असं तोडलं की वर्गात हास्याची कारंजी उडाली। म्हणतो कसा,

0: कळू नये, त्याची चूक त्याला सांगितली की भडकलाचा। त्याच्या या पंजाब एक्सप्रेस वाचण्याबद्दल एकदा त्याला आशू बोलली आणि त्याचं हसं झालं। नाट्यवाचन स्पर्धेची तयारी सुरू होती, दोन मित्रांचं भांडण होतं। त्याची वाक्य अशी होती, अरे जाजा आलाय मोठा शहाणा, मला शिकवतोय, पुन्हा माझ्या वाटेला तर जाऊन बघ। खरं तर वाक्य रागानं, मोठ्यानं आणि जलद बोलायला हवी होती, पण बंडे आपल्या सावकाश गतीनं आणि खालच्या पट्टीत बोलत होता, अरे जा जा आलाय मोठा शहाणा, मला सांगा हे काय भांडण आहे का? खालची पट्टी, मधली पट्टी, वरची पट्टी, या वाचनपट्ट्या ज्याला कळत नाहीत तो काय आदर्श वाचन करणार? कप्पा, पण काय सांगू, नाकात तर असा बोलतो की जणू अस्सल कोकणी माणूस बोलतोय। आहो, पण सगळीकडं असं नाकात बोलायचं नसतं हे त्याला कोण सांगणार? एखाद्या कोकणी माणसाची नक्कल नाटकात चालते हो, सिंचा अरे असे काय करतोस, तेवढे नारळ काढून दे ना। पण कोल्हापुरातल्या एखाद्या शाळेतला मुलगा, गुरुजी मला शाळेत यायला उशीर झाला, असं नाकात बोलायला लागला तर शोभणार आहे का? चड्डीला नाही बक्कल आणि शिकवतोय मला अक्कल, मुळीच ऐकणार नाही मी त्याचं, तो काहीही म्हणू दे, पण त्याच्या नाकावर टिचून नाही यंदा वाचण्याचं पहिलं बक्षीस घेतलं ना तर नाव नाही सांगणार माझं।
1: खरंच सुंदर। आता मला सांगा की ही नाट्य छटा तुम्हाला का बरं आवडली?
2: प्रेझेंटेशन मुळे।
1: म्हणजे काय?
3: छान वाचली,
4: वाक्य शब्द अगदी योग्य जोर दिला,
5: वाचनाची गती योग्य होती,
2: चढ उतार योग्य होता,
6: एकूण प्रभाव सुंदर।
1: तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर परीक्षण केलं हा। या संबंधातल्या गोष्टी आपण नंतर बघणार आहोत। आता पुन्हा जरा बाल नाट्याविषयीच्या माहिती संकलनाकडे वळूया।
6: काकू मी वाचू?
1: हो वाच ना।
6: 5 ते 8 या वयोगटाचा विचार आपण यापूर्वी केला। 8 ते 13 या वयोगटाचा विचार केला तर शिशु अवस्थेनंतर येणारी ही बाल अवस्था होय। या वयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या वयात मुलं स्वतःची स्वतः अनेक गोष्टी करू लागलेली असतात, तसंच या वयात मुलं कल्पना विलासातही रमतात, अद्भुत रम्यता त्यांना आवडते। या वयात हसायला आणि गमती जमती करायलाही त्यांना आवडतं, म्हणून त्यांना हसवेल अशी नाटकं असतील तर निश्चितच बहार येईल। त्यांच्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींचे विषय त्यांच्या नाटकात असतील तर हा वयोगट अधिक आनंद घेऊ शकेल। या वयात आवडणारी काही नाटकं आणि त्यांचे लेखक यांची नावे अशी, सुधा करमरकर यांचं हात लावला की सोनं, रत्नाकर मतकर यांची निम्मा शिम्मा राक्षस आणि अचात गावची अफाट मावशी, सई परांजपे यांची झाली काय गंमत आणि पत्ते नगरीत।
1: झकास, खरंच मस्त। यातली काही नाटकं आपल्याला मिळाली की आपण त्यांचं मस्तपैकी वाचन करू।
7: हो।
1: बरं मुलांनो, मी तुम्हाला एक गंमत सांगते हा। पूर्वी नाटकात काम करण्यासाठी लहानपणापासूनच मुलं जायची। नाटकाशी ही मुलं इतकी एकरूप व्हायची की कोणतीही गोष्ट पाहताना त्याची तुलना ते नाटकाशीच करायचे। गडकऱ्यांनी लिहिलेला छोट्या जगूचा रिपोर्ट हा लेख असाच गमतीचा। धाकटा जगू कळू लागल्यापासून एका नाटक मंडळीत होता। एकदा मंडळीच्या मालकाबरोबर एक लग्न समारंभ पाहून आल्यावर त्याने आपल्या समवयस्क मित्रांना पुढे असा एक रिपोर्ट दिला, ऐका हा। खेळ मुद्दाम बांधलेल्या मांडवात झाला, स्टेज मातीचंच केलं होतं आणि फारच लहान होतं, सीन जंगलाचा होता असं वाटतं, पण जंगलाच्या झालरी मुळीच नव्हत्या म्हणून त्याच्याबद्दल स्टेजवर झाडांचा पाला बांधलेला होता। पडदे स्टेजच्या भोवती न बांधता सगळ्या थिएटर भोवती गुंडाळले होते। खेळाचे पास फुकट वाटले होते, खुर्च्या बिरच्या काही नव्हत्या, सगळ्यांना जाजमावरच बसावं लागलं। कुलीन स्त्रियांसाठी स्टेजच्या आजूबाजूला जागा राखून ठेवली होती, पण गर्दी फारच झाल्यामुळे त्यांना उभ्याने सगळा खेळ पाहावा लागला। मॅनेजर लोकच पान विडी तंबाखू घेऊन ऑडियन्समध्ये फिरत होते, पण ते कुणाजवळून सुद्धा पैसे घेत नव्हते। सोडा लिंबूची काहीच सोय नव्हती, पेटी तबल्यावर सनया आणि ताशे ठेवले होते, त्या लोकांची कामं केव्हा केव्हा होती हे सुद्धा त्यांना ठाऊक नव्हतं, म्हणून त्यांना मधून मधून वाजवा रे वाजवा म्हणून सांगावं लागायचं। आम्ही गेलो त्यावेळी स्टेजवर मुख्य पुरुष पार्टी, मुख्य स्त्री पार्टी आणि

0: एक भटाचं सोंग घेतलेला मनुष्य यांची कामं चालली होती. फक्त मुख्य पार्टी लोकांनीच रंग लावला होता. रंग फारच वाईट, अगदी हळदीसारखा होता आणि तो सगळ्या अंगभर होता. हा, त्या भटाने मात्र रंग लावला नव्हता, पण त्याचं सोंग मात्र अगदी हुबेहूब झालं होतं. त्याची नक्कल अगदी चोख होती, पण तो फार घाईनं बोलत होता, त्यामुळे त्याचं बोलणं काही ऐकायला येत नव्हतं. मुख्य पुरुष पार्ट्याचा आवाज बसला होता, कारण त्याने सगळी पदं सोडून दिली होती. शिवाय त्या दोघांच्या नकला मुळीच पाठ नव्हत्या, म्हणून भट त्यांना स्टेजवरच प्रॉम्प्टिंग करत होता. प्रॉम्प्टिंग ऑडियन्समध्ये स्पष्ट ऐकू येत होतं. हा, भटाचं ॲक्टिंग छान होतं. राजा राणीला ॲक्टिंग मुळीच येत नव्हतं. स्त्री पार्ट्यांचं हे पहिलंच काम होतं असं वाटतं, कारण तो फार घाबरून मान खाली घालून होता, बोलताना सुद्धा चाचरत होता. हां, पण ऑडियन्स मात्र फारच चांगलं होतं, एकाने सुद्धा टाळ्या दिल्या नाहीत. शेवटी त्या दोघांचं लग्न झालं आणि त्यावेळी 7-8 जणांनी कोरस म्हटला आणि खेळ आटोपला. राजा राणी कोरसमध्ये गात नव्हते आणि म्हणत सुद्धा नव्हते.
1: मस्त.
0: बरं, आत्ता नाटकाविषयी तुम्ही जे काही ऐकलं किंवा तुम्हाला जे जाणवलं त्यासंबंधी बोला बरं.
2: नाटकांचं जे हस्तलिखित असतं त्याला नाट्यसंहिता असं म्हणतात.
0: बरोबर.
3: नाटक पाहत असताना आपण विविध भावनांचा अनुभव घेऊ शकत असतो, म्हणजे रंगमंचावरच्या त्या नाटकातल्या पात्रावर काही गंभीर प्रसंग आला असेल आणि त्यामुळे तो दुःखी झाला असेल तर आपणही दुःखी होतो.
4: त्यांना आनंद झाला असेल तर आम्हालाही आनंद होतो.
5: प्रेक्षकांची मनाची पकड घेणारा वाङ्मय प्रकार म्हणजे नाटक.
0: अरे वा, बरोबर बोललीस. मुलांनो, भालभा केळकर हे मोठे नाटककार होऊन गेले. त्यांनी नाटकाची व्याख्या अशी केली आहे. ते म्हणतात, नाटक म्हणजे जीवनाचा नाट्याभास निर्माण करणारा एक कलात्मक दृश्य आविष्कार आहे.
2: आई, नाटक या वाङ्मय प्रकाराचे वेगळे पण मला काय वाटते माहित आहे का?
0: काय ते?
2: नाट्यसंहितेचे नाटाच्या सहाय्याने रंगभूमीवर घडणारे साक्षात दर्शन हेच नाटकाचं वेगळेपण आहे.
0: अगदी बरोबर बोललास.
6: काकू, नाट्यसंहिता वाचली की मजा कळेलच ना.
0: अगदी बरोबर. आता काही नाटकाचा आशय तुम्हाला मी सांगते, मग तुम्हाला कल्पनेनं त्यातली गंमत जाणवेल. अफाट गावची अचाट मावशी या नाटकातली गंमत माहितीये का? या नाटकाची मनी मावशी ही नायिका आहे. तिला नायकाला श्रीमंत करायचं असतं. त्यासाठी ती अनेक हिकमती करते, गमती जमती करते आणि मग विनोद निर्माण होऊन नाटक खुलत जातं.
6: काकू, अदृश्य माणूस यात पण गंमत आहे. मी पाहिलंय ते नाटक. पेल्यामध्ये गंमत करणारे रसायन आणि त्यातून व्यक्ती अदृश्य होणे आणि मग त्यातून घडणारी धम्माल गंमत.
0: अगदी बरोबर. राक्षसानं अब्दुल्लाला मदत केली आणि त्यामुळं धमाल उडाली. शिवाय तो राक्षस निम्माच असतो, मग काय, धमालच धमाल.
4: आमच्या शाळेत ना एक नाटक बसवलं होतं, आठवतंय मला. सावली हरवते, नातं हरवतं, नाव हरवतं आणि ज्ञान पण हरवतं. धमालच धमाल.
6: नाटकाचं नाव काय ग?
4: राजकन्याची सावली हरवली.
0: बालनाटकात औत्सुक्य महत्वाचं ठरतं.
6: म्हणजे?
2: अरे उत्सुकता, पुढं काय पुढं काय असं वाटलं पाहिजे ना.
0: गमतीची सुरुवात ही सुद्धा बालनाट्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. एका बालनाट्याची सुरुवात बघा, माझ्याजवळ ते नाटक आहे.
5: नाटकाची संहिता?
0: अगं हो ना, नाटकाची संहिताच. ती मी तुम्हाला देते आणि वाचा हा तुम्ही.
7: हो, मस्त.

0: अम्या, आपल्या शेकोटी कार्यक्रमाचं उद्घाटन तू करणार आहेस ना?
1: ठीक आहे, आंटी आगपेटी इकडं.
2: ए हे रे काय बन्या, नेहमी नेहमी तुम्ही मुलंच आपली उद्घाटन करता. यावेळीस आम्हा मुलींपैकी कोणीतरी उद्घाटन करेल.
0: छट, मुली कधी शेकोटी कार्यक्रमाचं उद्घाटन करतात?
3: काहीतरीच आपलं.
4: काही बिघडत नाही ह, घरात शेगडी, गॅस, स्टोव कोण पेटवत रे?
0: हे घर नाहीये म्हटलं.
4: आम्हालाही माहिती आहे म्हटलं.
1: अरे पण भांडण कशाला करता? आपल्या आई बाबांची परवानगी काढून.
3: मोठ्या मुश्किलीनं म्हण.
1: तेच रे, मोठ्या मुश्किलीनं आई बाबांची परवानगी काढून आपण इथं शेकोटीचा कार्यक्रम करायला आलो. ते काय भांडायला?
0: हे तर खरं आहे ना. पण
1: नाही ना बिन नाही सुमा, यावेळी शेकोटीचा कार्यक्रम तुमच्या हस्ते. चला पेटवा शेकोटी.
2: कमा पेटव ग तू.

0: कोटी
1: बनिया आग पेटी देना
2: घ्या लावा काढी
3: माळावरचा म्हातारा शेकोटीला आला
4: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आले
5: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा शेकोटीला आले
6: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठी शेकोटी

0: बायकोचा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीला आले
1: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी शेकोटीला आले
2: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठ काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशीचे पंख शेकोटीला आले
3: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी माशीचे पंख पंखावरची धूळ शेकोटीला आले
1: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी माशीचे पंख पंखांवरची धूळ धुळीतले जंतू शेकोटीला आले
4: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी माशीचे पंख पंखावरची धूळ धुळीतले जंतू शेकोटीला आले
5: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी माशीचे पंख पंखावरची धूळ धुळीतले जंतू शेकोटीला आले
0: गवडा बाई।

0: ऑर्डर ऑर्डर
1: मर्डर कुणाचा
2: आई ग कुणाचा खून झाला
0: हेट खून वगैरे कोणाचा झाला नाही
2: मग हरकत नाही की ते घाबरले मी मला वाटलं कुणाचा तरी खूनच झाला
1: नाहीतरी तू घाबरटच आहेस
2: असू दे जा मोठा आलाय धीरासा भूताची गोष्ट सांगायला लागला की कसा घाबरतोस मग
3: ए भूताची आठवण नका ना काढू मला भीती वाटते
4: कस असत ग भूत
5: भूत राहत पडक्या वाड्यात रात्रीचे 12 वाजले

0: भडक्या वाड्यातल्या मोडक्या दरवाज्याचा आवाज होतो. भूत बाहेर पडत.
1: बाई गो,
0: धप धप धप धप, भूताचे पाय उलटे असतात, ते भटकत राहत. कुणी दिसलं तर त्याच्या मानगुटीवर बसत.
1: ए नको ना रे, मला भीती वाटते.
0: पुन्हा तेच, संबंध तर पिंपळावरही राहतो म्हणतात. संबंध म्हणजे आणखी मोठं भूत.
1: आई गो.
2: निमे, अगं भूत नसतच मुळी.
1: मग ह्या बन्यानं त्याचं वर्णन कसं केलं?
2: अगं दिले थाप ठोकून.
3: नाहीतर काय, भूत मुळी नाहीतच.
1: मग लोक कसं सांगतात?
0: भूत असत ते आपल्या मनात.
1: मनात?
0: हो मनात. कमकुवत मनाची माणसं अशा गोष्टीला, काल्पनिक गोष्टीला बळी पडतात.
1: खरंच नसत ना भूत?
2: नसत म्हणून सांगतोय ना निमे.
3: ए जाऊ दे ना, तिला भीती वाटते तर उगाच कशाला तो विषय काढता. बन्या गोष्ट सांग एखादी.
0: पण मला भूताशिवाय कोणतीच गोष्ट येत नाही.
1: मग मी जातेच कशी?
0: बर मग खुनाची गोष्ट सांगू. ढिशाव ढिशाव ढुश खतम.
1: असली नको आणि कसलीच नको, तुझी गोष्टच नको आम्हाला.
4: छान छान, मस्त मजा आली. आता आपल्या शिबिर

0: त्याची आजची वेळ संपत आली.
1: ओ
0: का ग,
1: मला कविता म्हणून दाखवायची होती.
0: तू केलीस का?
1: हो ना.
2: आणि या बालनाट्य शिबिराच्या क्षितिजावर आणखी एक कवयित्रीच्या तारीखेचा उदय
3: सादर करत आहे कविता नव कवयित्री उषा.
1: ए फाजिलपणा पुरे हा.
3: ए तू वाचून दाखव.
1: वाचते. झाड आहे गुणाच, छान छान दिसत, पानांनी फुलांनी फळांनी डुलत, चिव काऊ सुगरण इथच बांधतात घरटी, ठेवून घरट्यात पिल्लांना चारा आणायला फिरती, झाडाच्याच मुळाशी भीळ करतो उंदीर, आरामात राहतो नाही कसली फिकीर, वाघ सिंह हत्ती चित्ता झाडाखाली येतात, उन्हाळ्याच्या कडक उन्हात सावलीत विसावतात. मला फार आवडत झाड असं गुणाचं, ठरवलंय मी एक तरी वाढवायचं.

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी. नट

0: श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या। आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर। आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने आजपासून वाढ केली। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे। सोनं आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल। 2026-27 विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर दर मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले। नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं। त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले। त्यात 85%हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे। मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये 82% आहे। यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 50 अंकांची वाढ झाली आणि तो 74,609 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 33 अंकांची वाढ नोंदवत 23,413 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, सायंकाळचे 5:02 झालेले आहेत। नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया राधिका ताम्हणकर यांचं शास्त्रीय गायन, राग पुरिया धनाश्री। विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत बल बल जाओ मी तरे। द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत मुश्किल करो आसान। तबला साथ उन्मेष बॅनर्जी यांची, हार्मोनियम साथ लीलाधर चक्रदेव यांनी केलेली आहे। ऐकूया तर राधिका ताम्हणकर यांचं शास्त्रीय गायन, राग पुरिया धनाश्री।

0: राधिका ताम्हणकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग पुरिया धनाश्री आपण ऐकलं. त्यांना तबला साथ उन्मेष बॅनर्जी आणि हार्मोनियम साथ लीलाधर चक्रदेव यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती.
1: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही
2: सूरगौरव संध्या.

0: सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपला रंग माझा वेगळा या सदरात आपण अभिव्यक्ती पुणेच्या प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे या दोन नाट्यकर्मींना भेटणार आहोत. या दोघांची ओळख करून देत असताना मला हे सांगायला खूप आवडेल की ते नाटक क्षेत्रामध्ये आपलं करिअर करत आहेत आणि त्यांचं भिरूड हे नाटक, शेतकरी प्रश्नाविषयीचं जे नाटक आहे ते महाराष्ट्रभर सध्या खूप चर्चेत आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा त्यांच्याकडून ऐकणार आहोत तेव्हा आपण त्यांच्याकडून हेही ऐकूयात की आत्ता जे नवीन तरुण या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांना नाटक या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे करिअरच्या संधी आहेत. तुम्हा दोघांचंही आमच्या युववाणी कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला तुम्हाला दोघांनाही पहिला प्रश्न हा विचारायला आवडेल की नाटक करावं आणि आपल्या कामासाठी नाटक हे क्षेत्र असावं हे तुम्हाला दोघांना का वाटलं. प्रणव, मी तुझ्यापासून सुरुवात करेल. नाटक का करायचंय?
2: सगळ्यात पहिल्यांदा आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार आणि इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आता प्रश्नाकडे येऊयात, नाटक का करायचंय? म्हणजे मी साधारण 4 वर्षापासून नाटक करतोय. मध्ये 2 वर्ष मी नाटक थांबवलं होतं कारण नाटकात समाधान मिळतं, पैसा नाही मिळत. आणि ह्याच एका मुद्द्यावरती असं झालं की थांबूयात आपण नाटक. पण ह्या 1-2 वर्षानंतर पुन्हा असं कळालं की वेळ देऊन आपण पैसा कमवू शकतो, बाहेर समाधान तितकंसं नाही कमवू शकत आपल्याला आवडत नाही असं काम करून. आणि मग त्या सगळ्यातही आपण ते रेटून देत असतो. पण मग असं जाणवलं की आपण किती व्यक्तिगत पातळीवरती आपल्या आपल्या गोष्टींचा विचार करत असतो तरी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला अस्थिर किंवा अस्वस्थ करत असतात. आणि मग असं झालं की मी याच्यावरती काय करू शकतो, तर मी लिहू शकतो असा एक साधारण विचार आला होता पुढे. आणि मग पुन्हा असं वाटलं की लिहिणं फारच वैयक्तिक बाब आहे, तर मग हे व्यक्त पण झालो पाहिजे मी लोकांसमोर. आणि मग त्यातून असं झालं की मग शेती या मुद्द्यावरतीच मी पहिलं काहीतरी करणं मला वाटलं गरजेचं आहे, तर त्याच्यावर सिनेमा वगैरे करावा असं डोक्यात होतं. पण ती आर्थिक कुवतीच्या बाहेरची गोष्ट आहे त्यावेळेला समजलं. आणि मग असं जाणवलं की आत्ता सद्यस्थितीला माझ्या आवाक्यात येणारं एक आर्ट फॉर्म कुठला आहे तर तो नाटक आहे. आणि मग मला असं वाटलं की नाटकाच्या माध्यमातून हा प्रश्न मी मांडू शकतो. आणि मग तिथून ठरलं की करूयात नाटक ह्या विषयावरती. असं
1: हेमांगी तू काय सांगशील? नाटकाची सुरुवात तर कॉलेजपासूनच झाली होती. तेव्हा माझ्या म्हणून नाटक करायला सुरुवात केली होती. कोरोनानंतर थांबवल्या या गोष्टी. पण मग बाकी ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये मन रमत नव्हतं. मग आता रिसेंटली प्रणवने अप्रोच केलं. त्याने ऍक्च्युली नाटकाला प्रॅक्टिससाठी जागा अवेलेबल होईल का यासाठी कॉन्टॅक्ट केला होता. ती जागा अवेलेबल करून देता देता माझा पण रस वाढला या नाटकामध्ये आणि मग करून बघूयात म्हणून केली सुरुवात.
2: आणि करून बघूयात म्हणून इन्व्हॉल्व्ह झाली होती ती. पण आता आमचा अख्खा संघ ती वन हँड हँडल करते कारण 17-18 वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना घेऊन नाटक वगैरे सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी सगळ्यांना

0: समजवून घेण्याची एक चांगली वृत्ती असायला लागते, ती माझ्यापेक्षा खूप जास्त आहे तिच्याकडे, त्यामुळे आमचा संघ टिकून आहे.
1: अच्छा, टीम बॉन्ड आपल्या सगळ्यांमध्ये तयार होणं खूप गरजेचं असतं. आणि नाटक हा तुलनेनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा लाईव्ह परफॉर्मन्स वरती डिपेंड असणारी गोष्ट आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स कडे लोक कसं बघतात, किंवा तुम्ही जेव्हा आत्ताच्या काळामध्ये या गोष्टीकडे वळता आहात, तेव्हा ऍज अ डिरेक्टर म्हणून, ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून, किंवा ऍज अ टीम लीडर म्हणून, या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगता?
0: संमिश्र आहे, फारच संमिश्र आहे अनुभव. म्हणजे तो असा मोजक्या वाक्यांमध्ये वेगळा नाही करता येणार, कारण ज्या वेळेला बघतो मी की जी लोक आपल्या कामाचं उदंड कौतुक करत असतात सोशल मीडियावरती, ज्या वेळेला आपण काही गोष्ट पोस्ट करतो वगैरे त्यावेळेला, पण तीच लोक ज्या वेळेला आपलं काम पैसे देऊन बघायचे असतात त्यावेळेला तिथं नसतात. सो ही एक बाजू आहे. आणि ह्याची दुसरी बाजू पुन्हा अशी आहे की जी लोक मी कधी पाहिलीच नाहीये, ज्यांच्याशी माझी ओळखही नाहीये, आणि ती लोक आपलं काम बघायला येतात आणि अगदी जन्मजन्मीचा ऋणारा बंद असावा अशा पद्धतीनं आपल्या कामाचं कौतुक करतात. मग कदाचित त्यातला कामाच्या कौतुकाचा भाग तितका आहे तितकाच त्यांचं व्यक्ती म्हणून चांगलं असणं आपल्या समोर येत राहत असं मला वाटतं. आणि मग ती गंमत आहे की कलाकार तुम्हाला फक्त तुमच्या कामाचंच रिस्पेक्ट देतो किंवा कलाकार म्हणून रिस्पेक्ट देतो असं नाही, तर माणूस म्हणून पण तुम्ही जे समाधान अचीव करायच्या किंवा समाधानाच्या शोधात असता ते समाधान तुम्हाला अशा लोकांकडून मिळत जात.
1: हा
0: असा अनुभव आहे, संमिश्र आहे, अगदी संमिश्र आहे.
1: पण मला यातली दुसरी बाब खूप महत्वाची वाटली की आपण त्या कथेमुळे, त्या कलेमुळे जेव्हा लोकांशी जोडले जातो तेव्हा आपल्यातलं एक अनोळखी पण संपत आणि आपल्यामध्ये एक छान नातं निर्माण होतं. तुझा कसा अनुभव आहे मांगी, त्याबद्दल काय सांगशील?
2: माझा अनुभव असा चांगला होता, थोडासा टास्क होता माझ्यासाठी नाटक करताना, म्हणजे वेगळ्या वेगळ्या विचारसरणीच्या माणसं सोबत घेऊन जाताना, त्यांचे स्वभाव हँडल करताना खूप, मुळात मी शॉर्ट टेम्पर आहे तर माझी बरेचदा भांडणं व्हायची टीम मधल्या लोकांबरोबर, पण मग नंतर समजत गेलं की ह्या सिच्युएशन पण गुड वेने हँडल करून पुढे जावं लागणार आहे, कारण प्रत्येकाबरोबर तर भांडत नाही बसू शकत आपण. सो एकंदरीत संमिश्रच होता अनुभव.
0: प्रायोगिक नाटक आहे ना, तर ह्या गोष्टी हँडल कराव्याच लागतात, त्याला पर्याय नाहीये, कारण कुणाशीच आर्थिक बांधिलकी नसते, कुठल्या कलाकाराशी नसते, तंत्रज्ञानाशी असते फक्त. त्यामुळे जर प्रत्येकाच्या वेळा, आणखीन म्हणजे कलाकार म्हणून पण प्रत्येकाच्या वेळा आणि सगळ्यांच्या पर्सनल प्रॉब्लेमला घेऊनच नाटक करायला लागतं. प्रायोगिक नाटक करणं हाच त्यातला सगळ्यात मोठा टास्क आहे की तुमचे ऍक्टर्स आणखीन तुमचे कलाकार तंत्रज्ञ यांना मॅनेज करणं, कारण पुन्हा तेच की आर्थिक बांधिलकी नसते, त्यामुळे त्या गोष्टी फारच कठीण असतात मॅनेज करणं.
1: आता आपण तुमच्या भिरूड नाटकाविषयी बोलूयात की या नाटकाच्या कथानकाबद्दल मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील. की आता मी जसं ऐकलंय की या नाटकाच्या कथानकाचं खूप कौतुक होत आहे, तर मग या भिरूड या कथानकाबद्दल तुम्ही काय सांगताल? मला सर्वात पहिले लेखक म्हणून ही कथा तुम्ही का निवडलीत आणि ही कथा तुम्ही कशी लिहिलीत, कशी मांडलीत, याचं दिग्दर्शन कसं केलं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, काय सांगताल?
0: मी पहिलं भिरूड ह्या शब्दाची फोड करतो, कारण खूप लोकांना नाही माहिती हा शब्द नेमका काय म्हणजे. भिरूड ही एक कीड आहे जी झाडाच्या खोडाला लागते, खोड कीड आहे ती. आणि त्या किडीची गंमत अशी आहे की ती कीड लागल्यानंतर झाड फारसं काही त्याच्यावरती वरती परिणाम नाही दिसत, पण ती कीड झाडाला आतून पोखरत जाते. म्हणजे ज्या वेळेला मग असं जोराचं वादळ येतं किंवा अशा काही गोष्टी होतात त्यावेळेला ते झाड उन्मळून पडतं. हाच विचार मला वाटलं की सध्याच्या शेती व्यवस्थेची स्थिती हीच आहे. म्हणजे वरवर जरी किती बरं दिसत असलं तरी समाज, कुटुंब, शासन व्यवस्था, आणखीन काय पर्यावरण, या सगळ्याच गोष्टीनं ना इतक्या भीषणतेनं शेती व्यवस्थेचे लचके तोडलेत की मला असं वाटतं की भिरूड लागल्यासारखी झालेली आहे शेती व्यवस्थेची एकंदरच स्थिती. तोच मुद्दा आहे की मग शेती व्यवस्थेला मुळात तिचं व्यावसायिक प्रारूप मिळतच नाहीये, आणि दुर्दैवानं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या इतक्या भीषणतेनं लचके तोडतायत. तर मग असं झालं की मग काय करायचं आहे? मी एका शेतकरी कुटुंबातून येतो, माझ्या समोर माझ्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी घडतायत आणि मी शांतपणे डोळे मिटून त्याच्याकडे बघतोय, आणि मी माझ्या रिलेटिव्ह मध्ये ज्या वेळेला याची चर्चा करतो, मित्रांसोबत करतो, जे पुन्हा मला तुलना नाही करायची की आहे रे नाही रे असं काही घट नाहीये, छान सगळे मित्रच आहेत माझे, पण त्यांच्याकडून येतं की यार काय आहे ना की आपण कायम ह्याच भ्रमात आहोत की शेतकरी सतत रडतच असतो, हे मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, ते मिळत नाहीये. पण गंमत हीच आहे कि मग जर सगळं मिळतंय तर दिवसाला 3-4 आत्महत्या करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेतच की. ह्याच्यावरून मग फक्त वादच होत होते. इवन माझ्या आजूबाजूला अशी पण काही माणसं होती की जे मला हे समजवायच्या प्रयत्नात होते की शेतकऱ्यांचं इथं चुकतंय की ते सततच रडत राहतात, त्याच्यामुळे ती एक निगेटिव्हिटीज तयार झाली आणि जे शेतकरी फायदा देत ते पण रडायला लागले, ते पण त्याचा फायदा उठवतायत कर्ज.

कॉपी आणि हे सगळं चालूच आहे, तरी पण शेतकरी कधीच समाधानी नाही आहे त्या गोष्टींवरती. आणि मग तिथून ह्या गोष्टी सतत पिंच होत राहायच्या की आमची बाजू कोणीच नाही का ऐकून घेणार. मग असं झालं की मग मी काय करू शकतो, मी काय नेता नाही, माझं भाषण देऊन कोण ऐकेल, किंवा मी माझी अवकात नाही की मी 4-5 कोटी रुपये खर्च करून याच्यावर सिनेमा बनवेल. तर मग मी काय करू शकतो, तर मग मी नाटक करू शकतो. आणि म्हणून हा पहिला विषय, कारण मला सगळं

0: दिग्दर्शनाचं म्हणाल तर मला अतुल बेटे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले, तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुअन्स पण आहे. आणि त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिनडोक नसावं. सॉरी हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही, पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स टोचणार किंवा भारावून टाकणार आहे त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी केलं नाही.
1: तू काय सांगशील हे मांगी, तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना, तू या कथेकडे कसं बघतेस?
2: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे, तर एक कुठेतरी जाणीव होती म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही. आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप जास्त इन्फ्लुअन्स झाला होता त्या, आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचंय पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी, आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफ मधला असं वाटलं होतं मला तेव्हा. तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग, आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव, जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती, जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो, आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे, लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील?
0: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात. मला माझ्या पहिल्या नाटकानं तेच दिलंय, म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव, पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स सांगतो. आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो, डावरे आजीवरून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत म्हणजे मावळ त्या भागातले त्या. तर आमचे चार प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, नाशिक, रत्नागिरी, पुणे. तर त्या प्रत्येक प्रयोगाला, त्यांचं वय 70 पुढे आहे, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राईझिंगली भेटायला यायच्या. त्या आम्हाला न सांगता नाशिकला आले होते पुण्यावरून प्रयोगासाठी, त्या रत्नागिरीला आले होते, आणि काही हेतू नाहीये. त्यांना कायम असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, ते तुम्ही सांगताय. तर त्यांना त्याची फार मजा येते, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात. इवन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात, तर त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता. इवन मी मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा नगरीचा प्रयोग होता आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो, त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला असं झालं होतं की नगरीचा प्रयोग ठरलाय, काही गोष्टी फायनल झाल्यात, आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी त्यांना होते आमच्याकडे. आणि काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला निघता तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं. तर तशा पद्धतीने त्या दिवशी डावऱ्याजी आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती, आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्व आमच्याकडे देऊन गेला जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आता पैशांची गरज आहे. आणि एक व्यवस्थित अमाऊंट जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जी आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या. आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी प्रत्येक जण ह्या विचारात होता की आपण काहीतरी कमाल करतोय. म्हणजे ठीक आहे ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही, पण आमचा एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मुवमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा आम्ही तुमच्यासोबत आहोत. इवन मला असं वाटतं की ऋणातून मोकळं नाही होत आपण कधीच, पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले, प्रशांत मस्के, सो ह्या लोकांमुळं हे नाटक उभं आहे. आणि मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात, काही लोक पैशासाठी करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून पुढची नाटक हे 3 लोकांसाठी केली पाहिजे ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं ते आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: क्या बात आहे. हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे हे मागे?
2: प्रणवने खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. त्यात एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला जरा आमच्या मुलीला समजावाना, म्हटलं का काय झालंय? आणि ती रडायचीच थांबत नाहीये तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रणवने खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं.

0: सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी. मिळाला आहे म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळ्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रूआउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच टचवूड.
1: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं म्हणजे तिची गंमत अशी आहे की ज्या वेळेला तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तेव्हा मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल, जाऊन समजावं तिला. ज्यावेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळेला ती मुलगी FY मध्ये शिकत होती आणि मला समजत नव्हतं की ह्या पुरीला मी कसं समजवायचं आणि ती वेळेसारखी रडत होती आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतंय सगळं, असं नसतंय अशा पद्धतीने समजावत होतो आणि तिचं असं होतं की मला माहिती आहे सगळं खोटं असतं पण मला नाही होते आता कंट्रोल मी काय करू. हे गोड होतं हे सगळं.
2: क्या बात आहे. आपण थोडस या नाटकाच्या टेक्निकल गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्यात त्याबद्दल काय सांगताल?
1: तुझ्या नाटकाचं संगीत मीच केलंय. मला गाण्याचं असं काही विशेष अंग नाहीये पण परिस्थिती अशी तयार झाली होती कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐन वेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी 2 आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं आणि मग परिस्थिती अशी झाली की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकण्यासाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा थोडासा म्युझिकल पार्ट हाताळला होता त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं म्युझिक. म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो ज्ञानेश शिंगाडे आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलंय नाट्यशास्त्रात आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टीप्रमाणे अशा केला तर अशा होतील, अशा केला तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे आणि त्यानं जे क्या सुंदर पद्धतीनं लाईट उभ्या केला, मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपत्य, दिग्दर्शन, नैपत्यासाठी आमचे शुभम दादा शुभम गाडे अतिशय सुंदर, आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं इतकं सुंदर नेपथ्य त्यांनी केलेलं आहे. त्याचं संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनलकडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळाला लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी, वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता, रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी. म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टींसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं. मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे शुभम गाडे ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित. आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपत्य करण्यात मजा येईल. मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला, बघतायत. सो मुलांच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे. आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला, काही मुलं भोर मधली, काही बारामतीची ही. सो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोर आहेत पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे आणि मग त्यातून ती टीम आणि ती टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्याच्यासाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागले नाही, त्यांची जी प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
2: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाही, तुम्ही सगळे एकत्र आलात, पण ऍज अ टीम लीडर म्हणून किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा मग या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोक जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचंय त्याबद्दल काय सांगू शकाल?
1: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडासा डोळसपण आणि अगदी थोडीशी पारखही असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आत्ता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळे का काय म्हणू आपण इतका ओघ वाढला आहे, सगळ्यांनाच नाटक करायचंय, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे, पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक

0: टीम सोबत इन होतात आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं आणि खरंच ज्याचं ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढं न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन्मयतेनं ते करायचं असतं. मग सगळ्याच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीममध्ये कधीच मिळणार नाही, त्यांना ते शक्यही नाहीये. पण मग हीच आहे की दिग्दर्शक म्हणून काय, तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं, एवढंच मी करू शकतो.
1: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मागी, त्याबद्दल काय सांगशील?
2: खूप सारे लोक इन झाले होते एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात, तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक येत आपल्यासोबत नाटक करण्यासाठी. नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेलेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेले. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
0: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला फुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. मग किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेणी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवा आहे आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक होणे किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू कायम दिसते की ह्याच्यामुळे चांगलं नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची त्याची कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला ऍज अ नाटककार म्हणून हाताळायला आवडतील, त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत त्या प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो. त्याला काहीतरी सात्विक हवं असतं म्हणून असतो तिथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय म्हणूया आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल. अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की त्या सद्यस्थितीला तितकंसं दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या त्यात जरा महत्वाचा वाटतो.
1: हे बांगी तुला कुठले विषय हाताळायला आवडतील, त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललं जात नाही अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हेमांगी मला तुझं स्वतःचं ऍज अ व्यक्ती म्हणून भिरुड मध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेस मध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करते. म्हणजे आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काही स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे कॉम्प्लेक्स पण मॅनेज करायचे, त्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल. म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणत आहे मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हँडल करते हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठली अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
0: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खरं तर करायचं सिनेमा, सिनेमा या गोष्टीशी

0: मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये मजा येते. नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशातली गोष्ट नाही, पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्ती. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचा खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इवन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या मागे महत्वाचा विषय हाच की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे, किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत, किंवा कुठलं नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे, की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले, पण मला बाकी कुठलं काही करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही, पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे बाकी, तू काय सांगशील याबद्दल?
2: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत, लॉकडाऊनच्या आधी. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खर तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात, तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं, तेव्हा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
0: सगळ्यात पहिले हे सांगेल की 1-2 नाटक करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल, तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल, त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
0: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मागाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल, तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणार प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील हे मांगे?
2: खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत, या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणांनी नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुणे आकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केलात. खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. सायंकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: on bilateral issues, in particular energy cooperation. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र 6:10 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकत होतात. किरण कुलकर्णी यांचं संगीत होतं हॅपी जर्नी या चित्रपटासाठी. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत. सहगायक चंद्रकांत काळे, गीत नाधो महानोर यांचं, संगीत आनंदमोर.

चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: परीक्षणं विजितम् इति वार्ता।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व।

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतो. क्रीडा रसिको, एक काळ असा होता की घरातला एखादा मुलगा खेळात मग्न असेल किंवा खेळतच असेल तर घरनं आरडाओरडा ऐकायला लागायचं त्याला, तर का तर नुसतं खेळून तुझं पोट भरणार आहे का. पण पुढच्या येणाऱ्या काळात परिस्थिती बदलली, प्रो लीग सारख्या स्पर्धा आल्या, त्यातनं खेळाडूंना उत्पन्न मिळू लागलं, पण ते कितपत मिळणार. खेळाडू खेळत असेल तो वर्षच, मग पुढे काय. नोकरी असेल तर ठीक, पण नंतर सुद्धा प्रश्न येतच नाही की पुढे काय. मग अशा परिस्थितीत ज्यांना खेळाची पार्श्वभूमी आहे, ते स्वतः खेळ खेळलेले आहेत, अशा लोकांनी पुढाकार घेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची क्रीडा उद्योग विभाग चालू केला. या क्रीडा उद्योग विभागाचं नक्की काम काय असणार आहे त्याचीच माहिती आपण आज करून घेणार आहोत. आणि त्याकरता आमच्या कार्यक्रमात आपल्या समेत सहभागी झालेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या क्रीडा उद्योग विभागाचे प्रमुख सुनील वालावलकर आणि समिती सदस्य क्षितिज वेदक. या दोघांनाही खेळाची पार्श्वभूमी आहे. सुनील वालावलकर यांनी भारतात पिकल बॉल हा जो वेगाने वाढणारा खेळ आहे त्या खेळाची पाया रचला. आता ते ऑल इंडिया पिकल बॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. आणि दुसरे ते ज्यांनी इनडोअर क्रिकेटचं महत्त्व लोकांपुढे आणलं त्या महा इनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक. वेदकजी आणि सुनील, तुमचं दोघांचंही हार्दिक स्वागत आहे.
2: नमस्कार.
3: नमस्कार श्रोतो.
1: म्हणजे पिकल बॉल तुम्ही खेळलेला आहात, पिकल बॉल तर नवीन होता, लोकांची बोलणी ऐकलेली आहेत, आता पिकल बॉल मूळ ठरतंय कुठेतरी. अशा वेळेस क्रीडापटूंनी पण उद्योजक व्हावं याचा विचार मनात कसा करायला.
2: बरोबर आहे विलासजी, तुम्ही जो सुरुवातीला प्रस्तावनांमध्ये जे म्हणालात ते बरोबर आहे की क्रीडापटू घडवण्याचं जे काम असतं ते वयाच्या त्यांच्या 8 वर्षापासून 25 वर्षापर्यंत मॅक्झिमम प्राईम एजमध्ये खेळाडू असतो. पण 25 नंतर काय, 25 नंतरचं पूर्ण आयुष्य त्याला जर अर्थार्जन करायचं असेल तर त्याला क्रीडेच्या आवडीबरोबर अर्थार्जन करण्यासाठी उद्योजक बनवणं गरजेचं आहे. आणि तो विचार आमच्या चेअरमन जे रवींद्र माणगाव आहेत त्यांच्या मनात पहिल्यांदा आला. आणि त्यांनी एक अशी कल्पना मांडली, गाव तिथे उद्योजक. आता नोकऱ्या कमी होत जाणार आहेत, स्वयंरोजगारावरतीच भर असणार आहे सरकारचा आणि एकंदर सर्व व्यवस्थेचा, तर गाव तिथे उद्योजक अशी त्यांची मूळ कल्पना. 48,000 गावामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी ते उद्योजक घडू पाहत आहेत. त्यांच्या त्या मूळ योजनेला आमच्या समितीतर्फे एक अशी जोड देणार आहोत, स्पोर्ट्समधून उद्योजक तयार करणं. आणि म्हणून ही आमच्या सर्व समिती आहेत की ज्याच्यात वेदक साहेब आहेत, बाळ टोरसकर जे आहेत, अशा सगळ्यांच्या समितीत आणि सगळे क्रीडातज्ञच आहेत. पण त्याला कॉर्पोरेट म्हणजे व्यावसायिकीकरण कंपनीकरण करून आम्ही असं ठरवलं की गावागावामध्ये क्रीडा उद्योजक तयार करायचे. कारण क्रीडेचं मूळ स्किल्स आमच्याकडे आहेच आणि क्रीडेचा जो व्यापार आहे जसं तुम्ही म्हणालात IPL ISPL याच्यातून जे वाढते ते सगळ्या गोष्टी, त्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आम्हाला हे तत्व किंवा एक संधी देण्याचं आमच्या योजना, म्हणून ही अशी समिती आम्ही तयार केलेली आहे.
1: वेदकजी, तुम्हाला प्रश्न आहे की उद्योजक तयार करणं हा जे ध्येय आहे किंवा मोठं आहे ते ठीक आहे, पण उद्योजक घडवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही अटी आहेत किंवा बाकीच्या साधन सामुग्री आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार.
3: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीचे ह्यावर्षी सेंटिनरी इयर आहे,

0: 100 वर्ष झालेली आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी आमचे जे प्रेसिडेंट आहेत रवींद्रजी, ह्यांनी जो एक मोठा करुणाकर शेट्टी व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांच्याबरोबर जो एक मोठा निर्णय घेतला की स्पोर्ट्समध्ये पण आपण आता उद्योजक बनवायला पाहिजेत, हा त्याच्यामागचा एक ध्येय होता आणि त्याच्याकरताही आमची समिती निर्माण केली. चेंबरचे ऑलरेडी डिस्ट्रिक्ट चॅप्टर्स आहेत, त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही पसरलेलो आहोत. आता त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं एक सिस्टम आम्ही आणतोय की जेणेकरून एक मॉडेल निर्माण करायचं ज्याच्यामध्ये उद्योजकांना काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत स्पोर्ट्समध्ये. म्हणजे अगदी सांगायचं तर साधी गोष्ट आहे की टर्फ निर्माण करायचं असेल तर कोणाकडे तरी जागा असू शकते, कोणाकडे तरी इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी असते, पण दोघांकडेही वेळ नसतो की तिकडे बसून ते 500 किंवा 1000 रुपये कलेक्ट करायचे. म्हणजेच मग तिकडे एक ऑपरेटर निर्माण झाला, म्हणजे आणखीन एक उद्योजक निर्माण झाला. मग त्याच्यानंतर जे लोक अकॅडमी चालवणार आहेत, कारण का तो टर्फ जो असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकता, तुम्ही फुटबॉल पण खेळू शकता, मल्टीस्पोर्ट आहे किंवा इनडोअर क्रिकेट पण खेळू शकता, जेणेकरून अपॉप ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे उद्योजक निर्माण होतील. याचाच अर्थ तिकडे बाजूला एक स्पोर्ट्स शॉप पण निर्माण होऊ शकतं. त्याचबरोबर तिकडे जो कुठचा स्पोर्ट्स पर्सन असेल त्याची आई जर का चांगली गृहिणी असेल आणि चांगले असतातच सगळ्या, पण अप्रतिम काहीतरी जेवण बनवत असेल तर त्यांना एक तिकडे स्टॉल मिळू शकतो. म्हणजे विचार करा, एका गोष्टीतनं 8-10 वेगवेगळे उद्योजक बनू शकतात अशी आमची ही कल्पना आहे. आणि ह्याचं आम्ही एक मॉडेल निर्माण करणार आहोत जेणेकरून त्याचं इकॉनॉमिकली कसं होऊ शकेल आणि फिनान्शियली कसं होऊ शकेल हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. आणि लोकांना ते कसं आरओआय त्याच्यावरती मिळेल, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, हे लोकांना शिकवलं पाहिजे. कारण प्रत्येकजण ह्याच्यामध्ये पैसे टाकणार किंवा पैसे उभे करणार, ह्याच्याकरता आमची दुसरी आणखीन एक कल्पना आहे की ह्या गोष्टीचा बँकेशी पण टायअप करायचा, जेणेकरून प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला कोणाला जर का असं क्रीडा उद्योजक बनायचं असेल तर त्यांना बँकेशी पण टायअप झालेला असेल आणि त्यांना पुढे ते घेऊन जाता येईल. सुनीलजी, ह्याच्यावरती तुम्ही पुढे आणखीन सांगा.
1: बरोबर आहे, वेदक साहेबांच्याच याला मी जोडून घेतो. म्हणजे आम्ही त्या उद्योजकाला नुसतं मानसिकता घडवणं आणि त्याला फार भाषण देणं हे एवढ्यापर्यंत थांबत नाही, तर त्याची क्रेडिट पत पण कशी वाढेल आणि त्याला बँकेचं लोन कसं मिळेल इथपर्यंतचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही देणार आहोत आणि देत आहोत. त्यामुळे हा जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा जो काही उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थरचना बदलण्याचं सामर्थ्य या आमच्या या समितीमध्ये आणि एकंदरच या चेंबरच्या उपक्रमामध्ये असं मला वाटतं.
2: जेव्हा तुम्ही योजना घेऊन पुढे निघालात तर जे निवृत्त झालेले खेळाडू, निवृत्त मीन्स खेळात नाही, वयोमानानुसार 25-26 वर्षी खेळाडू बाजूला होतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा काय मिळालेला आहे?
1: रिस्पॉन्स खरंच चांगलाच आहे, पण ही काय तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाही, ही समिती सुरू होऊन आता 6 महिनेच झालेले आहेत, त्यामुळे आमचे 7000 सभासद आहेत, 7000 सभासदांपर्यंत आम्ही आता पोचलो आहे.
0: आपण एक पिरामिड निर्माण केलेला आहे, कारण शेवटी कसं आहे की कुठचीही गोष्ट खाली ती ट्रिकल डाऊन व्हायला पाहिजे, जेणेकरून खालचा तुमचा ज्यावेळेस बेस मोठा होईल त्यावेळेसच तुमची ती मुवमेंट पुढे जाईल. तर ह्या गोष्टी करता प्रत्येक डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये एक एक कॉर्डिनेटर असणार आहे. त्या कॉर्डिनेटर जे आम्ही वेगवेगळे प्रकल्प कमिटीमध्ये अप्रूव्ह करून त्याच्याकरता लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवू, मग ते तिकडे डिस्ट्रिक्ट लेवलला लोकांना बोलवतील. आणि तुम्ही म्हणाल तिकडे आता जे हे जे आपले निवृत्त झालेले जे खेळाडू आहेत त्यांचा इकडे रोल येईल, कारण शेवटी काय होतं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक खेळाडू असेल तर त्याची तिकडे त्याला पब्लिसिटी असते, त्याला लोकांना सेलिब्रिटी म्हणून त्याला मानतात, तर ते लोक ह्याच्यात इन्वॉल्व्ह झाले की ऑटोमॅटिकली ते आणखीन आम्ही पुढे घेऊन जाऊ शकू. आज जसं म्हणतो आपण आज इन्फ्लुएन्सर्स, तर हे लोक इन्फ्लुएन्सर म्हणून येतील आणि नॅचरली ते इन्फ्लुएन्सर आले की मग प्रॉडक्ट्स आले. तुम्ही लक्षात घ्या की आज प्रत्येकाला गिराईक पाहिजे, म्हणजे साधे एक स्पोर्ट्सचं आपण हायड्रेशन ड्रिंक म्हटलं तरी त्याला अख्ख्या महाराष्ट्रभर पोचायचं आहे, पण मग त्याला जर पोचायचं असेल तर मग त्याला कसं करतं काय करता येईल, तर ज्यावेळेस असे इव्हेंट्स होतात तर त्या तिकडे कोणाला तरी स्टॉल लागेल, त्याच्यामधनं तो ते विकू शकेल, त्याच्यानंतर त्याच्यातनं एजन्सीज निर्माण होऊ शकतील, असे बरेच प्रकल्प आहेत. त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या आज जागतिक लेवलला जसं ऑस्ट्रेलिया आहे किंवा न्यूझीलंड आहे किंवा तुमचं इंग्लंड आहे, ह्या इकडचे किंवा तुमचे इवन कोरियन लोक आहेत किंवा आता व्हिएतनामचं जसं आत्ता एक मोठं डेलिगेशन आलं होतं आपल्याकडे आत्ता मुंबईमध्ये, ऑल इंडिया लेवलचं ते डेलिगेशन होतं आणि इंटरनॅशनल लेवलचं त्यांचा टायअप होता, तर त्या तिकडे सुद्धा बऱ्याचशा स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चर होतात. मग त्या स्पोर्ट्स गुड्सना इकडे त्यांना

0: निर्माण करायचं आहे चाललंय, किंवा पुढे जाऊन ही कमिटी जिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं तर ज्यावेळेस उद्योजकांना जाऊन ते बघायचं असेल तर तो पण आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करणार आहोत. अशा एक वेगवेगळ्या कल्पना आहेत त्याच्यातल्या. आणि जेणेकरून मेन उद्दिष्ट काय की महाराष्ट्र हे आपलं स्पोर्ट्स हब बनलं पाहिजे, कारण आपल्याकडे खेळाडू तर आहेतच पण मग त्याच्याचबरोबर मग स्पोर्ट्स उद्योजक का नाहीत, हा त्याच्या मागचा उद्देश.
1: आणि हे म्हणाले ह्याला जोडूनच जसं उत्तर प्रदेशमध्ये नोएडा किंवा मेरठ सारखे जे हब्स तयार झालेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग हब्स, ते महाराष्ट्रात घडवण्याचा सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे.
2: याच अनुषंगाने एक प्रश्न, जसं तुम्ही उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय ब्रँड येत आहेत, त्यांनी भेट घेत आहेत, त्यांना इकडे व्यापार करायचा, त्यांना मार्केटिंग करायचं या दृष्टीने. पण एखादा खेळाडूला स्वतःचा ब्रँड डेव्हलप करायचा असेल, त्याचं जर स्वतःचं उत्पादन चालू करायचं असेल, तर त्याला तुम्ही कसं काय सपोर्ट?
0: खेळाडू तुम्ही म्हणालात तसं 25 वर्षापर्यंत प्राईममध्ये असतात, त्याच्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न असतो. आणि 100 एक किंवा 2 खेळाडू जे पुढे आणखीन त्यांना एन्डॉर्समेंट्स मिळतात आणि हे सगळ्या गोष्टी चालू राहतात, तर ह्या दृष्टिकोनातनं त्यांना पण वेगवेगळे त्यांना काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं काही टी शर्ट प्रिंटिंग असू शकतं, कोणतरी म्हणेल मी मला बाबा पिकल बॉलवाला प्लेअर असेल तर तो म्हणेल मला पिकल बॉलच्या मी रॅकेट्स मॅन्युफॅक्चर करू शकतो का. तर त्यांना लागणारं हे जे टेक्नॉलॉजिकल नोहाव जो द्यायचा आहे, त्याच्याकरता लागणारे जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आणून त्यांचे सेमिनार्स करणे, त्या जेणेकरून त्या लोकांना ह्या सगळ्या खेळाडूंपर्यंत ते पोचू शकतील. आणि मगाशी मी म्हटलं तसं, आमची ही उद्योजक निर्माण करणारी समिती आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट, त्याच्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा फार महत्त्वाचा भाग आहे, आणि त्याला लागणारी बँकेबल क्रेडिबिलिटी, ह्या तिन्ही गोष्टींचा फाउंडेशन निर्माण करणं हा आमचा त्याच्या मागचा
1: उद्देश. हँड होल्डिंग हे आहेच आमचं. असं तुमचा जो म्हणजे जो नव उद्योजक आहे त्याचं हँड होल्डिंग, त्याला एक समुपदेशन मेंटोरिंग करण्याचं काम समितीतले तज्ज्ञ करणारच आहेत, ते आमचं उद्दिष्टच आहे.
2: शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, अनुदान असतात, तर ही अनुदान खेळाडूंसाठी आहेत का किंवा ती मिळावीत खेळाडूला एखादं व्यवसाय चालू करण्यासाठी, तर त्यासाठी काही असं
1: चांगलं आहे की भारत सरकारच्या वतीने तर खेलो इंडिया नावाच्या त्यांच्या योजनेमध्ये अशा गोष्टींसाठी, उद्योजकतेसाठी, विकास करण्यासाठी निधीचीच आता त्यांनी आरक्षित केलेला आहे. म्हणजे हा जो अर्थसंकल्प झाला गेल्या फेब्रुवारीमध्ये, 500 निधी केवळ स्पोर्ट्स साहित्य निर्मितीसाठी केलेला आहे. त्यामुळे भारत सरकारच्या वतीने आणि साईच्या वतीने, स्पोर्ट्स खेलो इंडियाच्या वतीने उद्योजकांना आणि विशेषतः क्रीडा उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. फक्त त्या योजना असतात कागदावरती आणि खाली ग्रासरूट लेव्हल तर येत नाहीत. त्यामुळे आमचा महाराष्ट्र चेंबर्सचा तोच उद्देश आहे की ती जी दरी आहे ती मात्र आम्ही मिटवणार आहोत, कारण आमच्याकडे ते सगळ्या डॉक्युमेंट्स येत असतात आणि आमच्याकडे ग्रासरूट लेव्हलवरचे इच्छुक लोकंसुद्धा आमच्याकडे आमच्या डेटावरती असतात. ते जे पूल बांधण्याचं काम आहे ते मात्र आम्ही करत आहोत.
0: आमच्या समितीचं एक त्याच्यातला उद्दिष्ट असं आहे की सर म्हणाले त्याप्रमाणे की ह्या क्रीडा खेलो इंडियाचा जो आत्ता त्याच्यामध्ये त्यांनी हे केला, उल्लेख केला, किंवा आत्ता जे 500 हे केले, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लक्षात घ्या की क्रीडा उद्योग हे MSME पण क्लासिफाय होऊ शकतात. SME तुम्हाला माहितीच असेल की स्मॉल अँड मिडल एंटरप्राइजेस, तसंच मिडल स्मॉल MSME पण एक आणखीन एक वरची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं लोकांपुढे ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत त्या कशा पोचवायच्या ह्याच्याकरता पण समिती प्रयत्न करत राहणार आहे, आणि त्याकरता वेळोवेळी सेमिनार्स घेणार आहेत. आमच्या वेबसाईटवरती सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्याची माहिती निर्माण करून देणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की शेवटी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स येतात ह्या कुठून राबवल्या जातात, फिनान्स रिलेटेड असतील तर ह्या बँकेंच्या मार्फत जातात. त्यामुळे आमचं आता एक पुढचा पण एक आणखीन एक उद्दिष्ट असणार आहे की सगळ्या बँकांशी पण टायअप करून की त्यांच्याकडे ज्या स्कीम्स येतात, कारण का प्रत्येक वेळेस सगळ्याच बँका काही प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जात नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या बँका असतात, तर त्या कुठच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठची बँक अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडे ह्या गोष्टीकरता निधी आहे, त्यांना टार्गेट्स आहेत, ह्या पण लोकांना जर का आपण कळून सगळं चुकलो तर त्याप्रमाणे ते सोपं होऊन जाईल सगळ्याच्या.
2: आता एक महत्त्वाचं, माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असू शकेल की एखादा खेळाडू आला तुमच्याकडे, एखादी वस्तू त्याला बनवायची आहे त्याच्यासाठी, पण त्याला लागणारा जे कच्चा माल आहे किंवा इतर काही गोष्टी असतील, म्हणजे उदाहरण झालं टी शर्ट्स बनवायला कापड, आता जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं टी शर्ट्स येतं ते वेगळा दर्जा असतं, पण आपल्याकडे चांगल्या दर्जाचे कापड कुठे मिळतात, तर त्याचा असा काही त्याला कच्च्या मालाचे उद्योजक वगैरे काही मिळवून देणार
0: नक्कीच, कारण काय आहे शेवटी

0: मगाशी सर म्हणाल्याप्रमाणे, सुनीलजी म्हणाल्याप्रमाणे, हँड होल्डिंग हा आमच्या समितीचा फार महत्त्वाचा एक हे राहणार आहे, मुद्दा राहणार आहे, एक ध्येय राहणार आहे. कारण कुठच्याही उद्योजकाला मेंटॉरशिप लागते आणि आमच्याकडे 7,000 जे मेंबर आहेत ते 7,000 मेंबर हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे. तर त्यांच्यापैकी पण लोक पुढे येणार आहेत आणि अशा जे कोण उद्योजक येणार आहेत त्यांना ते नक्कीच सपोर्ट करतील. आणि प्रत्येक, बरं तुम्ही म्हटलं तसं की हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे, 100 वर्षाची त्याला एक मोठी परंपरा आहे. तर ह्या परंपरेमुळे तुम्ही आता असं छोटीशी गोष्ट बघूया आपण की कोल्हापुरात गेलात जे इंजिनिअरिंगचं मायभूमी हब आहे, बरोबर आहे, तर याचाच अर्थ आपल्याकडे कित्येक स्पोर्ट्समध्ये मेटॅलिक पार्ट्स लागतात का? तर लागतात. मग ते जर लागत असतील तर त्यावेळेस तिकडे हे कुठे मला टर्निंग करून मिळेल, कुठे फिटिंग करून मिळेल वगैरे, ह्याच्या किंवा ह्याला काय कशा पद्धतीने ह्याचं प्रॉडक्टायझेशन होईल हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे आमचे 7,000 मेंबर्स डेफिनेटली त्याच्यामध्ये सपोर्ट करू शकतील. एक लक्षात घ्या, ही काय फक्त ह्या आमची की आत्ताची जी 8 जणांची जी किंवा 10 जणांची समिती आहे हे काम करणार नाही आहे, हे अख्खं आमचं चेंबर काम करणार आहे.
1: आम्ही त्यामुळे मॅचमेकिंग फॅसिलिटेटर म्हणून राहणार.
0: प्लस आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे आम्ही येणाऱ्या सगळ्या उद्योजकांना हे करणार आहोत की आज प्रत्येक गोष्टीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही फार महत्त्वाची आहे. धंदा प्रत्येकजणच करतो पण तो धंदा करत असताना त्याच्यामध्ये निश काय आहे आणि ते त्याच्यातल्या ज्या पद्धती आहेत त्या जर का तुम्ही प्रोसेस म्हणून जर का तुम्ही रजिस्टर करू शकलात किंवा कुठचं तरी एक तुम्ही प्रॉडक्ट निर्माण केलं तर ते प्रॉडक्ट तुम्ही कसं त्याची IP व्हॅल्यू निर्माण करू शकाल फॉर द फ्युचर, ह्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि त्याच्याचमुळे आपली पुढे लोक जातील.
2: सुनील सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की पूर्ग क्रिकेटच खेळते म्हणजे वाया गेल्या पण नंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध केल्या, पण स्पोर्ट्समधलं किंवा क्रीडा क्षेत्रातलं आणखीन वरचा जो दर्जा असेल किंवा वरची पातळी असेल ती कशी असेल?
1: स्पोर्ट्स आता केवळ ना करमणुकीचा किंवा तंदुरुस्तीची गोष्ट राहिली नाही आहे. स्पोर्ट्स ही केवळ एक आर्थिक केंद्र उभं राहिलेलं आहे. म्हणजे याला याच्यात म्हणतात की स्पोर्ट्स इज अ प्रॉडक्ट, एक उत्पादन आहे. म्हणजे जसं IT क्षेत्र असतं, करमणूक क्षेत्र असतं, ॲग्रिकल्चर क्षेत्र असतं, तसं क्रीडा हे क्षेत्र उद्योजक आणि उद्योगाचंच क्षेत्र राहिलं आहे की त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला असलेला परतावा तुम्ही परत करा. अशा पद्धतीचीच गोष्टी झाल्यामुळे क्रिकेटची लीग, फुटबॉलची लीग, बॅडमिंटनची लीग हे सगळे उद्योगपती, आपले भारतातलेच नाही जगभरातले उद्योगपतींनी स्पोर्ट्समध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि म्हणून ज्याला सनराईज क्षेत्र ज्याला म्हणतात, म्हणजे उद्याच्या काळामध्ये कुठलं क्षेत्र वाढणार आहे, विस्तारित होणार आहे आर्थिकदृष्ट्या, आणि आर्थिकदृष्ट्या कुठलं क्षेत्र जर विस्तारित होणार असेल तर ते आहे क्रीडा क्षेत्र. आणि ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 वर्षातच आपल्याकडे एशियाड होणार आहे, त्याच्यानंतर ऑलिम्पिक होईल, कॉमनवेल्थ होणार आहे, प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आत्ता होणार जर असेल तर आहे ते क्रीडा क्षेत्र. आज ते मला वाटतं $20 अब्ज आपला क्रीडा क्षेत्राचा सगळा व्यापार आहे, तो जवळजवळ पुढच्या 8 ते 10 वर्षात $44 अब्ज एवढा तो वाढणार आहे, दुपटीने वाढणार आहे केवळ 6 वर्षात. बाकीचे सगळे क्षेत्र मंदावलेली आहेत, स्टॅग्नेशन झालेले आहेत, पण जर कुठलं क्षेत्र झपाट्याने पुढे जाणार आर्थिकदृष्ट्या तर ते फक्त स्पोर्ट्स आहे. आणि म्हणून चेंबर असेल, आमची जी समिती असेल, आमचं मत आहे की तरुणांनी, नवउद्योजकांनी, बेकार लोकांनी या क्षेत्रामध्ये उद्योजकाच्या संधी शोधल्या पाहिजेत. आणि त्याचं आम्ही एक आता हे जसं आपण करतोच आहे प्रबोधनाचं जे काम आहे ते आम्ही घेऊन जातो आहे.
2: सर, जाता आता एक मनातला प्रश्न की हल्ली काँक्रीटचं जंगल वाढते आणि मैदानं कमी उचलेत, अशा पार्श्वभूमीवर तुम्ही गाईडलाईन काय द्याल?
1: मी हा फारच महत्त्वाचा आणि जटिल प्रश्न विचारलेला आहे, कारण मैदान बचाव समितीचे आम्ही पण कार्यकर्ते होतो, आम्ही पण भास्कर सावंतांच्या बरोबर काम केलं. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जसं म्हणतात मॉल संस्कृती आली आहे, त्या मॉल संस्कृतीबरोबर टर्फ संस्कृतीसुद्धा आलेली आहे. म्हणजे आपदा आहेच पण त्याच्यात जो अवसर आहे, संकटात जर काही संधी शोधायची असेल तर ती टर्फ संस्कृती उभी जी राहिलेली आहे की छोट्या छोट्या, आणि त्यानुसार आता खेळ पण तसेच झालेत, मिनी फुटबॉल, मिनी टेनिस, मिनी लॉन टेनिस, इनडोअर क्रिकेट असे खेळ पण बदललेले आहेत. त्यामुळे मैदानांची पिछाट होते आहे पण टर्फ मात्र वाढत आहेत, आणि टर्फ ही सुद्धा एक आर्थिक केंद्रच उभं राहत आहे. पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो, त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे की मैदानं आकुंचन पावत आहेत, पण टर्फ मात्र विकसित होत आहेत, त्यामुळे माझ्या मते क्रीडा क्षेत्राला उर्जित अवस्था आहे.
0: आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की काळाच्या बरोबर माणसांनी बदलायला पण लागतंच. त्यामुळे असा एक विचार करा की आता ई स्पोर्ट्स आलं, प्रत्येक स्पोर्टमध्ये पण ई स्पोर्ट्समध्ये कन्वर्जन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे मोबाईल आलेत प्रत्येक लहान मुलापासून ते आजी आजोबांकडे सगळ्यांकडे हे आहे. त्याचा चांगला उपयोग कसा करायचा हे माणसांनी ठरवायला पाहिजे. याचा अर्थ जर का मुलगा मोबाईलवरती कुठचा तरी खेळ खेळत असेल याचा अर्थ त्याला खेळ खेळता येत नाही असं नाही आहे. कारण त्याचा ब्रेन आहे तो ॲनालिटिकली तो गेम कसा खेळायचा हे शिकत असतो. त्याच्यानंतर म्हणजे मी अगदी सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला, पूर्वी विम्बल्डन बघायला मिळायचं टी व्हीवरती म्हणजे एक मोठा एक हे होतं. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्वतः ज्यावेळेस टेनिस खेळायला जायचो त्यावेळेस माझे शॉट जोरदार चालायचे. किंवा आपल्याकडे जर का कुठची तरी क्रिकेट मॅच तुम्ही बघितली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस मैदानात उतरता त्यावेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळता. कारण का, तर शेवटी कुठच्याही स्पोर्ट्स पर्सनला व्हिज्युअल इम्पॅक्ट हा आणि फार इम्पॉर्टंट असतो. वॉच अँड इम्प्रूव्ह म्हणतात तसं होतं. त्यामुळे मैदानं कमी होत आहेत हा जरी खरा भाग असला तरी खेळ काय कमी होणार नाही. आणि मी नेहमी म्हणतो तसं, जो खेळाडू असतो किंवा जो उद्योजक असतो तो शेवटी संधी जिकडे मिळते तिकडे तो साधतोच. आणि त्याप्रमाणेच आपण मैदानं बचवायला पाहिजेत का, तर नक्कीच बचवायला पाहिजेत, ह्याच्याबद्दल काही दुमतच नाही. ॲट द सेम टाईम जी सत्य परिस्थिती आहे त्याच्यातनं आपण जास्तीत जास्त काय निर्माण करू शकतो हे बघायला पाहिजे.
2: तर क्रीडा रसिक हे होते सुनील वालावलकर आणि क्षितिज वेदक सर. या दोघांनीही खेळाडूंना खेळातील निवृत्तीनंतर त्यांच्या समोर काय संधी आहेत अर्थार्जनाच्या त्या उलगडून दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. वालावलकर सर, वेदक सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्रातर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे आभारी.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: क्रीडा रसिक, आता आपण घेऊयात क्रीडा क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा. येत्या गुरुवारपासूनच 14 तारखेपासून 14 आणि 15 असे 2 दिवस मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघटनेच्या वतीने 32वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. कुस्ती स्पर्धेनंतर आणखीन एक महत्वाची स्पर्धा या मुंबापुरीत रंगणार आहे, ती म्हणजे 22 ते 24 मे दरम्यान विभागीय इंडोर क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. पार्क क्लब मधील टर्फ मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. शिवाजी पार्क मैदानाजवळ हे स्टेडियम आहे. ह्याला स्पर्धेतील विजेत्याला देखील महापौर चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तर क्रीडा रसिक, क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर्स विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.

0: ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: रसिक अहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
0: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,

6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10 ते 15% परिणाम होईल, असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना CBI चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं CBI 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्याचसोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे

0: हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जणांचे जबाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 जणांना अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:11 आणि 50 सेकंद होत आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्यासोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काय साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कार पुलिंग शक्य आहे तिथे कार पुलिंग केलं पाहिजे. जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेसने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काय किंमत होती 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती तर परिणाम होतोच आहे, पण आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा FDI असू द्या, याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास $9.5 अब्ज एवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे.

0: रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालत आहेत. वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आव्हान आहे ते खूप महत्वाचं आहे.
1: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
0: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आवाहन केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं, त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काय ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काय पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काय फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात. त्या दृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली, असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी? सर,
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6,00,000 कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काय साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितला 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग वरती खर्च केलाय भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करताय, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करताय पण पुढे पणही मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काय फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय.

0: परक्या चलनावरचा जो काही फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिली. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय. स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय. त्यातून सध्याच्या काळात देश हित कसं साधलं जाईल असं वाटतंय.
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्य तेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या असतात. म्हणजे जवळपास $750 बिलियन ते $800 बिलियनच्या वस्तू आपण दरवर्षी आयात करतो, त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करून नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहेत ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे, ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने, आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशावेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जपान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू, फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्रप्रथम, तर राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झाले, युद्ध परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत, तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत ते बाजूला ठेवून फक्त माझा देश, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल, कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफ आर्मीचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात

0: सॉल्व झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे? तो प्रॉब्लेम जरी एक आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काय आफ्टर इफेक्ट्स आहेत, बॅड इफेक्ट्स आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी, आजच्या माझा आवार माझं शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश शाडावतकर आपलं स्वागत करतो. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख, शके 1948, दिनांक 13 मे 2026. श्रोते, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन या संदर्भातील माहिती. तत्पूर्वी जाणून घेऊया शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र असेल. हा होता शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. कार्यक्रमात आता ऐकूया सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी डॉक्टर अमोल दहिफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीशी निगडीत आणि अतिशय महत्त्वाचा असा विषय म्हणजेच सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन किंवा नियोजन याविषयी बोलणार आहोत. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या भागातील शेतकरी दरवर्षी एक वेगळीच परिस्थिती अनुभवताना आपल्याला दिसत असतो. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस, नद्या नाले हे तुडुंब भरलेले असतात, पण पावसाळा संपला की अगदी काही महिन्यामध्येच पाण्याची टंचाई ही जाणवू लागत असते. याला अनेक कारणंसुद्धा आहेत. काही ठिकाणी उताराची जमीन आहे, काही ठिकाणी तांबडी माती आहे, किंवा काही ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता ही मुळातच कमी आहे, किंवा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. त्यामुळे पाणी आहे तेव्हा ते आपण साठवणं आणि ते जपून वापरणं हे खरं तर आजच्या काळाची गरज आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्यासाठी कशी एक वरदान ठरू शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अमोल दहिफळे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो.
1: सर, आता पहिल्यांदाच असं सांगा, सूक्ष्म सिंचन जे आपण म्हणतो तर हे नेमकं काय, म्हणजे काय सांगाल तुम्ही?
2: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे की पाणी हे महत्त्वाचं नैसर्गिक स्रोत आहे जे शेतीसाठी वापरतो. आता सूक्ष्म सिंचन म्हणजे पिक

0: त्यासाठी जी पाण्याची गरज असते ते लागवण्यासाठीची जी पद्धत आहे, अगोदर जुन्या काळामध्ये जेव्हा आधुनिक शेती नव्हती तेव्हा पाटाने पाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना देताना दिसायचे, पण आज आपण बघतोय की पाण्याचा तुटवडा झालेला आहे, कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि कमी वेळेत अधिक उत्पादन घेण्यासाठी ज्या सिंचनाच्या पद्धती आहेत त्याच्यामधली ही एक सूक्ष्म सिंचन पद्धत आहे. सूक्ष्म सिंचन पद्धत म्हणजे ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे किंवा आजकाल छोटे तुषार पद्धती आहेत या पद्धतीने पाणी दिलेला सूक्ष्म सिंचन पद्धत मिळतात. म्हणजे पिकाच्या मुळाशी आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत जी पाणी देण्याची पद्धत आहे पिकाच्या गरजेनुसार ह्या पद्धतीला सूक्ष्म सिंचन पद्धत अशी म्हणतात. म्हणजे आपण ठिबक सिंचन पद्धत जेव्हा बघतो तेव्हा थेंबाथेंबाने पाणी देतो पिकाच्या मुळाशी देतो आणि त्याचा उपयोग पूर्णपणे होतो. ह्या ज्या पद्धती आहेत ह्यांना आपण सूक्ष्म सिंचन पद्धती असं संबोधलं जातं.
1: बरोबर. पण सर आता या सूक्ष्म सिंचनाची का आपल्याला गरज आहे, काय सांगा?
0: सूक्ष्म सिंचन पद्धतीची गरज ही फार महत्वाची आहे. ह्या पद्धतीमध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट आपण सांगितलं की पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो तो कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे. पाटामधनं शेतकरी जे पाणी देतात त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो आणि पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जातं. तो कमी करण्यासाठी काय होतं की खोलवरती पाणी झिरपून वाया जातं ते कुठेतरी रोखण्यासाठी आणि मुख्यतः काय होतं की पाण्याचा बाष्पीभवनामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो ते कमी करण्यासाठी आणि पाण्याचा जेव्हा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो त्यामुळे तिथे तणांचा पण प्रादुर्भाव जाणवतो. तो पण तणांचा प्रादुर्भाव हे सूक्ष्म सिंचन पद्धतीने मोठ्या प्रमाणात कमी करता येतो आणि यामुळे थेट आपण मुळापर्यंत पाणी देऊ शकतो, पाण्याचा अपव्यय कमी करू शकतो आणि थोड्या पाण्यामध्ये एक चांगलं आणि अतिशय सक्षम शाश्वत उत्पादन आपण पिकाचं घेऊ शकतो. हे गरजेचं आहे.
1: बरोबर. आता सर या सूक्ष्म सिंचन प्रणालीचे जे काही मुख्य घटक असतील तर ते कोणते आहेत? मग
0: सूक्ष्म सिंचन पद्धतीचे जे आपण घटक आहेत ह्या घटकांमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते पंपचं सेट असतो, पंप युनिट आहे ते एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर फिल्टर असतात त्याच्यामध्ये वाळूचं फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असतील. नंतर त्याच्यामध्ये मुख्य पाईपलाईन असते ज्याला मेन लाईन म्हणतात, परत सबलाईन, त्याचे छोटे छोटे इमिटर्स आहेत, उप पाईपलाईन असतील.
1: बरोबर.
0: नंतर छोटे छोटे ड्रिपर्स असतात किंवा इमिटर्स असतात, छोटे छोटे तुषार सिंचनाचे पाईप्स असतात. हे जे वेगवेगळे असे घटक आहेत हे घटक योग्य प्रमाणात त्याची निगा राखणं पण महत्वाचं आहे. याच्याबद्दल सखोल माहिती घेऊनच मग या पद्धतीला सुरुवात
1: करणं गरजेचं आहे. आता सर या सिंचनाचं जे शास्त्रीय नियोजन आहे तर हे शेतकऱ्यांनी कसं करायला हवं?
0: तर शेतकऱ्यांनी शास्त्रीय नियोजन करताना आपण कोणतं पीक घेणार आहोत, ते किती दिवसाचं आहे, त्याची पाण्याची जी गरज आहे किती आहे, ही शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या पिकावरती प्रयोग करून हे सिद्ध झालेलं आहे. तर जे सिद्ध झालेले निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षानुसार त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे की ह्या ह्या माझ्या अमुक अमुक भाजीपाल्याची आपण जेव्हा लागवड करतो त्याची पाण्याची गरज एवढी आहे, त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर ह्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर पिकाच्या पाण्याची गरज झाल्यानंतर आपल्या विभागामध्ये वारा किती आहे, ऊन किती आहे, ह्याचं पण यानुसार त्या पिकाच्या पाण्याची गरज असते. आणि पिकाची जी गरज आहे हे जेव्हा वातावरणामध्ये तापमान वाढतं त्याच्यामुळे बाष्पीभवन वाढतं, ह्या बाष्पीभवनाच्या घटकावरती पिकाच्या पाण्याची गरज अवलंबून असते. तर हे एक सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मातीचा प्रकार असेल, पिकाच्या वाढीच्या अवस्था असतील किंवा पिकाची पाण्याची गरज आहे हे शास्त्रीयदृष्ट्या शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
1: बरोबर.
0: शेतकरी मुळात काय करतो की जस्ट थोडंसं कोरडं झालं की लगेच पाणी देतात, कोरडं झालं की लगेच पाणी देतात, पण असं नसतं. जी पिकाची गरज आहे त्या गरजेनुसारच पाणी शास्त्रीय दृष्ट्या दिलं गेलं पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडचं पाणी वाचणार आहे आणि पीक योग्य होणार आहे. काही काही वेळेस असं दिसतं की पिकाला पाण्याची गरज नसताना शेतकरी उपलब्ध आहे म्हणून मोठ्या प्रमाणात पाणी देतात आणि ते पिकाची वाढ फक्त नुसती वाढ होते आणि त्याच्याकडचं उत्पादन फळांना जे येणार त्याचं उत्पादन कमी मिळतं असं बऱ्याच आढळतं. तर हे प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. आता सर कोकणातील जी पिकं आहेत तर त्यासाठी या सूक्ष्म सिंचनाचा कसा उपयोग होतो?
0: आता आपण जर कोकण विभागाचा विचार केला तर रबीमध्ये सिंचनाखालीचा जो टक्केवारी आहे ही जर आपण महाराष्ट्राच्या इतर विभागाशी तुलना केली तर तुलनेने ही कमी आहे.
1: अच्छा.
0: आणि कोकणामध्ये प्रामुख्याने जी पिकं घेतली जातात त्याच्यामुळे फळ पिके आहेत, भाजीपाला आहेत किंवा काही ठिकाणी केळी सारखी नगदी पिकं पण घेतात. तर फळ पिकामध्ये आंबा, नारळ, काजू, सुपारी तर ही पिकं आहेत ज्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन करू शकतो. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, काही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता कलिंगड आहे, खरबुजाकडे काही शेतकरी वळले, भाजीपाला लावत आहेत. तर भाजीपाल्यासाठी विशेषत ह्या सूक्ष्म सिंचनाचा अतिशय चांगला शास्त्रीय दृष्ट्या ह्याचे आम्हाला निष्कर्ष दिसलेले आहेत. ह्या निष्कर्षातून असं दिसतं की जेव्हा शेतकरी आधुनिक सिंचनाची कास धरेल तर निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये भाजीपाल्याच्या हा फार मोठ्या प्रमाणात फरक पडतो. चांगलं शाश्वत आणि मजबूत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या सूक्ष्म सिंचनाची कास ही धरली पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि काही काही ठिकाणी केळीसारखं नगदी पीक लावतात, त्याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. सिंधुदुर्गामध्ये काही भाग आहे, त्या भागामध्ये ऊसाची पण लागवड केली जाते. त्या शेतकऱ्यांनी त्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. आमचे जे निष्कर्ष आहेत, प्रयोग आहे, त्याच्यामध्ये असं जाणतो की काजू सारखं जे पीक, काजू पिकासाठी सुद्धा जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर काजूच्या उत्पादनातही चांगल्या मोठ्या 10-15% चांगली वाढ दिसते, आंब्यामध्ये पण दिसते. तर ही जी सगळी पिकं आहेत त्याच्याकडे व्यवस्थित जर सूक्ष्म सिंचनाचा वापर करून त्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचे भरपूर फायदे दिसतात.
1: अच्छा सर, आता हा उपयोग तुम्ही सांगितलात सिंचनाचा, पण या सिंचनाचे फायदे सुद्धा काही आहेत नाही का?
0: हो, हो, हो,
1: त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पाण्याची 30-60% पाण्याची बचत होते. आपल्याकडचा जो नैसर्गिक स्रोत आहे ज्यावरती पिकासाठी जे लागतं त्याची बचत होते. आणि 20-40% भाजीपाला असेल किंवा इतर नगदी पिक असेल त्यांच्या फळामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मी नमूद करू इच्छितो की खतांचा कार्यक्षम दृष्ट्या त्याचा वापर केला जातो. जेव्हा आपण ठिबकद्वारे विद्रव्य खतांचा वापर करतो त्याला फर्टिगेशन असं म्हणतात. आपल्याला माहित असेल की काही काही शेतकरी करतात, तर त्या फर्टिगेशनद्वारे खतांचा योग्य प्रमाणे योग्य ठिकाणी तो वापर केला जातो, त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये फार फरक पडतो. आणि जो तणांचा प्रादुर्भाव आहे, कीड रोगांचा प्रादुर्भाव आहे, या प्रकारच्याने कमी होतो. आणि उत्तराच्या जमिनी असतील नाही, काही ठिकाणी उत्तराच्या जमिनी डोंगर माथ्यावरती शेतकरी लावतात, तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमाद्वारे जर उंचावरती पाण्याचा साठा केला आणि खाली जर आपण ड्रिप
1: माध्यमाने
0: पाणी दिलं तर निश्चितच त्याचा वापर फळबागांसाठी फार चांगला होतो.
1: बरोबर. आणि पाण्याची बचत पण
0: मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. मी सांगितल्याप्रमाणे 60%

0: फर्टिगेशन असे म्हणतात. त्या फर्टिगेशनद्वारे जी खतांचं शिफारसित मात्रा आहेत त्या शिफारसित मात्रांसाठी थोडंसं तांत्रिक मार्गदर्शन शास्त्रज्ञाकडनं विद्यापीठाकडनं शेतकरी मित्रांनी जर घेतलं तर ह्याचा अतिशय चांगला वापर पिकाच्या वाढीसाठी होतो. आणि ते आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या गरजेनुसार शिफारसित खताच्या मात्रेनुसार कधी केव्हा काय कोणतं अन्नद्रव्य त्या पिकाला हवंय आणि किती प्रमाणात हवंय तर हे ह्याद्वारे सुनिश्चित करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारे आपण पिकाची वाढ होण्यासाठी ते चांगल्या प्रमाणे देऊ शकतो आणि थेट मुळांच्या पर्यंत खत जात असल्यामुळे ते लगेच पिकाला उपलब्ध होतं आणि पिकाच्या वाढीसाठी जोमदार उत्पादन असणे फार महत्वाचं आहे. आणि नुसतं जर तुम्ही फर्टिगेशनचा वापर केला तरी पण उत्पादनामध्ये एक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते.
1: बरोबर. पण सर यामध्ये काही आता अडचणी अशा आहेत का आणि मग आपण काय उपाययोजना करू शकतो?
0: अडचण जेव्हा सूक्ष्म सिंचन पद्धत कोणता पण शेतकरी वापरण्याचा विचार करतो त्याच्यात थोडीशी आर्थिक बाब आहे. सुरुवातीचा खर्च जो आहे थोडासा जास्त आहे. नंतर त्याच्यामध्ये तांत्रिक बाब अशी असते की ठिबक सिंचन वापरणारा जे ठिबक सिंचनाच्या नळ्या आहेत किंवा जे ड्रिपर्स आहेत ते चोक होऊ शकतात. जर पाणी ऍसिडिक असेल तर त्याच्यामध्ये सॉल्ट क्षार जमा होतात आणि त्या क्षारामुळे पाण्याचा एक वापर व्यवस्थित झाडापर्यंत जात नाही. त्याच्यासाठी त्याची निगा राखणे फार गरजेचं आहे. त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन थोडस प्रशिक्षण आवश्यक आहे. आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाद्वारे एक चांगल्या भरपूर योजना आणि त्याच्यावर निधी पण अनुदान पण उपलब्ध आहे आणि नियमित देखभाल आणि शास्त्रज्ञ मार्गदर्शनानुसार जर आपली देखरेख केली आणि सूक्ष्म सिंचनाचा अंतर्भाव आपल्या भाजी पिकासाठी फळझाडांसाठी फुलझाडांसाठी करून घेतला तर निश्चितच आपल्या नैसर्गिक स्रोत जे पाणी आहे जल ही जीवनम असं म्हटलं जातं तर खरोखर पाण्याचा योग्य आणि शाश्वत उपयोग आपल्याला त्याच्या मार्फत करता येईल.
1: नक्कीच नक्कीच. आता सर याच्यामध्ये काही मर्यादा सुद्धा आहेत नाही का?
0: हो हो, निश्चितच ह्याच्यामध्ये फार महत्वाच्या काही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेमध्ये बघावं लागेल की तुम्ही जेव्हा सूक्ष्म सिंचनाची कास धरता तर त्याची निगा राखणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या शेताला लागणारा वनवा असेल, प्राणी आहेत, प्राण्यांमुळे
1: नुकसान होतं,
0: नुकसान आहे ते नुकसान टाळलं गेलं पाहिजे. उंदरांचा त्रास असेल, जनावरांचा त्रास असेल, त्याच्यामुळे आपण जे टाकलेले ड्रिपर्स आहेत काही वेळेस ते खराब होतात, तुटतात, वाहन इकडून तिकडून जात असं शेतामध्ये, तर त्याच्यामुळे तो खराब होण्याचं प्रमाण वाढतं. तर ह्याची निगा राखली गेली पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ड्रिप कुठनं अंथरलेला आहे, त्या अंथरलेल्या जागांवरतून न जाता त्याचं योग्य निगा राखणे, पावसाळ्याच्या तोंडाला सगळं ड्रिप जमा करून ठेवणे, ते स्वच्छ करून ठेवणे, त्याच्यामधनं ते फ्लश आउट करून घेणे. सगळ्या ज्या ड्रिपच्या नळ्या क्षार साचलेले असतात ते एक पाणी दिल्यानंतर परत त्याचं सगळं फ्लश करून घेणे आणि स्वच्छ ठेवणे, तर हे चांगल्या पद्धतीने गुंडाळून गोळा करून ठेवल्या ते चांगल्या पद्धतीने ते आपण वापरू शकतो. त्याच्यातली सगळ्यात मोठी मर्यादा की आपण त्याचं जे नियोजन आहे, नियोजन आणि निगा राखणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीमधला आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी काही सूचना म्हणजे ही पद्धत वापरताना काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण सुरुवातीला प्रशिक्षण घ्या. योग्य ठिकाणावर विद्यापीठावर करणं असेल, कृषी विज्ञान केंद्राकडे असेल, तर योग्य प्रमाणात प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्या ज्या सूक्ष्म सिंचनाच्या पद्धती जी काय आपण वापराल ती पद्धत कधी वापरायची, तिची पाणी देण्याची वेळ कधी आहे, तर ती महत्वाची वेळ एक तर सकाळी द्यावं किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावं, दुपारच्या वेळेस महत्वाचं ते देऊ नये. आणि काय होतं की फिल्टर जे आहेत, जे सँड फिल्टर असतील, जे काय सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी वापर, त्याची निगा राखणं, नियोजन करणं, स्वच्छता ठेवणं हे फार महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे. आणि योग्य दाब आपण जी काय मोटर वापरणार आहोत ती किती दूर आहे, काय आहे, त्याच्यापासून किती दाब आपल्याला मिळू शकतो ह्याच्याकडे एक खरोखर लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकाच्या पाण्याची गरज, प्रत्येक पिकाच्या पाण्याची गरज ही वेगळी असते, प्रत्येक भाजीपाल्याची वेगळी आहे आणि जाती जातीनुसार सुद्धा वेगळी, काही हायब्रिड्स असतील त्याची वेगळी, स्थानिक वाहन आहे त्याची वेगळी, त्या गरजेनुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणं हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. याच्याकडे शेतकरी मित्रांनी प्रकर्षाने लक्ष
1: द्यायला पाहिजे. बरोबर. आता सर आपण सध्या बघतोय की हवामानामध्ये खूप बदल दिसून येत असतो, तर या बदलत्या हवामानामध्ये मग सूक्ष्म सिंचनाचं काय महत्व आहे?
0: हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वातावरणामध्ये भरपूर बदल झालेले आपल्याला दिसतात. जे नैसर्गिक चक्र आहे ते नैसर्गिक चक्र थोडस बिघडलेलं बदललेलं दिसतं. तर अशा वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची गरज आहे तेव्हा पाणी उपलब्ध आहे का, उपलब्ध जर नसेल तर अशा वेळेस आपण काय करायचं की ह्या सूक्ष्म सिंचनाचा वापर करून आपल्याला जेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच पाणी आपण दिलं पाहिजे. एक एक प्रत्येक जो थेंब आहे पाण्याचा तो शेतकरी मित्रांनी त्या पिकाच्या मुळाशी कसा जाईल आणि त्याच्यापासून माझं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देणे पाहिजे. जास्त उत्पादन आणि कमी पाणी आणि प्रत्येक थेंब वापरण्याची हमी हे सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्याला निश्चितच देते, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

0: बरोबर
1: सर. अजून एक, आता तुम्ही ही सांगितलीत पद्धत, दुसरी जी पद्धत आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: तर मी आता ठिबक सिंचन पद्धतीबद्दल आपण बोलत होतो, ती अजून एक महत्वाची पद्धत आहे तुषार सिंचन पद्धत. तुषार सिंचन म्हणजे कमी दाबाने पाणी पिकांना दिलं जातं आणि जसा पाऊस पडतो तशा पद्धतीने एक तुषारांच्या स्वरूपात, फवाऱ्याच्या स्वरूपात हे पाणी पिकाद्वारे, स्प्रिंकलरद्वारे शेतामध्ये आपण देतो, समान रीतीने शेतावरती वितरित करण्यात येतं, त्या पद्धतीला तुषार सिंचन पद्धत असे म्हणतात. आता कोकणातली जर भौगोलिक परिस्थिती, वातावरण, पाण्याची उपलब्धता बघितलं तर तुषार सिंचन पद्धत ही फार उपयोगी आहे. हलकी मध्यम स्वरूपाची जी जमीन आहे त्याच्यामुळे पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पण बदल केला आणि तुषार सिंचनाची जर कास धरली तर फार महत्व असं ठरतं. ह्याच्यामध्ये थेट म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पिकांमध्ये एक छोटे छोटे स्प्रिंकलर लावून त्याच्यामध्ये आपण पाणी देतो आणि पारंपरिक भराव किंवा प्रवाही जी सरफेस इरिगेशन आहे त्या पद्धतीने ते पाणी दिल्यापेक्षा जर तुषार सिंचन पद्धतीने दिलं तर 100% पाणी वाया जात नाही आणि तुषार सिंचन पद्धतीमुळे 16-17%, 18% पर्यंत पाणी मर्यादित राहते आणि बरोबर पिकाला त्याची उपलब्धता होते आणि पाण्याची मोठी बचत 60-65% पर्यंत बचत होताना इथे दिसत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की वेळेची पण बचत होते, मजुरांची बचत होते, पाण्याची बचत होते आणि पिकाला लागणारं सूक्ष्म वातावरण आहे ह्या तुषार सिंचन पद्धतीमुळे. ही सूक्ष्म तुषार सिंचन पद्धती त्याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे. तर त्या पद्धतीनुसार जर आपण पाणी पिकांना दिलं तर ह्या पद्धतीमुळे खरोखरच मोठ्या प्रमाणात पिकाचं उत्पादन वाढताना दिसतं. कारण की पावसाळ्यामध्ये जसं वातावरण पिकाच्या आजूबाजूला असतं सूक्ष्म वातावरण, तसं वातावरण आपल्याला ह्या पद्धतीने मिळतं आणि उत्पादन चांगलं मिळतं.
1: नक्कीच. आता सर या तुषार सिंचन पद्धती त्याचे सुद्धा फायदे आहेत नाही का? प्रकार आहेत, फायदे आहेत.
2: तर ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी दाबात तुषार सिंचनाद्वारे हे पाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे फवारे तयार होतात.
1: बरोबर.
2: आता ह्याच्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमी होतो, समतलीकरणाची याच्यामध्ये गरज नाही, उताराच्या जमिनीवरती सुद्धा ह्याचा वापर केला जातो आणि पिकांच्या अवस्थेनुसार पाणी देणे शक्य असतं. तर ह्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मायक्रो स्प्रिंकलर एक प्रकार आहे, मायक्रो जेट एक प्रकार आहे आणि फॉगर एक प्रकार आहे. तीन पद्धतीने ह्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिलं जातं. मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे पाणी लहान थेंबाच्या स्वरूपात वर्तुळाकार फवारले जाते, मध्यम क्षेत्र कव्हर केलं जातं त्याच्यामध्ये. म्हणजे मुख्यतः फळबागा किंवा नर्सरीसाठी उपयुक्त असलेली हे मायक्रो स्प्रिंकलर पद्धत आहे आणि मातीतील आर्द्रतेमध्ये समांतर राखली जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे मायक्रोजेट, ह्या मायक्रोजेट पद्धतीमध्ये पाण्याचा प्रवाह जेट स्वरूपात बाहेर पडतो कमी उंचीवरती आणि विशिष्ट दिशेनेच हा फवारा ह्या मायक्रोजेटमध्ये केला जातो. म्हणजे दोन ओळीतील अंतर, म्हणजे दोन ओळीतलं जे अंतर आहे त्याच्यासाठी उपयुक्त असलेलं आहे आणि पाणी हे थेट झाडाच्या परिघाभोवती केंद्रित केलं जातं. आणि तिसरी जी पद्धत आहे ती फॉगर पद्धत आहे. फॉगर पद्धत म्हणजे अतिसूक्ष्म धुक्यासारखा जो फवारा पडतो, मिस्ट म्हणतो ज्याला, जेव्हा धुकं येतं आपल्याला ते जाणवतं, फक्त अंगावरती ते ओलसरपणा जाणवतं. तर ह्या फॉगर्स पद्धतीने सुद्धा नर्सरीमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये पिक आहेत ह्या पिकांसाठी याचा वापर प्रामुख्याने शेतकरी मित्र करताना आपल्याला दिसतात आणि हे अतिशय उपयोगी कमी खर्चामध्ये तयार असलेल्या ह्या पद्धती आहेत आणि ह्या पद्धतीचा खरोखर वापर केला पाहिजे. आणि ह्या पद्धतीमध्ये उच्च दाब असेल, कमी दाब असेल किंवा टर्बुलंट फ्लो असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याचा फार तो याचा उपयोग आहे आणि हा खरोखर शेतकरी मित्रांनी हे जाणून घेतलं पाहिजे. ह्यामध्ये मी मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पिकाला लागणाऱ्या पाण्याची जी गरज आहे ही वेगळी आहे. त्या पिकाची गरज ही आम्ही प्रयोगाद्वारे त्याचे निष्कर्ष काढून एक सर्व शेतकऱ्यांना शिफारसित केलेली आहे. तर शेतकरी मित्रांना ह्या वेळेस मी अशी नम्र विनंती करतो की शेतकरी मित्रांनी उन्हाळी हंगामामध्ये जे आपण पिकं सूक्ष्म सिंचन पद्धतीने त्याची लागवड कराल त्या अगोदर की त्या पिकाच्या कोणत्या कोणत्या वाढीची अवस्था आहे, त्याची पाण्याची किती गरज आहे आणि शिफारसित खतांच्या काय मात्रा आहेत आणि त्या विद्राव्य खताद्वारे कशा दिल्या जाऊ शकतात याच्याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची फार गरज आहे. ह्याकडे जर आपण थोडंफार लक्ष दिलं तर आपला जो होणारा निविष्ठांवरचा खर्च आहे, मजुरांवरचा खर्च आहे, पाण्यावरचा जो खर्च आहे तो कमी होईल. पिकामध्ये येणारं तण आहे त्याची, तणाची जी टक्केवारी येण्याची, त्या प्रादुर्भाव तणांचा कमी होईल आणि त्यामुळे एक चांगलं भरघोस शाश्वत उत्पादन आपल्या पिकाचं मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची शेती ही सुलभ आणि शाश्वत होण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल पडू शकतो.
1: नक्कीच.
2: शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कराल, आच्छादनांचा वापर, आच्छादनांच्या म्हणजे ब्लॅक पॉलिथिन मल्च असेल किंवा सिल्वर चांदेरी प्लास्टिक मल्च असेल ह्याचा वापर करून त्याच्याद्वारे जर आपण ठिबक सिंचनाचा जर उपयोग केला तर हे अधिक आणि जास्त प्रभावी असल्याचा निष्कर्षाद्वारे आमच्या निदर्शनास आलंय. तर ह्याचा सुद्धा एक तांत्रिक सल्ला मी ह्यावेळेस शेतकरी मंडळींना देऊ इच्छितो की जेव्हा जेव्हा आपण

0: सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कराल, मुख्यत्वे भाजीपाल्यासाठी किंवा कलिंगड असेल किंवा खरबूज असेल अशा पिकांसाठी, तर ह्याच्यामध्ये आच्छादनाचा वापर आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ह्याचं उत्पादन 60-70% आपल्याला अधिक मिळेल, याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे.
1: नक्कीच नक्कीच सर. एकंदरीतच तुम्ही जे आता सगळे जे मुद्दे सांगितलेत, म्हणजे ह्या सिंचन पद्धतीचे फायदे आहेत, प्रकार आहेत, तसंच प्रत्येक पिकाची गरज वेगळी आहे, तर या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन पाण्याचं नियोजन जर केलं तर नक्कीच त्यांना अपेक्षित उत्पादन मिळेल आणि त्यांना उत्पन्नाचे चांगले स्रोत सुद्धा यातून निर्माण होऊ शकतात. सर, आज आपण इथे आलात आणि या सूक्ष्म सिंचन पद्धतीविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी डॉक्टर अमोल दहिफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. ही मुलाखत आम्ही पुनःप्रसारित केली होती आणि मंडळी कार्यक्रमात आता एक गीत ऐकूया.

बेला शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं देबू या चित्रपटातलं हे गीत होतं. मंडळी, कार्यक्रमात आता एक शेतकरी गीत ऐकूया, शाहीर शेख जानू चांद आणि सहकलाकारांनी सादर केलेलं.

कलाकारांनी सादर केलेलं शेतकरी गीत आपण ऐकत होता. बरे मंडळी, या गीताबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. उद्याच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी 6:40 कृषीवाणी यात अमरवेलाचं नियंत्रण आणि व्यवस्थापन या विषयाची माहिती ऐकता येईल. दुपारी 2 हाच कार्यक्रम पुनःप्रसारित करू आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये वनस्पतीचे मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं कार्य, महत्त्व आणि कमतरतेची लक्षणं याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: माझा आवार माझं शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:01 झालेलं आहे. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. दरम्यान हे संदेश.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9:00 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोतेहो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
1: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र

0: केंद्र सरकारचा निर्णय, सोन्या चांदीच्या किमतीत वाढ, काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट, पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज पाचव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
2: होल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक

0: वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्रबंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना CBI चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल K. कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपचे N. नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S. कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 जणांनी विरोधामध्ये मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 जणांचं बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष Xi Jinping यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचा आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 18:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक. संत गोरा कुंभार यांचं हे भजन.

अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकत होता. संत गोरा कुंभार यांचं भजन. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला सुरेश भट यांचं गीत ऐकूया अपर्णा साठे यांच्या आवाजात.

सुश्री डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकणार आहोत. यासाठी तबला साथ पंडित मुकुंदराज देव आणि व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा यांनी केलेली आहे. ऐकूया राग बागेश्री कानडा.

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.

0: विदुषी डॉक्टर एन राजम यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ पंडित मुकुंदराज देव आणि व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा यांनी केलेली होती. आकाशवाणी ॲट 90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आयोजित सूरगौरव संध्या या विशेष मैफिलीचा हा संपादित अंश होता. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित या दृकश्राव्य कार्यक्रमाची संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आपण पाहू शकता. उद्या रात्री 10 वाजता विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: मन की बात है जन जन की, संघर्षों के कुछ किस्से कहानी.

रात्रीचे ठीक 11:12 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई शहर आणि उपनगरात हवामान ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा 35 तर किमान 28° अंश सेल्सिअस इतकं होतं, तर सांताक्रूज कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29° अंश सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 77 तर सांताक्रूज 79% इतकी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामान सकाळच्या वेळेत काही अंशी ढगाळ असेल, तर दुपारनंतर हवामान स्वच्छ असेल. कमाल तापमान 34 तर किमान तापमान 28° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 11:13 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात वाराकांत यांचे हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात ऐकूया हे शेवटचं गीत.

हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि त्यांच्या स्वरात हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीसाठी 11:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत विनायक चित्तार यांचं सतारवादन राग बागेश्री. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची. ऐकूयात विनायक चित्तार यांचं सतारवादन राग बागेश्री.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विनायक चित्तार यांचं सतारवादन ऐकलत, राग होता बागेश्री, त्यांना तबला साथ होती संतोष मिश्रा यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: रसिक अहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
2: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
1: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात

0: रात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 28 आता आपण ऐकणार आहोत.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या भावगीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत यानंतरचं गाणं देखील दशरथ पुजारी यांचंच आहेत पण इथं देखील पुन्हा त्यांना एक श्रेष्ठ कवयित्री मिळालेली दिसते इंदिरा संत यांची रचना देखील मला वाटतं आपल्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच येते आहे आणि इंदिरा संतांची गाणी दशरथ पुजारींच्याकडे आलेली होती त्यापैकीच एक आता फारसं ऐकायला न मिळणारं आणि मला वाटतं सुमन कल्याणपूर यांनीच गायलेलं गाणं आहे
2: सुमन कल्याणपूरांच्या आवाजात आहे आणि इंदिरा संतांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्या अनेक कविता लिहिलेल्या आहेत त्याच्यातल्या काही कवितांची गाणी झाली आणि ती सर्व गाणी प्रसिद्ध झाली त्या त्या काळामध्ये त्यापैकी ही रचना आहे अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ही सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली रचना आज आपण खास करून निवडलेली

0: वा छान, फार तसं कमी ऐकायला मिळणारं गाणं होतं हे. श्रोतेहो, मागचा कार्यक्रम संपवताना आपण अखेरचं गाणं जे ऐकलं होतं हे लता मंगेशकर, पी सावळाराम आणि वसंत प्रभू या त्रयींचंच गाणं होतं, कल्पवृक्ष कन्येचा लावून या बाबा गेला. संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकरांच्याबद्दल, त्यांच्या वारशाबद्दल व्यक्त केलेली ही प्रतिक्रियाच होती यात काही प्रश्नच नाही. इतकं चपखल, आणखी नेमका ज्याला आपण परकाया प्रवेश म्हणू शकू अशा पद्धतीचं हे अचूक शब्दांसह आलेलं गाणं मला तर स्वतःला एक देणगीच वाटते, आणखी माझं देखील फार आवडतं असं गाणं आहे ते. सावळाराम, गदी माडगुळकर यांच्या गाण्यांमध्ये कवींनी, या कवींनी जी किमया केलेली आहे त्याला तोड नाही. म्हणजे आपले पारंपरिक सणवार असोत, रीतिरिवाज असोत किंवा खेळ असोत, त्यांची गाणी अप्रतिम अशीच आहेत. आणखी लग्न
1: चित्रशैली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आज जर हे आता आपण गाणं जे निवडलेलं आहे
0: समोर दृश्य
1: उभारलं, उतरता झाली सगळं बावरी, मुली तू आलीस आपल्या घरी,
0: म्हणजे विवाह हा देखील त्याला अपवाद
1: नव्हता. आपल्या समोर ती वधू म्हणजे आपल्या दरवाजासमोर उभारलेली आहे आणि ती गृहप्रवेश करणार आहे अशी चित्रप्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तर अशा पद्धतीच्या रचना करणारे पी सावळाराम, गदी माडगुळकर हे लोक होतेच. आणि याआधी मी एकदा बोललो होतो की पी सावळाराम आणि वसंत प्रभू यांनी लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये 36 गाणी गाऊन घेतलेली.
0: बर,
1: तर 36 गाण्यापैकी आपण किमान 20 गाणे तरी या
0: श्रोत्यांपर्यंत
1: निवडणार आहोत. आणि जसजशी हे येईल त्याप्रमाणे आपण लावणार आहोत. तर त्यापैकी एक रचना, ह्या रचनेमध्ये त्यांनी सासूच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, तर ही रचना आपण ऐकूयात, लिंब लोण उतरता.

0: अगदी खरंय, तू म्हणतोस ते की नववधूच्या वेशात असलेल्या या बावरलेल्या अवस्थेतल्या त्या मुलीला तू आपल्याच घरी आलेली आहेस असा दिलासा देणाऱ्या या ओळी खरोखर कशा सुचल्या असतील याचं आज एक आश्चर्य वाटतं. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते देखील विवाह किंवा लग्नाभोवतीच्या विषयांवर फिरणारच असं गाणं आहे. पुन्हा एकदा लता मंगेशकर, पी सावळाराम आणि वसंत प्रभू.
1: सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवे हे शतजन्मीचे माझे नाते, ही रचना आपण ऐकणार आहोत लता मंगेशकरांच्या आवाजात.

0: त्यानंतर कशी ही लाज गडे मुलखाची, पुन्हा मला वाटतं मालती पांडे, राजा भडे आणि श्रीनिवास खळे याच त्रयींचं हे गाणं आहे. काय सांगता येईल या गाण्या
1: सांगायचं म्हणजे मगाशीच मी म्हणत होतो की त्यांच्या शेवटच्या
0: काळातलं
1: म्हणजे भावगीत काळातलं हे गाणं आहे. नंतर त्या दिल्लीला गेल्या त्यामुळं त्यांचं गाणंही कमी झालं. तर त्यापैकी ही रचना आपण निवडलेली आहे, कशी ही लाज गडे मुलखाची. राजा बढे यांची गीतरचना श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केली आहे आणि खळे यांनी केवळ दोनच गाणी मालती पांड्यांच्या आवाजात केलेली आहेत, त्यामुळे ही दोन्ही गाणी मी आजच्या कार्यक्रमामध्ये निवडली.

0: या सगळ्या गाण्यातून ऐकलेल्या आपल्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या आणखी सगळ्याच आपल्याला एक जाणवतं की त्यांचे शब्द आणखी त्यातील भाव आणि हे चालींनी दिलेलं सौंदर्य ह्या सगळ्याच गोष्टी स्वर्गीय आहेत. संगीतानी अतिशय सोपेपणाने जे आपल्यापर्यंत पोहोचवलेत. मला या गाण्याच्या संदर्भामध्ये सोनी थोडासा म्हणायचं आहे की अतिशय दुःखार्थ अशा प्रकारचं गाणं आहे. आणखी नेमकी काय सिच्युएशन आहे हे लक्षात येत नाहीये.
1: सिच्युएशन हे गाणं म्हणूनच लिहिलेलं आहे.
0: म्हणजे काय विराणी म्हणू शकू काय काय
1: ते गाणं ऐकल्यानंतर श्रोते ठरवतील. तर आता आपण जी रचना निवडलेली आहे ती 1950 सालामधलीच आहे आणि वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली. आणि प्रभूंचं वैशिष्ट्य म्हणजे 1949 ते 67 पर्यंत लता मंगेशकरांच्याकडनं त्यांनी 36 भावगीतं गाऊन घेतलेली होती. आणि त्या 36 भावगीतामधली आता आपण किती निवडायची हाही प्रश्नच आहे आपल्यासमोर, कारण आपण 36 तरी ऐकू शकत नाही. तर आपण त्यातली काही निवडक अशी गाणी निवडली आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यावर्षी म्हणजे त्यांनी दोनच गाणी केलेली होती प्रभूंच्याकडं, कृष्णा मिळाली कोयनेला आणि तुझे डोळे पाण्याने भरले. तर त्यापैकी आज आपण जे गाणं निवडलेलं आहे ते तुझे डोळे पाण्याने भरले ही रचना आपण ऐकवणार आहोत.

0: श्रोते हो, यानंतर आपण जी रचना ऐकणार आहोत ती शांता शेळके यांची रचना आहे. आणि मला वाटतं शांताबाईंचं देखील पहिलंच गाणं आपण आपल्या कार्यक्रमामध्ये होतो. जसजसा हा काळ पुढे जाईल तसतसा शांताबाईंची गाणी नक्कीच येणार आहेत. कवयित्री लेखिका म्हणून त्यांची जी भूमिका आहे त्याबद्दल आपल्याला बोलण्यासाठी खूप वेळ आहे, अवसर आहे, संधी देखील आहे. गाण्यांच्या जगात मात्र मला वाटतं त्यांनी जो प्रवेश केला तो रामराम पाहुणा या चित्रपटाच्या माध्यमातून केला असावा. 1949 साली
1: ते रामराम पाहुणा 50 सालामध्ये त्यांनी संगीत
0: लता मंगेशकरांचं
1: ज्या केल्या ती सुरुवात

0: सावळाराम आणि शांता शेळके,
1: शांता शेळके
0: या दोघांनी रामराम पावण्यासाठी रचना केला आणि त्या सुरुवातीच्या त्यांच्या रचना होत्या.
1: तर हे जे गाणं आता आपण शेवटी ऐकवणार आहोत शांताबाईंचं, त्या गाण्याच्या संदर्भामध्ये शेवटचा अंतर त्या ध्वनी मुद्रिकेत कुठं,
0: तो मी वाचून
1: कुठं म्हणजे गायलाच गेला नाही, तो आलाच नाही ध्वनी मुद्रिकेत.
0: त्याच्याबद्दल शांताबाईंनी खंत
1: व्यक्त केलेली होती.
0: आवडीच्या हा अंतरा जो होता तोच नेमका कट झाला. तर तो अंतरा असा होता, चंद्र ज्याला साक्षी होता जे फुलांनी पाहिले, रोखिले प्राण्यात मी ते सर्व तू विसरून जा, चांदण्या रात्रीतले स्वप्न तू विसरून जा, ही रचना आजच्या कार्यक्रमाची सांगता ह्या रचनेनं आपण करणार आहोत. आणि याचे संगीतकार आहेत वसंत पवार आणि गीत रचना शांताबाई शेळके यांची आहे आणि गायिका
1: माणिक वर्मा.
0: माणिक वर्मा यांच्या आवाजामध्ये ही रचना आपण ऐकूया. नमस्कार.
1: नमस्कार.

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते

0: सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 28वा आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

रात्रीचे ठीक 12:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं बोलकी बाहुली या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

डॉक्टर श्रीकांत ओक यांचं हे गीत सुभाष माळवी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यांच्या स्वरात पाऊल खुणा या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतवहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

उत्तरा केळकर आणि शैलेश राजे यांच्या स्वरात परशुराम बागडे यांचं हे गीत लहू ढवळे यांनी संगीतबद्ध केलेलं जीवा पाडी या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

जावेद अली यांच्या स्वरात सुनीता मुलाकलवार यांचं हे गीत उदय अभिजित यांनी संगीतबद्ध केलेलं स्पर्श या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचं ठीक 1 वाजलं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विदुला भागवत यांचं गायन राग चंद्रकंस. विलंबित गत रूपक तद्रुतगत एक तालात निबद्ध आहे. त्यांना तबला 7 भूषण परचुरे यांची तर हार्मोनियम 7 अनंत खेमकर यांची आहे. ऐकूया विदुला भागवत यांचं गायन राग चंद्रकंस.

श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 5.

0: ए दादा, मला ना एक प्रश्न पडलाय.
1: कसला प्रश्न?
0: अगदी गंभीर प्रश्न आहे.
1: चेहऱ्यावर दिसतच आहे ते आपल्या.
0: ए चेष्टा नको हा करू.
1: आता मी कशाला चेष्टा करू?
0: मग उत्तर दे बघू आधी.
1: आधी प्रश्न तरी कळला पाहिजे ना मला.
0: प्रश्न अगदी साधा आहे.
1: मग उत्तर पण साधाच असणार.
0: बर
1: ए फाजीलपणा पुऱ्या, प्रश्न सांगता.
0: कसं बरं होत असेल मुलांचं?
1: कोणत्या मुलांचं?
0: अरे त्याच की.
1: कान खाली आवाज काढू का? अगं कोणती मुलं?
0: सॉरी सॉरी सॉरी, मी तुला काही सांगितलंच नाही ना.
1: नशीब, लवकर आलीस ताळ्यावर.
0: जाऊ दे रे.
1: चल तू आधी प्रश्न सांग.
0: ज्या मुलांच्या घरात खेळायला कोणी नाही, खेळणी नाहीत, अशा मुलांची सुट्टी कशी जात असेल?
1: है यात कसला गहनपणा? म्हणे प्रश्न फार गहन आहे.
0: नसू दे रे, पण उत्तर तरी दे.
1: देतो की. ती मुलं दुपारी मस्त झोपा काढत असतील.
0: है तुझं आपलं काय तरीस हा?
1: नाहीतर शेतात आंब्याच्या झाडाखाली म्हशी चरत असतील, त्या डोहात करवंदीच्या जाळ्यात मजा करत असतील.
0: छे बाई, मला नाही पटत हे.
1: तुला पटावं असं उत्तर मी कशाला द्यावं? मला पटत ते उत्तर मी दिलं.
0: तसं थोडं थोडं पटतंय मला. पण
1: पटायलाच पाहिजे.
0: पटवून दे बघू.
1: हे बघ सई.

0: त्याचं काय आहे, सुट्टीचं नियोजन प्रत्येक जण करत असतोच, पालकही करतात आणि मुलंही. शिकलेले पालक मुलांना शिबिरात छंद वर्गात गुंतवतात, तर खेडेगावातली मुलं शेतात जातात, गाई म्हशीची राखण करतात, नाहीतर नदीत तलावात मस्त डुंबतात, नाहीतर मग मस्त पैकी झोपा काढतात.
1: खरंय तुझं.
0: आता झालं का समाधान?
1: हो हो झालं.
0: आज आपलं नाट्यवलय कसं अजून आलं नाही?
1: येईल की. आणि नाट्यवलय पेक्षा नाट्य चौकट म्हण.
0: चौकट?
1: हो.
0: आणि ते का?
1: अरे असा कसा रे बुद्धू तू,
0: तुझाच भाऊ आहे ना.
1: असू दे. हा
0: तू चौकट सांग.
1: अरे उषा, रवी, शशी आणि क्षमा, चौकटच ना.
0: अशा अर्थानं होय.
1: हो हो अशाच अर्थानं.
0: मग अशा अर्थानं आपलं त्रिकूट.
1: बरोबर. तू, मी आणि आई.
0: वा काय डोकं आहे.
1: मग याला म्हणतात डोकं.
0: आहे खरं डोकं. हा
1: दादा
0: थांब थांब, लगेच माझ्या अगदी डोकं खाऊ नकोस.
2: कोण डोकं खातय?
1: काही नाही ग क्षमा, हा दादा उगाच काहीतरी बडबडतोय.
0: बाकीचे कुठे आहेत?
2: येतात की.
0: टप्प्या टप्प्याने येता का नेहमी तुम्ही?
2: असं म्हटलं तरी चालेल.
3: कसं म्हटलं तर?
0: ये शशी.
1: अर्धी चौकट आली.
0: बरोबर.
3: अर्धी चौकट
1: ती आमची गंमत आहे.
3: असू दे असू दे.
0: आपण काहीतरी गंमत करूया का?
3: म्हणजे नेमकं काय करायचं?
0: काहीतरी मजेशीर खेळूया.
3: चालेल की.
1: अरे पण खेळ सांगा ना.
0: अरे सांगतो की, थांबा जरा विचार करतो.
2: आपण बिग विग चा खेळ खेळूया.
3: यस मस्त आयडिया आहे.
0: चालेल. फुलांची नावं घेऊया का?
1: चालेल अगदी चालेल.
2: चला गोल बसा आता.
3: मी सुरू करू का?
2: ओके.
3: सांगा सांगा फुलांची नावे सांगा. बिग विग गुलाब, बिग विग
1: गुलाब जाई, बिग विग
0: गुलाब जाई जुई, बिग विग
2: गुलाब जाई जुई मोगरा, बिग विग
3: गुलाब जाई जुई मोगरा निशिगंध, बिग विग
1: गुलाब जाई जुई मोगरा निशिगंध चाफा, बिग विग
0: गुलाब जाई जुई मोगरा निशिगंध चाफा जास्वंद, बिग विग
2: बाप रे आता माझी परीक्षा.
0: आटप लवकर
3: नाहीतर बात करू. हा
2: गुलाब जाई जुई मोगरा निशिगंध चाफा जास्वंद झेंडू, बिग विग
3: गुलाब जाई जुई मोगरा निशिगंध चाफा जास्वंद झेंडू कमळ, बिग विग
1: गुलाब जाई जुई मोगरा निशिगंध चाफा जास्वंद झेंडू कमळ चमेली, बिग विग
0: गुलाब जाई जुई मोगरा चाफा जास्वंद
4: चूक चूक आउट आउट.
0: मान्य नाव काय मग?
4: निशिगंध.
0: अरे यार विसरलोच.
4: हुर्रे.
2: अरे कसला गोंधळ चाललाय?
5: कोणाला हुरिये?
6: कोण हरलं?
2: चला सगळे आले एकदाचे.
6: पण एवढी गडबड तरी कसली चालली होती?
1: अग आम्ही ना बिग विग चा खेळ खेळत होतो आणि दादा चुकला.
6: बर बर. या खेळात सावधानता फार बाळगावी लागते हो ना. मला सांगा हा खेळ आणि नाटक यात काय साम्य आहे?
2: काकू मला वाटत खेळात जसं क्रमानं सांगणं महत्वाचं तसं नाटकातही संवाद क्रमाला महत्व आहे. म्हणजे माझा संवाद कुणाच्या संवादानंतर आहे हे पात्रानं लक्षातच ठेवायला हवं.
1: आणि पाठांतर तर अगदी चोखच असायला हवं. संवाद विसरले की संपलं सगळं.
5: नाटकात मागून कोणीतरी सांगता तरी.
0: प्रॉम्प्टिंग.
5: हो ना. खेळात तुम्हीच लक्षात ठेवायचं.
6: शाबास. आता आपण नाटकाकडे वळूया.
5: हो काकू.
6: आज कोण माहिती सांगणार?
0: आई मी सांगू.
6: हो सांग ना.
0: 13 ते 17 या वयोगटाचा आणि नाटकांचा विचार केला तर त्या शिशू आणि बाल्यावस्थेपेक्षा वेगळा विचार करावा लागतो. कारण या वयात मुलं अधिक समंजस झालेली असतात, स्वभावात चंचलता असते, नीतिकल्पनांचा उगम झालेला असतो, ध्येय वेडेपणा पण असतो, काहीतरी करावंसं वाटतं, मनात प्रेमभावना फुलत असते. परी आणि राक्षस या वयातल्या मुलांना फारसं आकर्षित करू शकत नाहीत. काही पराक्रम करावा, त्यागी वृत्ती अशा विविध छटा स्वभावात आलेल्या असतात. ही मुलं थोडीशी अंतर्मुख असतात. म्हणून मग तशी नाटकं या वयातल्या मुलांना देणं गरजेचं असतं.
6: अगदी बरोबर.
1: या वयोगटाला आवडणारी आणि आवडलेली काही बालनाट्य ना मी टिपून आणले.
6: अरे वा सांग ना मग.
1: भारा भागवतांचं बेटावरचा बहाद्दर, दीनी देशपांडे यांचं पेपर फुटला, कमलाकर नाडकर्णी यांचं राजा शिवछत्रपती आणि आशा गवाणकरांचं जिंकू किंवा मरू.
2: काकू बालनाट्य जशी महत्वाची तसे बालनाटककारही महत्वाचे.
6: हो.
2: राम गणेश गडकरी आणि गुरुदक्षिणा लिहिणारे आचार्य प्र के अत्रे हे आपल्याला माहीतच आहेत. यानंतर नाधो ताम्हणकर यांची नाटकं लक्षणीय ठरतील. ताम्हणकरांची भाषा साधी सोपी, संवाद सहज आकलन होणारे, तसंच पाठ करायला सोपे, विनोदाची झालर थोडीशीच पण साहित्य मूल्याच्या दृष्टीने अतिशय चांगली.
7: असेच आणखी एक लेखक म्हणजे स. अ. शुक्ल यांनी लिहिलेली नाटकं पौराणिक कथेवर आधारित आहेत. वीर अभिमन्यू हे याचं एक उदाहरण. काही ऐतिहासिक नाटकं पण त्यांनी लिहिली.
6: अरे वा, आहे की नाही मजेदार बालनाट्याचा इतिहास.
2: बालसाहित्य सारेच मजेदार.
3: हो ना,
6: बालसाहित्य लेखनात बालकांचा विचार केला जातो. ते कसे बोलतील, त्यांचा या संबंधातला विचार कसा असेल हे लक्षात घेतलं जातं. असं जेव्हा लिहिलं जातं तेव्हा ते श्रेष्ठ बालसाहित्य मानलं जातं.
3: काकू, याविषयीची एक गमतीची कविता माझ्या वाचनात आली. घरातले सगळे म्हणतात त्या छोट्या बाळाला की तू लवकर लवकर मोठा हो, पण त्याच्या पुढे प्रश्न पडलाय. ऐकवतो हा, कवितेचं शीर्षक आहे कळत नाही. बाबा म्हणती मोठा हो म्हणजे माझी कटकट मिटेल, आई म्हणते मोठा हो तुझे काम तुलाच कळेल, ताई म्हणते मोठा हो अभ्यास घेणं माझं टळेल, दादा म्हणतो मोठा हो खेळायला मला मित्र मिळेल. मोठं मी व्हावं म्हणून सारेच करतात अशी घाई, लहानपण देगा देवा म्हटले का कळत नाही.
8: काकू, मला वाटतं बाल साहित्यात एक वेगळेपण आहे.
6: ते तर आहेच,
2: काय वेगळं जाणवलं रे तुला?
8: क्षमा, मी साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक वाचत होतो. श्याम पोहायला घाबरत असतो, मुलं बोलवायला येतात तर हा लपून बसतो, पण दुसऱ्या दिवशी आई त्याला मारते आणि बळजबरीनं मुलांबरोबर पोहायला पाठवते. तो प्रसंग गुरुजींनी खूप छान लिहिला आहे. भाषा अशी सुंदर आहे की जणू आपल्या समोर तो प्रसंगच घडतोय असं वाटतं.
2: रवी, वाचून दाखव ना मग.
8: हो, दाखव.

0: सोडा रे त्याचा हात, तू येईल हो.
1: श्याम,
0: अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू आणि इतर तरुण होतेच. काय आज आला का रे श्याम? ये रे, मी सुकडी नीट बांधतो हो. असं म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुकडी बांधल्या. विहिरीत खाली दोन चार चांगले पोहणारे होतेच. मी थरथर कापत होतो. हां, मार बघू आता नीट उडी, बाळू म्हणाला. मी आता डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे, नाक धरी, पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू, तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकाराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत ना, आडवा हो असा, पोट पाण्याला लाव आणि लांब हो, हात हलव. बाळूनेही उडी घेतली आणि त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावायलाही बघू नको आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडाही धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, उड्या मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाब्बास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले आणि आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली. मुळी भ्यायला नाही आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले

पूस ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले, सुखी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. जेवणे वगैरे झाली, आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो, इतक्या छान अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो आणि म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना? मला नको, जा सकाळी.

हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटलं. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना ती लावू लागली. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल.

0: काकू पण आज आपलं नाट्यवाचन राहीलच की
1: ते कसं राहील एक अशी ही चिमणी या डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी लिहिलेल्या एकांकिकेतले छोटे दोन प्रसंग मी आणलेत हा चिवताई आणि मिसेस चिमणी यांचा हा संवाद वेगळं भावविश्व निर्माण करतो वाचूया ना
2: हो
3: चिव चिव चिव नवीन दिसताय आजच पाहते तुम्हाला इथे
4: चिव चिव हो ना हल्लीच शिफ्ट झालो आम्ही इकडे अजून दाणे टिपायच्या जागा शेजारी सगळंच नवीन आहे आम्हाला बरं मी ना मिसेस चिमणी
3: आणि मला इथे सगळे चिव ताई म्हणून ओळखतात खाण्यापिण्याची फारशी काळजी करावी लागत नाही इथे या कॉम्प्लेक्समध्ये खूप चांगली माणसं आहेत बरेच जण पाखरांसाठी खाणंपाणी ठेवतात हे लॉन आणि मागची बागही आहेच शिवाय मुलांच्या खेळाच्या विभागातही खाऊ मिळतो काही काही
4: शिवाय लॉनला पाणी घालतात तेव्हा स्प्रिंकलर खाली आंघोळ अगदी शॉवरचा फील येतो नाही मी मध्ये एकदा सहज इकडे आले एका फ्लॅटच्या डेकोरेटिव्ह आरशावर टकटक करतानाच मी ठरवून टाकलं आपण इकडे राहायला यायचंच ते अपार्टमेंट वजा चाळीत राहणं आता पुरे झालं
3: तशा इथे जागा कमी असतात हा
4: पण आम्ही लकी ठरलो त्या समोरच्या फर्स्ट फ्लोअर फ्लॅटमध्ये आम्हाला हवी तशी जागा मिळाली बेडरूमच्या AC युनिटवरच घरट बांधले
3: वा छान पण बघा हो पिल्लांना बाधेल बिधेल AC ची हवा काळजी घ्या
4: इश्य आत्ताच तर घरट बांधले अजून इतक्यात कुठं पिल्ल बघू तोपर्यंत आणि आत्ता तर राहायला मजा येते ना बरं चला निघते हमी चिव चिव हॅलो अहो चिवताई हॅलो अहो ओळखलं नाही की काय मला
3: चिव चिव चिव अग बाई मिसेस चिमणी किती बारीक झालात हो डायटिंग का काय ते करता की काय
4: कसलं डायटिंग कसलं काय पिल्लांचं डायट शोधेपर्यंतच पुरेवाट होते माझी
3: अग बाई पिल्ला आली पण अंड्यातून बाहेर काय हो आत्ता घरटा बांधलाय म्हणत होतात ना
4: हो ना परवाच आली अंड्यातून बाहेर दोनच पिल्ले आहेत पण खाण्यासाठी माझा जीव खातात नुसती सारखा जीवचिवाट यांचं खाणं मिळवायला सारखं सारखं उडून जीव अगदी हैराण झालाय माझा
3: तरीच बारीक झालाय ते म्हणूनच वाटत बाकी इतक्या बारीक झाला आहात की वारं सुद्धा उडून जाल
4: खरंच का हो मी बारीक झालीये अगदी वीक वाटते का
3: छे हो इतक्या काही नका काळजी करू आता पिल्ल मोठी झाली की व्हाल पुन्हा पहिल्यासारख्या आणि हल्ली काय स्लिम अँड ट्रिमचं फॅट निघालंय ना त्यात छान छोपताय अगदी झिरो फिगर
4: थँक्यू हो बरं बरं पळते मी I mean उडते आता पिल्लांचा चिवचिवाट सुरूच असेल नाही तर
5: चिव चिव चिव चिव आई मला अजून काहीतरी खायला चिव चिव चिव चिव
4: चिव चिव सारखं काय ग खायला खायला आत्ता तर चांगले चार अळ्या मटकावल्यास
0: हो गाई ही असंच करती सारखं नुसतं खायला खायला
4: नाहीतर काय
0: मुळीच देऊ नको तिला तू आपली मलाच दे
4: अरे शहाण्या म्हणून तिला एवढी नावं ठेवतोस काय आणि वर मला लाडी कोणी खाऊन खाऊन नुसतं भांडायचं नाही पंखात बळ आलं पाहिजे उडायला यायला पाहिजे की नाही बरं हे आहेत ते दाणे दोघं वाटून खा तोपर्यंत मी आत्ता येते टिपून काहीतरी भांडू नका हा जपून राहा
5: हो गाई आम्ही मुळीच भांडत नाही
0: तू नसलीस की अगदी चुपचाप बसतो आम्ही
4: शहाणी माझी पिल्ल ती आलेच हा मी
1: मुलानो चिमणी ही आपली बालमैत्रीण लहानपणी आपल्याला चिवताईची ओळख गोष्टीतून झाली आता सिमेंटच्या जंगलात चिवताई येईनाशी झाली आहे सगळीच पाखरं घाबरू लागली आहेत आपण त्यांना अभय देऊया प्यायला पाणी आणि खायला दाणे देऊया गच्चीत खिडकीत ठेवूया
4: बरोबर आहे आई तुझं
0: आम्ही ठेवलंय काकू
5: आम्ही तर कृत्रिम घरट लावून ठेवलंय चिमणीला दोन अंडी पण दिलीत
1: चला चिवताईची आठवण करत आज इथंच थांबूया

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 5 आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेद

0: यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतो. क्रीडा रसिको, एक काळ असा होता की घरातला एखादा मुलगा खेळात मग्न असेल किंवा खेळतच असेल तर घरनं आरडाओरडा ऐकायला लागायचं त्याला, तर का तर नुसतं खेळून तुझं पोट भरणार आहे का. पण पुढच्या येणाऱ्या काळात परिस्थिती बदलली, प्रो लीग सारख्या स्पर्धा आल्या, त्यातनं खेळाडूंना उत्पन्न मिळू लागलं, पण ते कितपत मिळणार. खेळाडू खेळत असेल तो वर्षच, मग पुढे काय. नोकरी असेल तर ठीक, पण नंतर सुद्धा प्रश्न येतच नाही की पुढे काय. मग अशा परिस्थितीत ज्यांना खेळाची पार्श्वभूमी आहे, ते स्वतः खेळ खेळलेले आहेत, अशा लोकांनी पुढाकार घेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची क्रीडा उद्योग विभाग चालू केला. या क्रीडा उद्योग विभागाचं नक्की काम काय असणार आहे त्याचीच माहिती आपण आज करून घेणार आहोत. आणि त्याकरता आमच्या कार्यक्रमात आपल्या समेत सहभागी झालेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या क्रीडा उद्योग विभागाचे प्रमुख सुनील वालावलकर आणि समिती सदस्य क्षितिज वेदक. या दोघांनाही खेळाची पार्श्वभूमी आहे. सुनील वालावलकर यांनी भारतात पिकल बॉल हा जो वेगाने वाढणारा खेळ आहे त्या खेळाची पाया रचला. आता ते ऑल इंडिया पिकल बॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. आणि दुसरे ते ज्यांनी इंडोर क्रिकेटचं महत्त्व लोकांपुढे आणलं त्या महा इंडोर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक. वेदकजी आणि सुनील, तुमचं दोघांचंही हार्दिक स्वागत आहे.
2: नमस्कार.
3: नमस्कार श्रोतो.
1: म्हणजे पिकल बॉल तुम्ही खेळलेला आहात, पिकल बॉल तर नवीन होता, लोकांची बोलणी ऐकलेली आहेत, आता पिकल बॉल मूळ ठरतंय कुठेतरी. अशा वेळेस क्रीडापटूंनी पण उद्योजक व्हावं याचा विचार मनात कसा कळला.
2: बरोबर आहे विलासजी, तुम्ही जो सुरुवातीला प्रस्तावनांमध्ये जे म्हणालात ते बरोबर आहे की क्रीडापटू घडवण्याचं जे काम असतं ते वयाच्या त्यांच्या 8 वर्षापासून 25 वर्षापर्यंत मॅक्झिमम प्राईम एजमध्ये खेळाडू असतो. पण 25 नंतर काय, 25 नंतरचं पूर्ण आयुष्य त्याला जर अर्थार्जन करायचं असेल तर त्याला क्रीडेच्या आवडीबरोबर अर्थार्जन करण्यासाठी उद्योजक बनवणं गरजेचं आहे. आणि तो विचार आमच्या चेअरमन जे रवींद्र माणगाव आहेत त्यांच्या मनात पहिल्यांदा आला. आणि त्यांनी एक अशी कल्पना मांडली, गाव तिथे उद्योजक. आता नोकऱ्या कमी होत जाणार आहेत, स्वयंरोजगारावरतीच भर असणार आहे सरकारचा आणि एकंदर सर्व व्यवस्थेचा, तर गाव तिथे उद्योजक अशी त्यांची मूळ कल्पना. 48,000 गावामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी ते उद्योजक घडू पाहत आहेत. त्यांच्या त्या मूळ योजनेला आमच्या समितीतर्फे एक अशी जोड देणार आहोत, स्पोर्ट्समधून उद्योजक तयार करणं. आणि म्हणून ही आमच्या सर्व समिती आहेत की ज्याच्यात वेदक साहेब आहेत, बाळ टोरसकर जे आहेत, अशा सगळ्यांच्या समितीत आणि सगळे क्रीडातज्ञच आहेत. पण त्याला कॉर्पोरेट म्हणजे व्यावसायिकीकरण कंपनीकरण करून आम्ही असं ठरवलं की गावागावामध्ये क्रीडा उद्योजक तयार करायचे. कारण क्रीडेचं मूळ स्किल्स आमच्याकडे आहेच आणि क्रीडेचा जो व्यापार आहे जसं तुम्ही म्हणालात IPL ISPL याच्यातून जे वाढते ते सगळ्या गोष्टी, त्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आम्हाला हे तत्व किंवा एक संधी देण्याचं आमच्या योजना आहे. म्हणून ही अशी समिती आम्ही तयार केलेली आहे.
1: वेदकजी, तुम्हाला प्रश्न आहे की उद्योजक तयार करणं हा जे ध्येय आहे किंवा मोठं आहे ते ठीक आहे, पण उद्योजक घडवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही अटी आहेत किंवा बाकीच्या साधनसामुग्री आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार.
3: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीचे ह्यावर्षी सेंटिनरी इयर आहे, 100 वर्ष झालेली आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी आमचे जे प्रेसिडेंट आहेत रवींद्रजी ह्यांनी जो एक मोठा करुणाकर शेट्टी व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांच्याबरोबर जो एक मोठा निर्णय घेतला की स्पोर्ट्समध्ये पण आपण आता उद्योजक बनवायला पाहिजेत हा त्याच्यामागचा एक ध्येय होता. आणि त्याच्याकरता ही आमची समिती निर्माण केली. चेंबरचे ऑलरेडी डिस्ट्रिक्ट चॅप्टर्स आहेत, त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही पसरलेलो आहोत. आता त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं एक सिस्टम आम्ही आणतो आहे की जेणेकरून एक मॉडेल निर्माण करायचं ज्याच्यामध्ये उद्योजकांना काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत स्पोर्ट्समध्ये. म्हणजे अगदी सांगायचं तर साधी गोष्ट आहे की टर्फ निर्माण करायचं असेल तर कोणाकडे तरी जागा असू शकते, कोणाकडे तरी इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी असते, पण दोघांकडेही वेळ नसतो की तिकडे बसून ते 500 किंवा 1,000 रुपये कलेक्ट करायचे. म्हणजेच मग तिकडे एक ऑपरेटर निर्माण झाला, म्हणजे आणखीन एक उद्योजक निर्माण झाला. मग त्याच्यानंतर जे लोकं अकॅडमी चालवणार आहेत, कारण का तो टर्फ जो असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकता, तुम्ही फुटबॉल पण खेळू शकता, मल्टीस्पोर्ट आहे किंवा इनडोअर क्रिकेट पण खेळू शकता, जेणेकरून अपॉप ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे उद्योजक निर्माण होतील. याचाच अर्थ तिकडे बाजूला एक स्पोर्ट्स शॉप पण निर्माण होऊ शकतं, त्याचबरोबर तिकडे जो कुठचा

0: स्पोर्ट्स पर्सन असेल, त्याची आई जर का चांगली गृहिणी असेल आणि चांगले असतातच सगळ्या, पण अप्रतिम काहीतरी जेवण बनवत असेल, तर त्यांना एक तिकडे स्टॉल मिळू शकतो. म्हणजे विचार करा, एका गोष्टीतनं 8-10 वेगवेगळे उद्योजक बनू शकतात अशी आमची ही कल्पना आहे. आणि ह्याचं आम्ही एक मॉडेल निर्माण करणार आहोत, जेणेकरून त्याचं इकॉनॉमिकली कसं होऊ शकेल आणि फिनान्शियली कसं होऊ शकेल हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. आणि लोकांना ते कसं ROI त्याच्यावरती मिळेल, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, हे लोकांना शिकवलं पाहिजे. कारण प्रत्येक जण ह्याच्यामध्ये पैसे टाकणार किंवा पैसे उभे करणार, ह्याच्याकरता आमची दुसरी आणखीन एक कल्पना आहे की ह्या गोष्टीचा बँकेशी पण टायअप करायचा, जेणेकरून प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला कोणाला जर का असं क्रीडा उद्योजक बनायचं असेल तर त्यांना बँकेशी पण टायअप झालेला असेल आणि त्यांना पुढे ते घेऊन जाता येईल. सुनीलजी, ह्याच्यावरती तुम्ही पुढे आणखीन सांगा.
1: बरोबर आहे, वेदक साहेबांच्याच याला मी जोडून घेतो. म्हणजे आम्ही त्या उद्योजकाला नुसतं मानसिकता घडवणं आणि त्याला फार भाषण देणं हे एवढ्यापर्यंत थांबत नाही, तर त्याची क्रेडिट पत पण कशी वाढेल आणि त्याला बँकेचं लोन कसं मिळेल इथपर्यंतचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही देणार आहोत आणि देत आहोत. त्यामुळे हा जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा जो काही उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थरचना बदलण्याचं सामर्थ्य या आमच्या या समितीमध्ये आणि एकंदरच या चेंबरच्या उपक्रमामध्ये असं मला वाटतं.
2: जेव्हा तुम्ही योजना घेऊन पुढे निघालात तर जे निवृत्त झालेले खेळाडू आहेत, निवृत्त मीन्स खेळात नाही, वयोमानानुसार 25-26 खेळाडू बाजूला होतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा काय मिळालेला आहे?
1: रिस्पॉन्स खरंच चांगलाच आहे, पण हे काय तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाही, ही समिती सुरून होऊन आता 1-6 महिनेच झालेले आहेत, त्यामुळे आमचे 7,000 सभासद आहेत, 7,000 सभासदांपर्यंत आम्ही आता पोचलोय.
0: आपण एक पिरामिड निर्माण केलेला आहे, कारण शेवटी कसं आहे की कुठचीही गोष्ट खाली ती ट्रिकल डाऊन व्हायला पाहिजे, जेणेकरून खालचा तुमचा ज्यावेळेस बेस मोठा होईल त्यावेळेसच तुमची ती मुवमेंट पुढे जाईल. तर ह्या गोष्टी करता प्रत्येक डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये एक एक कॉर्डिनेटर असणार आहे. त्या कॉर्डिनेटर जे आम्ही वेगवेगळे प्रकल्प कमिटीमध्ये अप्रूव्ह करून त्याच्याकरता लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवू, मग ते तिकडे डिस्ट्रिक्ट लेवलला लोकांना बोलवतील. आणि तुम्ही म्हणाल तिकडे आता जे हे जे आपले निवृत्त झालेले जे खेळाडू आहेत त्यांचा इकडे रोल येईल, कारण शेवटी काय होतं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक खेळाडू असेल तर त्याची तिकडे त्याला पब्लिसिटी असते, त्याला लोकांना सेलिब्रिटी म्हणून त्याला मानतात, तर ते लोक ह्याच्यात इन्वॉल्व्ह झाले की ऑटोमॅटिकली ते आणखीन आम्ही पुढे घेऊन जाऊ शकू. आज जसं म्हणतो आपण आज इन्फ्लुएन्सर्स, तर हे लोक इन्फ्लुएन्सर म्हणून येतील आणि नॅचरली ते इन्फ्लुएन्सर आले की मग प्रॉडक्ट्स आले. तुम्ही लक्षात घ्या की आज प्रत्येकाला गिराईक पाहिजे, म्हणजे साधे एक स्पोर्ट्सचं आपण हायड्रेशन ड्रिंक म्हटलं तरी त्याला अख्ख्या महाराष्ट्रभर पोचायचं आहे, पण मग त्याला जर पोचायचं असेल तर मग त्याला कसं करतं काय करता येईल, तर ज्यावेळेस असे इव्हेंट्स होतात तर त्या तिकडे कोणाला तरी स्टॉल लागेल, त्याच्यामधनं तो ते विकू शकेल, त्याच्यानंतर त्याच्यातनं एजन्सीज निर्माण होऊ शकतील, असे बरेच प्रकल्प आहेत. त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या आज जागतिक लेवलला जसं ऑस्ट्रेलिया आहे किंवा न्यूझीलंड आहे किंवा तुमचं इंग्लंड आहे, ह्या इकडचे किंवा तुमचे इवन कोरियन लोक आहेत किंवा आता व्हिएतनामचं जसं आत्ता एक मोठं डेलिगेशन आलं होतं आपल्याकडे आत्ता मुंबईमध्ये, ऑल इंडिया लेवलचं ते डेलिगेशन होतं आणि इंटरनॅशनल लेवलचं त्यांचा टायअप होता, तर त्या तिकडे सुद्धा बऱ्याचशा स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चर होतात. मग त्या स्पोर्ट्स गुड्सना इकडे त्यांना लोकल मार्केट पाहिजे किंवा त्यांना इकडे लोकल मॅन्युफॅक्चरिंग बेस पाहिजे, तर त्या ह्याच्यामध्ये आमची जी समिती आहे त्या लोकांचा टायअप कसा करून देते, म्हणजे इकडचा लोकल उद्योजक आणि परदेशी मॅन्युफॅक्चरर, हे पण आमच्या एक त्याच्या मागचा एक उद्योग, म्हणजे आपण म्हणतो त्याला की ट्रेड एक्सचेंज प्रोग्राम, तर तो पण निर्माण करायचा आहे चाललाय. किंवा पुढे जाऊन ही कमिटी जिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं तर ज्यावेळेस उद्योजकांना का जाऊन ते बघायचं असेल तर तो पण आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करणार आहोत. अशा एक वेगवेगळ्या कल्पना आहेत ह्याच्यातल्या, आणि जेणेकरून मेन उद्दिष्ट काय की महाराष्ट्र हे आपलं स्पोर्ट्स हब बनलं पाहिजे, कारण आपल्याकडे खेळाडू तर आहेतच पण मग त्याच्याचबरोबर मग स्पोर्ट्स उद्योजक का नाहीत, हा त्याच्या मागचा उद्देश.
1: आणि हे म्हणाले ह्याला जोडूनच जसं उत्तर प्रदेशमध्ये नोएडा किंवा मेरठ सारखे जे हब्स तयार झालेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग हब्स, ते महाराष्ट्रात घडवण्याचा सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे.
2: याच अनुषंगाने एक प्रश्न, जसं तुम्ही उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय ब्रँड येत आहेत, त्यांनी भेट घेत आहेत, त्यांना इकडे व्यापार करायचा, त्यांना मार्केटिंग करायचं या दृष्टीने, पण एखाद्या खेळाडूला स्वतःचा ब्रँड डेव्हलप करायचा असेल, त्याचं जर स्वतःचं उत्पादन चालू करायचं असेल, तर त्याला तुम्ही कसं काय सपोर्ट?
0: खेळाडू तुम्ही म्हणालात तसं 25 वर्षापर्यंत प्राईममध्ये असतात, त्याच्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न असतो. आणि 100 एक किंवा दोनच खेळाडू जे पुढे आणखीन त्यांना एन्डॉर्समेंट्स मिळतात आणि हे सगळ्या गोष्टी चालू राहतात, तर ह्या दृष्टिकोनातनं त्यांना पण वेगवेगळे त्यांना काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जसं काही टी शर्ट

0: बिडिंग असू शकतं. कोणतरी म्हणेल मी मला बाबा पिकल बॉलवाला प्लेअर असेल तर तो म्हणेल मला पिकल बॉलच्या मी रॅकेट्स मॅन्युफॅक्चर करू शकतो का. तर त्यांना लागणारं हे जे टेक्नॉलॉजिकल नोहाव जो द्यायचा आहे त्याच्याकरता लागणारे जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आणून त्यांचे सेमिनार्स करणे, त्या जेणेकरून त्या लोकांना ह्या सगळ्या खेळाडूंपर्यंत ते पोचू शकतील. आणि मगाशी मी म्हटलं तसं आमची ही उद्योजक निर्माण करणारी समिती आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट त्याच्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला लागणारी बँकेबल क्रेडिबिलिटी ह्या तिन्ही गोष्टींचा फाउंडेशन निर्माण करणं हा आमचा त्याच्या मागचा
1: उद्देश. हँड होल्डिंग हे आहेच आमचं. असं तुमचा जो म्हणजे जो नवं उद्योजक आहे त्याचं हँड होल्डिंग, त्याला एक समुपदेशन मेंटोरिंग करण्याचं काम समितीतले तज्ज्ञ करणारच आहेत, ते आमचं उद्दिष्टच आहे.
2: शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, अनुदान असतात, तर ही अनुदान खेळाडूंसाठी आहेत का किंवा ती मिळावीत खेळाडूला एखादं व्यवसाय चालू करण्यासाठी, तर त्यासाठी काही असं
1: चांगलं आहे की भारत सरकारच्या वतीने तर खेलो इंडिया नावाच्या त्यांच्या योजनेमध्ये अशा गोष्टींसाठी उद्योजकतेसाठी विकास करण्यासाठी निधीचीच आता त्यांनी आरक्षित केलेला आहे. म्हणजे हा जो अर्थसंकल्प झाला गेल्या फेब्रुवारीमध्ये 500 कोटीचा निधी केवळ स्पोर्ट्स साहित्य निर्मितीसाठी केलेला आहे. त्यामुळे भारत सरकारच्या वतीने आणि साईच्या वतीने स्पोर्ट्स खेलो इंडियाच्या वतीने उद्योजकांना आणि विशेषतः क्रीडा उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. फक्त त्या योजना असतात कागदावरती आणि खाली ग्रासरूट लेव्हलला येत नाहीत. त्यामुळे आमचा महाराष्ट्र चेंबर्सचा तोच उद्देश आहे की ती जी दरी आहे ती मात्र आम्ही मिटवणार आहोत. कारण आमच्याकडे ते सगळ्या डॉक्युमेंट्स येत असतात आणि आमच्याकडे ग्रासरूट लेव्हलवरचे इच्छुक लोकंसुद्धा आमच्याकडे आमच्या डेटावरती असतात. ते जे पूल बांधण्याचं काम आहे ते मात्र आम्ही करतो.
0: आमच्या समितीचं एक त्याच्यातला उद्दिष्ट असं आहे की सर म्हणाले त्याप्रमाणे की ह्या क्रीडा खेलो इंडियाचा जो आत्ता त्याच्यामध्ये त्यांनी हे केला उल्लेख केला किंवा आत्ता जे 500 कोटी रुपये हे केले त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लक्षात घ्या की क्रीडा उद्योग हे MSME पण क्लासिफाय होऊ शकतात. SME तुम्हाला माहितीच असेल की स्मॉल अँड मिडल एंटरप्राइजेस, तसंच मिडल स्मॉल MSME पण एक आणखीन एक वरची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं लोकांपुढे ह्या ज्या सगळ्या स्कीम्ज आहेत त्या कशा पोचवायच्या ह्याच्याकरता पण समिती प्रयत्न करत राहणार आहे आणि त्याकरता वेळोवेळी सेमिनार्स घेणार आहेत. आमच्या वेबसाईटवरती सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्याची माहिती निर्माण करून देणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की शेवटी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स येतात ह्या कुठून राबवल्या जातात, फिनान्स रिलेटेड असतील तर ह्या बँकेंच्या मार्फत जातात. त्यामुळे आमचं आता एक पुढचा पण एक आणखीन एक उद्दिष्ट असणार आहे की सगळ्या बँकांशी पण टायअप करून की त्यांच्याकडे ज्या स्कीम्स येतात, कारण का प्रत्येक वेळेस सगळ्याच बँका काही प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जात नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या बँका असतात, तर त्या कुठच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठची बँक अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडे ह्या गोष्टीकरता निधी आहे, त्यांना टार्गेट्स आहेत, ह्या पण लोकांना जर का आपण कळवून चुकलो तर त्याप्रमाणे ते सोपं होऊन जाईल सगळ्याच्या.
2: आता एक महत्त्वाचं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असं शिकल की एखादा खेळाडू आला तुमच्याकडे, एखादी वस्तू त्याला बनवायची आहे त्याच्यासाठी, पण त्याला लागणारा जे कच्चा माल आहे किंवा इतर काही गोष्टी असतील, म्हणजे उदाहरण झालं टी शर्ट्स बनवायला कापड, आता जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं टी शर्ट्स येतं ते वेगळा दर्जा असतं, पण आपल्याकडे चांगल्या दर्जाचे कापड कुठे मिळतात, तर त्याचा असा काही त्याला कच्च्या मालाचे उद्योजक वगैरे काही मिळवून देणार
0: नक्कीच. कारण काय आहे, शेवटी मगाशी सर म्हणाल्याप्रमाणे, सुनीलजी म्हणाल्याप्रमाणे, हँड होल्डिंग हा आमच्या समितीचा फार महत्त्वाचा एक हे राहणार आहे, मुद्दा राहणार आहे, एक ध्येय राहणार आहे. कारण कुठच्याही उद्योजकाला मेंटॉरशिप लागते आणि आमच्याकडे 7,000 जे मेंबर आहेत ते 7,000 मेंबर हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे, तर त्यांच्यापैकी पण लोक पुढे येणार आहेत आणि अशा जे कोण उद्योजक येणार आहेत त्यांना ते नक्कीच सपोर्ट करतील. आणि प्रत्येक, बरं तुम्ही म्हटलं तसं की हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे, 100 वर्षाची त्याला एक मोठी परंपरा आहे. तर ह्या परंपरेमुळे तुम्ही आता असं छोटीशी गोष्ट बघूया आपण की कोल्हापुरात गेलात जे इंजिनिअरिंगचं मायभूमी हब आहे, बरोबर आहे, तर याचाच अर्थ आपल्याकडे कित्येक स्पोर्ट्समध्ये मेटॅलिक पार्ट्स लागतात का, तर लागतात. मग ते जर लागत असतील तर त्यावेळेस तिकडे हे कुठे मला टर्निंग करून मिळेल, कुठे फिटिंग करून मिळेल वगैरे, ह्याच्या किंवा ह्याला काय कशा पद्धतीने ह्याचं प्रॉडक्टायझेशन होईल हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे आमचे 7,000 मेंबर्स डेफिनेटली त्याच्यामध्ये सपोर्ट करू शकतील. एक लक्षात घ्या ही काय फक्त ह्या आमची की आत्ताची जी 8 जणांची

0: किंवा 10 जणांची समिती हे काम करणार नाहीये, हे अख्खं आमचं चेंबर काम करणार आहे.
1: आम्ही त्यामुळे मॅच मेकिंग फॅसिलिटेटर म्हणून राहणार.
0: प्लस आणखीन एक फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे आम्ही येणाऱ्या सगळ्या उद्योजकांना हे करणार आहोत की आज प्रत्येक गोष्टीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही फार महत्वाची आहे. धंदा प्रत्येकजणच करतो, पण तो धंदा करत असताना त्याच्यामध्ये निश काय आहे आणि ते त्याच्यातल्या ज्या पद्धती आहेत त्या जर का तुम्ही प्रोसेस म्हणून जर का तुम्ही रजिस्टर करू शकलात किंवा कुठचं तरी एक तुम्ही प्रॉडक्ट निर्माण केलं तर ते प्रॉडक्ट तुम्ही कसं त्याची आय पी व्हॅल्यू निर्माण करू शकाल फॉर द फ्युचर, ह्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि त्याच्याचमुळे आपली पुढे लोकं जातील.
2: सुनील सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की पूर्ग क्रिकेटच खेळते म्हणजे वाया गेल्या, पण नंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध केल्या. पण स्पोर्ट्समधलं किंवा क्रीडा क्षेत्रातलं आणखीन वरचा जो दर्जा असेल किंवा वरची पातळी असेल ती कशी असेल?
1: स्पोर्ट्स आता केवळ ना करमणुकीचा किंवा तंदुरुस्तीची गोष्ट राहिली नाही आहे. स्पोर्ट्स ही केवळ एक आर्थिक केंद्र उभं राहिलेलं आहे. म्हणजे याला याच्यात म्हणतात की स्पोर्ट्स इज अ प्रॉडक्ट, एक उत्पादन आहे. म्हणजे जसं आय टी क्षेत्र असतं, करमणूक क्षेत्र असतं, ॲग्रिकल्चर क्षेत्र असतं, तसं क्रीडा हे क्षेत्र उद्योजक आणि उद्योगाचंच क्षेत्र राहिलं आहे की त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला असलेला परतावा तुम्ही परत करा. अशा पद्धतीचीच गोष्टी झाल्यामुळे क्रिकेटची लीग, फुटबॉलची लीग, बॅडमिंटनची लीग हे सगळे उद्योगपती, आपले भारतातलेच नाही जगभरातले उद्योगपतींनी स्पोर्ट्समध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि म्हणून ज्याला सनराईज क्षेत्र ज्याला म्हणतात, म्हणजे उद्याच्या काळामध्ये कुठलं क्षेत्र वाढणार आहे,
2: विस्तारित
1: होणार आहे आर्थिकदृष्ट्या, आणि आर्थिकदृष्ट्या कुठलं क्षेत्र जर विस्तारित होणार असेल तर ते आहे क्रीडा क्षेत्र. आणि ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 वर्षातच आपल्याकडे एशियाड होणार आहे, त्याच्यानंतर ऑलिम्पिक होईल, कॉमनवेल्थ होणार आहे. प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आत्ता होणार जर असेल तर आहे ते क्रीडा क्षेत्र. आज ते मला वाटतं $20 अब्ज आपला क्रीडा क्षेत्राचा सगळा व्यापार आहे, तो जवळजवळ पुढच्या 8 ते 10 वर्षात $44 अब्ज एवढा तो वाढणार आहे. दुपटीने वाढणार आहे केवळ 6 वर्षात. बाकीचे सगळे क्षेत्र मंदावलेली आहेत, स्टॅग्नेशन झालेले आहेत. पण जर कुठलं क्षेत्र झपाट्याने पुढे जाणार आर्थिकदृष्ट्या तर ते फक्त स्पोर्ट्स आहे. आणि म्हणून चेंबर असेल, आमची जी समिती असेल, आमचं मत आहे की तरुणांनी, नवउद्योजकांनी, बेकार लोकांनी या क्षेत्रामध्ये उद्योजकाच्या संधी शोधल्या पाहिजेत. आणि त्याचं आम्ही एक आता हे जसं आपण करतोच आहे प्रबोधनाचं जे काम आहे ते आम्ही घेऊन जातोय.
2: सर, जाता आता एक मनातला प्रश्न की हल्ली काँक्रीटचं जंगल वाढते आणि मैदानं कमी होत चालली आहेत, अशा पार्श्वभूमीवर तुम्ही गाईडलाईन काय द्याल?
1: मी हा फारच महत्त्वाचा आणि जटिल प्रश्न विचारलेला आहे, कारण मैदान बचाव समितीचे आम्ही पण कार्यकर्ते होतो, आम्ही पण भास्कर सावंतांच्या बरोबर काम केलं. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जसं म्हणतात मॉल संस्कृती आली आहे, त्या मॉल संस्कृतीबरोबर टर्फ संस्कृतीसुद्धा आलेली आहे. म्हणजे आपदा आहेच, पण त्याच्यात जो अवसर आहे, संकटात जर काही संधी शोधायची असेल तर ती टर्फ संस्कृती उभी जी राहिलेली आहे ती छोट्या छोट्या, आणि त्यानुसार आता खेळ पण तसेच झालेत. मिनी फुटबॉल, मिनी टेनिस, मिनी लॉन टेनिस, इनडोअर क्रिकेट असे खेळ पण बदललेले आहेत. त्यामुळे मैदानांची पिछाट होते आहे पण टर्फ मात्र वाढत आहेत, आणि टर्फ ही सुद्धा एक आर्थिक केंद्रच उभं राहत आहे. पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे की मैदानं आकुंचन पावत आहेत पण टर्फ मात्र विकसित होत आहेत. त्यामुळे माझ्या मते क्रीडा क्षेत्राला उर्जित अवस्था आहे.
0: आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की काळाच्या बरोबर माणसांनी बदलायला पण लागतंच. त्यामुळे असा एक विचार करा की आता ई स्पोर्ट्स आलं, प्रत्येक स्पोर्टमध्ये पण ई स्पोर्ट्समध्ये कन्वर्जन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे मोबाईल आलेत प्रत्येक लहान मुलापासून ते आजी आजोबांकडे, सगळ्यांकडे हे आहे. त्याचा चांगला उपयोग कसा करायचा हे माणसांनी ठरवायला पाहिजे. याचा अर्थ जर का मुलगा मोबाईलवरती कुठचा तरी खेळ खेळत असेल याचा अर्थ त्याला खेळ खेळता येत नाही असं नाही आहे, कारण त्याचा ब्रेन आहे तो ॲनालिटिकली तो गेम कसा खेळायचा हे शिकत असतो. त्याच्यानंतर म्हणजे मी अगदी सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला, पूर्वी विम्बल्डन बघायला मिळायचं टीव्हीवरती म्हणजे एक मोठा एक हे होता. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्वतः ज्यावेळेस टेनिस खेळायला जायचो त्यावेळेस माझे शॉट जोरदार चालायचे. किंवा आपल्याकडे जर का कुठची तरी क्रिकेट मॅच तुम्ही बघितली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस मैदानात उतरता त्यावेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळता. कारण का? तर शेवटी कुठच्याही स्पोर्ट्स पर्सनला व्हिज्युअल इम्पॅक्ट हा आणि फार इम्पॉर्टंट असतो.
2: वॉच
0: अँड इम्प्रूव्ह म्हणतात तसं होतं. त्यामुळे मैदानं कमी होत आहेत हा जरी खरा भाग असला तरी खेळ काय कमी होणार नाही. आणि मी नेहमी म्हणतो तसं, जो खेळाडू असतो किंवा जो उद्योजक असतो तो शेवटी संधी जिकडे मिळते तिकडे तो साधतोच. आणि त्याप्रमाणेच आपण मैदानं बचवायला पाहिजेत का, तर नक्कीच बचवायला पाहिजेत, ह्याच्याबद्दल काही दुमतच नाही. ॲट द सेम टाईम जी सत्य परिस्थिती आहे त्याच्यातनं आपण जास्तीत जास्त काय निर्माण करू शकतो हे बघायला पाहिजे.
2: तर क्रीडा रसिक हे होते सुनील वालावलकर आणि क्षितिज वेदक सर. या दोघांनीही खेळाडूंना खेळातील निवृत्तीनंतर त्यांच्या समोर काय संधी आहेत अर्थार्जनाच्या त्या उलगडून दाखवलेल्या आहेत, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. वालावलकर सर, वेदक सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्रातर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे आभारी.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: क्रीडा रसिक, आता आपण घेऊयात क्रीडा क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा. येत्या गुरुवारपासूनच 14 तारखेपासून 14 आणि 15 असे 2 दिवस मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघटनेच्या वतीने 32वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. कुस्ती स्पर्धेनंतर आणखीन एक महत्वाची स्पर्धा या मुंबापुरीत रंगणार आहे, ती म्हणजे 22 ते 24 मे दरम्यान विभागीय इंडोर क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. पार्क क्लब मधील टर्फ मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. शिवाजी पार्क मैदानाजवळ हे स्टेडियम आहे. ह्याला स्पर्धेतील विजेत्याला देखील महापौर चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर्स विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादर करते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
4: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
5: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
4: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा.
1: रात्रीचे ठीक 2:25 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: Alo, alo, alo.
1: अगं काय आलो आलो कसं चालताय तुम्ही मला तास लागत अगं चला की लवकर ए बाबा जरा थांब थांब थांब अगं ए मंजुळे अगं ए गंगे अहो यशवंत दादा चला की लवकर अहो असं काय

0: नहीं रे नहीं, अजून येत नाही प्रश्न माझा. हां आठवलं, काठेवाडी होशील का रे राजा?
1: एम

गीतबहार आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

श्रोतेव भावधारा आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 3:31 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 4 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत किरण हेगडे यांचं बासरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिनल देशपांडे यांचं गायन ऐकलं, राग होता देस्कार. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: सकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.